0: वंदे मातरम।
1: वंदे

नमस्कार सोलापूर श्रोतेहो सुप्रभात एफएम 103.4 मेगाहर्ट्जवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ 1948 24 मे 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आता आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
0: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांचा अभंग रामदास कामत यांच्या स्वरात, संगीत आहे यशवंत देव यांचं।

मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कवी सुधांशू यांची भक्तिरचना. माणिक वर्मा यांच्या स्वरामध्ये संगीत आहे राम फाटक यांचं.

0: मंगल प्रभात या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूयात अच्युत ठाकूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे जेजुरी गीत.
1: जय कोट जय कोट.

0: श्रोते हो, याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आता विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकूया.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात ऐकूया समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता. लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे.
2: श्रोते हो, आज आपण ग्रामगीतेतील अध्याय 23 सणोत्सव पाहण्यास सुरुवात करूयात. या आधीच्या अध्यायामध्ये विवाह आणि मृत्यू संस्कार कसा असावा, त्याचा स्वीकार कसा आणि कोणत्या रूपानं करावा याचं योग्य मार्गदर्शन संत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहेच. आता काही श्रोते महाराजांसमोर एक नवीन प्रश्न उपस्थित करतात. ते म्हणतात की मानवाच्या जीवनात जन्मादी कितीतरी उत्सव येतात ज्यातून तो आनंद मिळवत असतो. या सण आणि उत्सवांमधून एकूणच ग्रामजीवनाला विरंगुळा तर मिळतोच, पण चेतना पण येते. पण मग तुकडोजी महाराज या सण उत्सवांना थोडसं गौण स्थान देतात, त्याचं काय कारण आहे बरं? यावर महाराज उत्तर देताना म्हणतात की वर्षभर सण वार उत्सव चालूच असतात. झालंच तर जयंत्या पुण्यतिथ्या पण आहेतच. फक्त लाडू पेढे आणि सुग्रास अन्न खाण्या इतपत त्याचं महत्व सध्या गावात दिसतंय, आणि ते असू नये. ज्या हेतूनं पूर्वजांनी सणवार उत्सव परंपरा चालू केल्या आहेत तो समजून घेऊन त्याची उजळणी होईल, भारतवर्ष गौरवित होईल असं पाहावं असं महाराज सांगतात. सणांमधील तत्वांना कोणत्याही परिस्थितीमध्ये गौणत्व येऊ न द्यावं. उत्सवप्रियता हा माणसाचा स्वाभाविक गुण असला तरी उत्सवाच्या नावाखाली व्यर्थ अशी धनाची उधळपट्टी करू नये. एके दिवशी सण केला ते भोगणे आले दुसऱ्या दिवसाला, ऐसा कुणीच नाही सांगितला गृहस्थ धर्म. चार जणांना एकत्र करून सामूहिक स्वरूपामध्ये सण साजरा करावा आणि आनंदी आनंद करावा. काही सण घरी तर काही सार्वजनिक स्वरूपात साजरे करावेत. असं करताना घरोघरच्या शिदोऱ्या आणून अथवा गावातील सर्वांनी स्वयंपाक तयार करून सहभोजन करावं, बंधुप्रेम वाढवावं. या दरम्यान गावातील सर्वांनी आपापलं वर्तन तपासून पाहावं, दुर्गुण न वाढता जीवन ज्ञान कसं घेता येईल असं पाहावं. खाण्यापिण्यात वेळ न घालवता खाण्याचं स्वरूप प्रसादाचं असावं, जे सर्वांनी वाटून घेता येईल. सुंदर कथा कीर्तन करावं, या दरम्यान दिंड्या खेळ मनोरंजन करावं, नैमित्तिक सणांचं सुद्धा वर्म जाणून घ्यावं असं संत तुकडोजी महाराज सांगतात. दत्त जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, शिवरात्री, आषाढी, ऋषीपंचमी, रक्षाबंधन, वटसावित्री, शारदोत्सव, गौरीपूजन यासारखे सर्व नैमित्तिक सण सामुदायिक पद्धतीनं करावेत. पण या पारंपरिक सणांबरोबरच उद्योग दिन, स्नेहसंमेलन, गीता जयंती, बलोत्कर्ष दिन म्हणजेच ताकदीचा उत्कर्ष आणि मग प्रार्थना दिन हे पंचमहोत्सव प्रत्येक गावात सुरू करावेत असा सल्ला महाराज देतात. याशिवाय गावातील जाती जमातींनी एकत्र येऊन हळदी कुंकू, तिळगुळ, सुवर्णदान, चढाओढी, ग्रामशुद्धी, रामधून, भाषणे आदी समारंभ

0: सुद्धा साजरे करावेत असाही सल्ला महाराज देतात. आता मग याच अध्यायात पुढे जाऊन महाराज प्रत्येक गावात बैल पोळा साजरा करण्यात यावा असं विशेषत्वानं नमूद करतात. याच दिवशी बैलांचे शेती सामानासह प्रदर्शन करावे असंही महाराज सुचवतात. बैल जोडीला कोणता खुराक उत्तम हे शेतकऱ्यांना यातून समजेल. पोळ्याच्या शुभदिनी ज्याची कुणाची बैल जोडी उत्तम त्या शेतकऱ्यास उत्तम शेती साधन कमावले म्हणून सर्व गावानं एकत्र येऊन बक्षीस द्यावं. ही बैल जोडी त्या दिवशी गावात घरोघरी फिरवावी आणि त्याचं कौतुक व्हावं. पाडवा आला की पाडव्याच्या दिवशी जुगार कोणीही खेळू नये, नाहीतर मग समाज अधोगतीस जायला वेळ लागणार नाही असा इशाराही महाराज देतात. दसऱ्याचं महत्व सांगताना ते म्हणतात की दसरा हा स्नेह संघटनासाठी साजरा करण्यात यावा हे गावानं मनोमन जाणून घ्यावं. या दिवशी थोर पुरुषांचं गौरवगान आणि पर्यायानं राष्ट्राचं गौरवगान करावं. आपुले ते सर्वांचे असा बोध गावानं सणांमधून घ्यावा. या दिवशी आपापसातील मतभेद गावातील लोकांनी विसरावेत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात. लेखिका आणि संवादिका होत्या अश्विनी मोरे.
2: विचारपुष्प हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
5: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोंडनी.
4: संपर्क 87400304008.
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
6: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
5: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
6: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
6: अरुण नरखेडकर अंगर.
5: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
7: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
8: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
7: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
8: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
7: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
9: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
10: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 53 52.
11: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
12: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
11: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
12: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105.
2: आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ. सकाळचे 6:30 झाली आहेत. आता सोलापूर दिनांक.
13: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
14: माधव मामा,
3: तुमच्या आदित्यच्या परदेशात

0: येईल हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
1: ऍडमिशनचं काम झालं.
0: आणि एवढी मोठी फी?
1: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
0: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
1: मोबाईल 90 96 222 325.
2: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी. ठळक घडामोडी. पंढरपूर कॉरिडॉर कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढी वारीत शुभारंभ. पात्र असणाऱ्या नागरिकांचं नाव मतदार यादीतून वगळू नये, एस चोकलिंगम यांचं आवाहन. आणि मान्सूनपूर्व पावसाचं सोलापुरात दमदार आगमन. आता घडामोडी विस्तारानं. पंढरपूरमधील कॉरिडॉरच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढी वारीच्या काळात करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती काल पंढरपूर इथं दिली. या प्रकल्पासाठी सर्व शासकीय मान्यता पूर्ण झाल्या असून काम सुरू करण्यापूर्वी बाधित लोकांना योग्य मोबदला देऊन भूसंपादनाची कार्यवाही केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात मतदानाला पात्र असलेल्या एकाही नागरिकाचं नाव मतदार यादीतून वगळलं जाणार नाही, याची काळजी घ्यावी असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची आढावा बैठक झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय अधिकाऱ्यांनी घर भेटीमध्ये गणना फॉर्म दिल्यानंतर तो लगेच भरून घ्यावा, तसंच नागरिकांनी दिलेले पुरावे घ्यावेत, असंही त्यांनी सांगितलं. पात्र नागरिकांचं नाव मतदार यादीत समाविष्ट करावं, चुकीची दुरुस्ती करावी, अपात्र नावं वगळावीत, असा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचंही चोकलिंगम यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीची बैठक पुण्यात झाली. त्यामध्ये 5 शाखांच्या विभागीय अध्यक्षांची निवड झाली. मध्य विभागात सोलापूरचे संजीव जयकुमार पाटील, दक्षिण विभागासाठी संगीता पाटील, पश्चिम विभागाकरिता आमदार चेतन तुपे, उत्तर विभागासाठी आमदार रोहित पवार आणि रायगड विभागाच्या अध्यक्षपदी बाळाराम पाटील यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी खासदार शरद पवार हेच कायम असून कार्याध्यक्ष म्हणून चंद्रकांत दळवी आणि उपाध्यक्षपदी अॅडव्होकेट भगीरथ शिंदे यांची निवड करण्यात आली. सोलापुरातील लक्ष्मी उद्योग समूहाचे संचालक संजीव पाटील यांच्या निवडीनं रयत शिक्षण संकुलात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. पाटील यांनी मध्य विभागातील सर्व शाखा संगणकीकृत करण्यात मोठं योगदान दिलं आहे. माळशिरस तालुक्यातील कदमवाडी, गरवाड आणि मगरवाडी या 3 गावांच्या परिसरातील वाड्यावस्त्यांना टँकरनं पाणीपुरवठा कालपासून सुरू करण्यात आला आहे. पंचायत समितीमधील पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जे व्ही सदावरे यांनी ही माहिती दिली. माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे, त्याची दखल घेऊन आमदार उत्तमराव जानकर यांनी टंचाईची आढावा बैठक घेतली होती. त्यात सूचना केल्यानुसार या 3 गावांच्या वाड्यावस्त्यांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. दरम्यान सांगोला तालुक्यातील कमलापूरला टँकरनं पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेनं तयार केलेल्या सेवाज्येष्ठ टीईटी आणि सीटीईटी धारक शिक्षकांना पदोन्नतीमध्ये सामावून घ्यावं अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघानं केली आहे. संघाचे अध्यक्ष वीरभद्र यादवाड यांच्या शिष्टमंडळानं या मागणीचं निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांना दिलं आहे. यंदाच्या आषाढी वारीत भाविकांना सुविधा देण्यासाठी 61 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या निधीमधून 10,000 फिरती

0: शौचालय आरोग्य सुविधा आणि रस्त्यांचं मुरमीकरण ही कामं केली जाणार आहेत. पावसाळ्यातील आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी 10 कोटींच्या औषध खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे असं जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपूरवाड यांनी सांगितलं. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
0: या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर शहरात काल सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाचं दमदार आगमन झालं. सायंकाळी वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामान निर्माण झालं. त्यानंतर जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी हलक्या सरी पडल्या, मात्र रात्री 9 सुमारास सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे वैशाख वणव्यात होरपळलेल्या सोलापूरकरांना गारव्याचा दिलासा मिळाला. अजून 3 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान अंदमान निकोबारनंतर मान्सून भारतीय किनारपट्टीजवळ आला आहे. आई वडिलांचा सन्मान आणि गरीबांची सेवा हीच खरी पूजा असल्याचं प्रतिपादन श्री स्वामी रम्यानंद भारती यांनी केलं. सोलापुरातील शक्ती सेवा समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या लक्ष्मी सुवर्ण कुबेर महोत्सवात ते बोलत होते. काल महोत्सवाचा 2 दिवस होता. शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण कायम टिकवण्याबरोबरच पदोन्नतीचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न राहतील असं कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश माडवी यांनी सांगितलं. महासंघाच्या वतीनं सोलापुरात जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. लखनौ इथं काल झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनौ सुपर जायंट्स संघाचा 7 गडी आणि 12 चेंडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघानं 6 गडी गमावून 196 धावा केल्या. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघानं 7 गड्यांच्या मोबदल्यात 18व्या षटकातच विजय मिळवला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरनं तडफदार शतक झळकावून तो नाबाद राहिला. शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर आणि राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक अश्विनी दोर्जे यांनी अक्कलकोटला आल्यानंतर श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी या दोघांचा देवस्थानच्या वतीने सत्कार केला. करमाळा शहराच्या पाणीपुरवठा योजनेत सुधारणा करण्यासाठी 66 लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी दिली. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात श्रीपूर इथल्या श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी यांना ग्रीन वर्ल्ड संस्थेतर्फे रिअल अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र 2026 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आता तापमान. सोलापूर शहराचं कालचं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 40, किमान 26.9. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. पंढरपूर कॉरिडॉर कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढी वारीत शुभारंभ. पात्र असणाऱ्या नागरिकांचं नाव मतदार यादीतून वगळू नये. एस चोकलिंगम यांचं आवाहन आणि मान्सूनपूर्व पावसाचं सोलापुरात दमदार आगमन. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी

0: बैंक सोलापुर जनता सहकारी बैंक।
1: सोलापुर दिनांकाचं आजचं संकलन केलं होतं पत्रकार पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी।
2: अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत एमडी रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय। ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल। ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर। मोबाईल 99220 30363 किंवा 94226 32200।
3: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी। लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती। तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
4: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर।
5: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
6: श्रीकृष्ण गुरुकुल।
7: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसती गृह,
5: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
7: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
6: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
8: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 73 52।
9: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
10: पण तू कसा ओळखलास?
9: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर।
1: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM 103.4 MHz। श्रोत्यो, आता जाणून घेऊयात आजचा कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, ऊस पिकावर प्रामुख्यानं आढळणाऱ्या 20 किडींपैकी हुमणी ही कीड सर्वात महत्वाची कीड मानली जाते. हुमणी ही मातीमध्ये आढळणारी पांढऱ्या रंगाची सी आकाराची अळी असून तिला इंग्रजीमध्ये व्हाईट ग्रब असं देखील म्हणतात. ही कीड जमिनीत राहून ऊस पिकाच्या मुळांवर हल्ला करते आणि तिचा प्रादुर्भाव हा अनेकदा लक्षातही येत नाही. ती प्रचलित कीटकनाशकांना दाद देत नाही, त्यामुळे किडीच्या प्रतिबंधासाठी सुरुवातीपासूनच उपाययोजना करणं गरजेचं असतं. हुमणी किडीचे भुंगे हे प्रामुख्यानं कडुनिंब, बाभूळ, बोर अशा झाडांवर आपली उपजीविका करतात, तर हुमणी आळी ही ऊस, भुईमूग, मका, ज्वारी आणि सोयाबीन या पिकांच्या मुळावर उपजीविका करत असते. हुमणी किडीची मादी ही जमिनीमध्ये किमान 10 सेंटीमीटर खाली अंडी घालते. ही अंडी पांढरट ते तांबूस रंगाची गोल साबुदाण्या एवढी असतात. अळी अवस्थेमध्ये अळी ही अर्धचंद्राकृती किंवा इंग्लिश सी आकाराची असून तिचा रंग पांढरा आणि पिवळसर असतो. डोळे गडद तांबूस आणि डोक्यावरील जबडे मजबूत आणि टणक असतात. कोश हे सुरुवातीला मऊ फिकट रंगाचे असून नंतर तांबूस तपकिरी आणि टणक होतात. प्रौढ भुंग्यांचा विचार केला तर या किडीचे प्रौढ भुंगे गडद विटकरी आणि तपकिरी काजू बियांच्या रंगासारखे असतात. पाय तांबूस असून पुढील पंख हे कठीण कवच असल्यासारखे आपल्याला दिसून येतात. ते पूर्ण पोट झाकत नाहीत. साधारणपणे वळवाचा पाऊस पडल्यानंतर हे भुंगे जमिनीच्या बाहेर येऊन मिलन करतात. ही अवस्था 20 ते 25 दिवसांची असते. हुमणी किडीच्या नुकसानीचं स्वरूप जर पाहिलं तर अंड्यातून बाहेर पडलेली सुरुवातीची आळी काही दिवस जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांवर आपली उपजीविका करते, मात्र पुढील अवस्थेतील पिकांच्या मुळ्या ती कुरतडत असते. याचाच परिणाम वनस्पतीचं पाणी आणि अन्नद्रव्यांचा होणारा पुरवठा हा खंडित होतो. पानं प्रथम पिवळी पडतात आणि नंतर संपूर्ण झाड सुकतं. प्रादुर्भावग्रस्त ऊस हातानं ओढला तरी सहजरित्या उपटून येतो. काही झाडं कोलमडलेली दिसून येतात, त्यांच्या मुळाजवळ हुमणी आळ्या आढळतात. हुमणीचा प्रादुर्भाव हा शेतात सामान्य

सामान्यतः एका सरळ रेषेमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. या किडीमुळे ऊसाच्या उगवणीमध्ये सुमारे 40% तर तीव्र प्रादुर्भावामध्ये 100% नुकसान होऊ शकतं. जर हुमणीची एक आळी प्रति चौरस मीटर क्षेत्रामध्ये आढळली तर आपल्याला उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. हुमणी किडीच्या जीवनक्रमातील जमिनीवर असलेल्या अनेक अवस्था यांचं नियंत्रण कशा पद्धतीनं केलं पाहिजे, हुमणी किडीचं एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याबाबतची माहिती आपण उद्याच्या कृषी सल्ल्यामध्ये घेऊया.

0: आजचा कृषी सल्ला आता आपण ऐकलात. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कीटकांची दुनिया हा कार्यक्रम.
1: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केले रसिका तुळजापूरकर यांनी.
2: तांदळाचा नायनाट करणाऱ्या कीटकाची माहिती ऐकूया. तांदूळ भुंगा. अहो, सोंडवाली सुरसुरी, ज्याला राईस वेविल सुद्धा म्हणतात. तांदूळ भुंगा साठवलेल्या धान्यातले तांदूळ, गहू, मका यासह अनेक पिकांच्या बियांवर हल्ला करतो. याचा रंग काळा असतो. पाठीवरच्या पंखावर फिकट असे ठिपके असतात. तांदूळ भुंगा उडू शकतो. यांच्यातली जी प्रौढ भुंगी असते ती मंद लालसर, तपकिरी किंवा कधी कधी काळी असते. छातीवर गोल अनियमित आकाराचे खड्डे असतात. उडताना ती प्रकाशाकडे आकर्षित होते. यांच्या आळ्यांना पाय नसतात. डोकं शरीरापेक्षा लहान असतं. त्रिकोणी आकाराचा आणि टोकाला जरासा सोंडेसारखा टोकदार भाग असतो. या भुंग्यामुळे साठवलेल्या धान्याचं वजन आणि त्याचा दर्जा सुद्धा कमी होतो. या भुंग्याच्या आळ्या प्रौढ धान्य खातात. भुंग्याच्या विष्ठेमुळं धान्यात पांढरा भुसा, कचरा दिसायला लागतो. हे जे प्रौढ तांदूळ भुंगेत ना, ते साधारण 5 ते 8 महिने जगतात. जराशा उबदार भागात, शेतामध्ये हे आपल्याला उडताना दिसतील. कापणीपूर्वी तांदूळ मक्याला हे उपद्रव करतात. साठवलेल्या धान्याबरोबरच एका लॉटमधून दुसऱ्या लॉटमध्ये हे अगदी सहज जाऊ शकतात. या भुंग्यांना ना घाणेरडा वास असतो. म्हणजे घाणेरडा वास निर्माण करण्याची क्षमताच आहे यांच्याकडे. या भुंग्यांना जर आपण त्रास दिला तर ते मृत झाल्यासारखे पाय अगदी शरीराच्या जवळ ओढून घेतात. हे भुंगे आपल्याकडच्या तांदळांना होऊ नयेत म्हणून काय कराल? तर बंद डबे, झीप लॉकच्या प्लास्टिकच्या गोण्या अशा गोष्टींचा तांदूळ साठवण्यासाठी वापर करायचा. किंवा मग तांदळाच्या डब्यात तमालपत्र ठेवायचं. तांदळाच्या भुंग्यांना तीव्र वासाचा त्रास होतो. एक विचित्र गोष्ट सांगू. अहो, काही लोक हे तांदळाचे भुंगे चक्क खातात. त्याने त्यांना काही अपाय होत नाही. या भुंग्यांमध्ये अतिरिक्त प्रथिन असतं. ऑल बीटल ट्रॅप, फ्लोअर फॉरेमन ट्रॅप याने तांदळातले भुंगे पकडता येतात. तांदूळ, मका, गहू ही धान्य व्यवस्थित वाळवल्यानंतर ती नीट साठवावीत, स्वच्छ निवडावीत. आता या तांदूळ भुंग्यांचे शत्रू कोण? तर काही किडे तांदूळ भुंग्यांच्या आळ्या खातात. लेडी बीटल कीटक या भुंग्यांनाच खातो. काही बुरशी आणि जीवाणू यांना मारतात.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
0: कीटकांची दुनिया हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.

0: ज्ञान आणि मनोरंजनाची राणी सोलापूर आकाशवाणी आपण ऐकत आहोत एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वरून.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93 72 707 100.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग मेडिसिन स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग बर्न केअर युनिट ट्रॉमा केअर सेंटर मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर 24 तास फार्मसी रक्त तपासणी एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर. फोन 2315156.
3: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज चाटी गल्ली सोलापूर.
4: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात.
5: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
4: असं दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
5: अय्या खरंच?
4: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्रीनंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
6: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर. मोबाईल 9822985538.
7: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
8: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ सोलापूर.
7: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2652 22.
9: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
10: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
9: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
10: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
11: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
12: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
1: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
2: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर.
1: मोबाईल 7083069496. मराठा सेवा संघ सोलापूर आणि मराठा वधूवर व सामाजिक विवाह कक्ष आयोजित मराठा वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत. स्थळ डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर पेठ, सिद्धेश्वर मंदिरा शेजारी, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 9860110130 किंवा 84 84 80 30 49.
2: स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स.
1: स्टाइलिश

0: किचन ट्रॉली चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स
1: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
0: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध।
1: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स शॉप नंबर 35 सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर कन्या प्रशाला गेट समोर पंचकट्टा सोलापूर। मोबाईल 99221117725।
0: नुरवी अँड जेके असोसिएट्स तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख।
1: बॅगांची क्वालिटी A1 बॅगांसाठी फक्त पवन।
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल कॉलेज ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स नवी पेठ पारस इस्टेट समोर सोलापूर।
3: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने त्यासोबतच आईचं स्वप्न लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
4: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
3: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।
5: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।
6: अधिक महिन्यानिमित्त थिटे परिवाराच्या वतीनं 24 ते 30 मे पर्यंत श्री भागवत कथा महायज्ञाचं आयोजन केलं आहे। निरूपणकार वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य श्रीयुत ऋषिकेश विष्णुपुरीकर रामदासी नांदेड।
7: स्थळ शुभराय महाराज मठ सोलापूर। वेळ दुपारी 4 ते रात्री 8। सर्वांना आग्रहाचं निमंत्रण।
5: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
8: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये।
9: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क तुळजापूर रोड सोलापूर।
10: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे।
11: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर।
10: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल।
11: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा। जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे।
12: फुरडे हाईट्स क्लब हाऊस गणेश नगर राजस्व नगर जवळ विजापूर रोड सोलापूर। संपर्क 90 28 0 38 555।
1: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
13: श्रीकृष्ण गुरुकुल।
0: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
0: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
13: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल।
0: वाघोलीवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 73 52।
14: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर साऊ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर। जामदार टॉवर्स लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर।
15: मोबाईल 77 19 92 22 55।
16: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू।
17: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल।
16: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर।
17: संपर्क 83 798 64 555।
18: आकाशवाणी सोलापूर सकाळचे ठीक 7 वाजलेत। या जाहिरात प्रसारणानंतर एक गाणं गुणगुणण्यासाठी।
15: चलो निकले क्या?
19: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
15: स्टाइल और लुक

0: अबे कितना बढ़िया है, कहाँ से लाया?
1: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
2: श्रोतियों, आज 24 में दिग्गज उर्दू कवि अत्यंत लोकप्रिय गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा स्मृती दिन। मजरूह सुलतानपुरी यांनी आपल्या कारकिर्दीत 8,000 जास्त गाणी लिहिली। त्यांनी केएल सहगल यांच्यापासून ते आमिर खानच्या कयामत से कयामत तक चित्रपटापर्यंत अनेक पिढ्यांच्या कलाकारांसाठी गाणी लिहिली। 1993 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली। आजच्या एक गाणं गुणगुणण्यासाठी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कयामत से कयामत तक या चित्रपटातली त्यांचीच ही रचना।

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरामध्ये मजरूळ सुलतानपुरी यांची रचना आतापण ऐकली. कयामत से कयामत तक या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी. आणि याबरोबरच एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाले. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर

0: वर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला जागणे आणि तो अधिक दृढ करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं. तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय गृहमंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: यहां से निकला सूर्यास्त दुश्मनों के मनसूबों का सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है. साथियों, एम्युनिशन मिसाइल रॉकेट सिस्टम और सैटेलाइट पार्ट्स के प्रोडक्शन से एंसिलरी यूनिट्स सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और शिर्डी सहित आसपास के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का स्किल सेट प्राप्त होगा. यह मैं और अधिक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में अपना कॉन्ट्रीब्यूशन दे पाएंगे.
0: यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: माननीय राजनाथ सिंहजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक पुणे नागपूर आणि अहिल्यानगर. राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे. आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला विश्वास आहे.
0: शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. भविष्यात भारतातील विविध जलाशयांवर उडणारं विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर इथल्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानव केंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्य शासनानं या रुग्णालयांचं

अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमांमधून टीका केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. अशा महिलांच्या समस्या शासनस्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला आणि बालविकास विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघानं हल्ला करून जागीच ठार केलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवले आणि कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उकाड्यापासून मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत

0: पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:21 झाली आहेत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
2: श्रीकृष्ण गुरुकुल। सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
2: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
4: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 53 52।
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
7: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
8: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
9: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं।
8: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं। प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
9: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं।
10: आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 7:25 होत आहेत। आता अभिजात मराठी, आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: त्यांनी लेखन केलेलं आहे, नाह जोशी यांनी लेखन केलेलं आहे. साधारणतः पहिल्या खंडामध्ये 942 नोंदी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या पाहायला मिळतात आणि 944 पृष्ठांचा हा खंड आहे. तसाच दुसरा खंड जो आहे तो आतुर निदान ते एपस्टाईन जेकब, म्हणजे आ या अक्षरापासून सुरुवात झालेली आणि ए पर्यंत त्या नोंदींची संख्या आपल्याला दिसते. साधारणतः 918 नोंदी आहेत. आतुर निदान अर्थातच आयुर्वेदातली ही नोंद आहे, रोग्याची किंवा रोगाचे विषय ज्ञान असं आपण त्याला म्हणतो. आणि एपस्टाईन जेकब जो इंग्लिश शिल्पकार होता त्यांची ती नोंद आहे. मराठी साहित्यातले ज्येष्ठ समीक्षक श्रीदेव इनामदार, ज्यांना SD इनामदार म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी ती नोंद लिहिलेली आहे. तर हा दुसरा खंड आपल्याला दिसून येईल. तिसरा खंड पुन्हा ए पासूनच गेलेला दिसतो. तिथं पुन्हा 12 कडी येते बरं का, म्हणजे आपण पहिले दुसऱ्याच्या वर्गात 12 कडी शिकतो, क का की वगैरे. तर इथं की पर्यंतच आपण गेलं, म्हणजे की सांगानी. एबिंग हाऊस हेरमान म्हणजे एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होते, त्यांची ती नोंद आहे त्याच्यामध्ये पहिली आलेली नोंद. आणि शेवटची नोंद आहे ती की सांगानी, कॉंगो लोकशाही गणतंत्रातला तो एक भाग आहे, म्हणजे भूगोल या विषयातली ती नोंद आहे. पुन्हा चौथा खंड आहे किकट ते गाल्फिमिया ग्लॉका, म्हणजे क ते ग या टप्प्यापर्यंतचा प्रवास तिथं आपल्याला दिसतो. आता किकट म्हणजे एक प्राचीन देश आहे तो, साधारणतः ऋग्वेदामध्ये त्या देशाचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर चंद्रहास जोशी यांनी ती नोंद लिहिलेली आहे. आणि त्या खंडातली म्हणजे चौथ्या खंडातली शेवटची नोंद म्हणजे गाल्फेमिया ग्लॉका, वनस्पती विज्ञानातली अर्थात ती नोंद आहे. आणि भारतामध्ये आजकाल शोभे करता त्या वनस्पतीची लागवड प्रचंड प्रमाणात होते. तर जवी जमदाडे यांनी त्या नोंदीचं लेखन केलेलं आहे. नोंद कोणी लिहिली, त्या लेखकाचं नाव त्या नोंदीखाली तिथं दिलेलं असतं. पुन्हा त्या नोंदीचं समीक्षण कोणी केलं असेल, तर सुरुवातीच्या पानावर आपण लेखक, समीक्षक, भाषांतरकार त्यांची आपण नावं आणि त्यांची त्या क्षेत्रातील नेमकी विद्वत्ता काय आहे याचाही थोडक्यात परिचय करून दिलेला असतो.
1: हा पुढच्या पिढ्यांसाठी खूपच छान वारसा आहे.
0: साधारणतः एका खंडाला 200 ते 300 लेखक समीक्षकांचं योगदान जेव्हा मिळतं तेव्हा तो खंड आकाराला येत.
1: खूप मेहनतीचं
0: काम. वाईतील संपादकीय कार्यालय संपादनाचं मुख्य काम करतं, पण प्रत्यक्ष नोंद लेखनाचं जे काम आहे, समीक्षणाचं काम आहे, पूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील मराठीजन अशा विद्वत लोकांच्याकडून सातत्यानं होत असताना दिसतं. त्या साखळीतला आपण जर पाचवा खंड बघितला तर गालवा एव्हारिस्त ते चेदी, म्हणजे गालवा एव्हारिस्त हा फ्रेंच गणितज्ञ आहे आणि साधारण बीज गणितात त्यांचं उल्लेखनीय काम आहे आणि भूचिम मिठारी म्हणून त्याचे लेखक आहेत. आणि शेवटची नोंद त्या पाचव्या खंडातील आहे चेदी, म्हणजे मध्य प्रदेशातील बुंदेलखंडाचा तो एक पूर्व भाग होता आणि त्याचे सुलभा कापडी या त्याच्या लेखिका आहेत. तर प्रत्येक खंडामध्ये आपल्याला नोंदीच्या खाली त्याचे संदर्भ पण असतात.
1: सर, आता तुम्ही सांगतायत की व्यंजनापासून सुरुवात करून म्हणजे अ ते ज्ञ आहे स्वर आणि व्यंजन आणि 12 खडी पण आहे, त्या क्रमाने त्यांच्या नोंदी आहेत. पण मग अशा वेळेला चरित्रात्मक नोंदींचं स्वरूप कसं असतं, कारण ते येणार वर्णनात्मक.
0: अगदी अगदी.
1: आणि अशा नोंदी घेताना मग ते सचित्र किंवा संदर्भासह परत येतात का?
0: बरोबर आहे. चरित्रात्मक नोंदींच्या बाबतीत काही एक निकष ठरवलेले आहेत. म्हणजे साधारणतः विश्वकोशामध्ये अगदीच इतर जे जागतिक ज्ञानकोश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीच पद्धत आहे जी मराठी विश्वकोशात सुद्धा आहे, की आडनावानं आपण चरित्रात्मक नोंदी घेतो.
1: अच्छा.
0: म्हणजे उदाहरणार्थ आता अळतेकर अनंत सदाशिव, म्हणजे अळतेकरांची नोंद शोधायची आहे तर ती तुम्हाला पहिल्या खंडातच पाहायला मिळेल. किंवा हरिनारायण आपटेंची नोंद शोधायची आहे किंवा हन आपटेंची, तर आपटे हरी नारायण म्हणजे आ या वर्णमालेच्या क्रमानं ती नोंद आपल्याला पाहायला मिळेल. मात्र काही व्यक्ती टोपण नावाने प्रसिद्ध असतात, मग अशा वेळेला ती आडनावाची पद्धत वापरून चालत नाही, तर त्याच आपण टोपण नावानं नोंदी त्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांची नोंद आपण कुसुमाग्रज या नाव शीर्षकाने, म्हणजे क या ह्याच्यामध्ये गेलेले. येथे मात्र इतिहासकालीन काही व्यक्ती असतात आणि त्या एका अक्षरे असतात, किंवा ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ अभिनव गुप्त, आता ती त्याच रोड नावानंच आपण घेतो, किंवा सम्राट अशोक यांची नोंद तर त्याच रोड नावानं आपण घेत असतो.
1: सर, मग अशा वेळेला काय होतं की नोंदीतील शब्द जे घेतलेले आहेत त्याचे अनेक अर्थ पण असू शकतात, मग वाचकांनी अशा वेळेला कसं ठरवायचं?
0: अगदी अगदी. म्हणजे महाराष्ट्र आज मराठी अभिजात भाषा आहे आपली, मराठीच्या अनेक बोलींचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा सर्व बोलींचं योगदान आपल्याला दिसून येतं, त्यामुळे वाचकाची अर्थभिन्नता वेगळी असू शकते, आकलन क्षमता प्रत्येकाची

0: वेगळे असू शकते. तर नोंदीमध्ये येणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचं नेमके अर्थ स्पष्ट करणारा परिभाषा संग्रह हा विश्वकोशानं पूर्वीच प्रकाशित केलेला आहे. तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी असा आहे. त्यामुळं नोंदीमध्ये आलेल्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर तो परिभाषा संग्रहाच्या आधारे वाचकाला शोधणं सोपं जातं.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि विश्वकोशाच्या 1 ते 5 खंडाविषयी आम्हाला माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. aaplimarathi210@gmail.com. आपली मराठी 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. मराठी.

0: Abhi Marathi. Abhi Marathi. Abhi अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच एआयआर मराठी ह्या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात.
1: ज्ञान आणि मनोरंजनाची राणी सोलापूर आकाशवाणी आपण ऐकत आहोत एफएम 103.4 मेगाहर्ट्झवरून. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूयात दागिना सोन्याचे असो वा हिऱ्याचा. दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
4: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
6: नमस्कार
3: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्यासोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात, तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
6: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील, त्यांच्यासमोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात, त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडवीचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅमपासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडवं किंवा पेढेगाठी जोडवं म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडवं. तसंच तेच जोडवं पण त्याला जर मध्ये असं उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिर्याची जोडवी, शीर जशी असते की आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरी अशी वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
3: बरीच डिझाईन,
6: त्याच्यामध्ये खडे लावलेली असतात,

0: आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाईज केलेली असतात. एक तर जोडवा असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं, तीन वेड्याचं असतं, पण ते पाच सहा वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे, ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदनी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवा आहे का म्हणतात. म्हणजे ती पूर्ण मोठेचे मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो. मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्याबरोबर ज्या पैंजणा नटण्याकरताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्याकरताय, तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणी विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅम पासून पुढे 200 ग्रॅम पर्यंत येतं, जड असतात पैंजण. आग्र्याला बनतात, खुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाईज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीनावर्क वगैरे केलेलं असतं, त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते, पण ह्याला मात्र मजुरी 6% असते, याला डेकोरेटिव्हनेस असतो.
1: बरोबर.
0: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक मेहनत विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताच, जसं मी मागे सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक, तर आम्हाला पण हे करून द्या.
1: बरोबर. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
0: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून बायकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकले जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
1: मोडक साहेब, लाडक्या सावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकल्यात. आता प्रसारित करत आहोत भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला आपण ऐकूयात भाना तांबे यांची गीतरचना, लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव।

भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनातली मंगेश पाडगावकर यांची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये.

प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका। दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।

0: सर्जन अर्थात मणका रोग तज्ञ डॉक्टर अश्विन साठे यांचं ऑर्थोस्पाइन केअर अँड टायनी ग्लँड क्लिनिक दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळात आहे. आजचा विषय आहे स्लीप डिस्क आणि सायटिका. आज आपण त्यांनाच भेटणार आहोत. डॉक्टर साठे सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आज आम्हाला सुरुवातीला सांगा की स्लीप डिस्क म्हणजे काय आणि सायटिका म्हणजे काय.
1: अच्छा, आता स्लीप डिस्क हे एक सायंटिफिक टर्म आहे आणि सायटिका हे एक कॉमनली वापरला जाणारा शब्द आता झालेला आहे. तर डिस्क म्हणजे काय, तर प्रत्येक दोन मणक्यांच्या मध्ये एक कुशन असतं आणि ते जे कुशन असतं त्याला आपण साधारणपणे डिस्क असं म्हणतो. तर ही जी डिस्क असते ती आपल्या दोन्ही कमरेच्या सर्व मणक्यांच्या मध्ये असते.
0: बर,
1: आता काय होतं की जसं वयमाना परतवे किंवा अचानक एखाद्याने वजन खूप जास्ती प्रमाणात उचललं, काही जणांना ट्रॉमॅटिक इंजुरी झाल्यानंतर किंवा काही जणांना कशामुळे होतं याचं कारण न सांगता येतं, म्हणजे ज्याला आम्ही इडिओपॅथिक असं म्हणतो.
0: बर,
1: तर अशा काही कारणांमुळे स्लीप डिस्कचा आजार होतो. तर स्लीप डिस्क होते म्हणजे काय होतं, तर ती जी डिस्क असते तर त्या डिस्कच्या आतला जेली सारखा मटेरियल असतं, ते डिस्कचं बाहेरचं आवरण तोडून ज्याला आपण अॅन्युलस म्हणतो ते तोडून बाहेर येतं. आता हे जे जेली लाईक मटेरियल असतं हे नसांसाठी एक अत्यंत इरिटेंट किंवा अत्यंत वेदनादायी असं असतं आणि मग त्यामुळे काय होतं की हे मटेरियल जेव्हा नर्वच्या किंवा नसेच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं तेव्हा नसेमध्ये ते इन्फ्लेमेशन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ताण आणि सूज हे तयार करतं.
0: बर,
1: आता नस म्हणजे असं समजून घ्या की आपल्याकडची इलेक्ट्रिक केबल जशी असते तशी असते. आता ह्या नसेवर एका ठिकाणी जर जास्ती प्रेशर पडलं किंवा करंट लागला किंवा केमिकल इरिटेशन त्याला आम्ही केमिकल रॅडिक्युलायटिस असं म्हणतो असं झालं तर नस जिथे जिथे सप्लाय करते त्या सर्व ठिकाणी आपल्याला पेन व्हायला लागतो. आता ही नस कशी असते की कमरेतून निघते आणि ती मांडीच्या वाटे पायापर्यंत जाते.
0: बर,
1: त्यामुळे जेव्हा ह्या नसेवर काही दाब पडतो किंवा इरिटेशन होतं तेव्हा ही पूर्ण जागा आपली दुखायला लागते. त्यालाच आपण लेमॅन टर्म मध्ये सायटिकाचा त्रास चालू झाला असं म्हणतो. स्लीप डिस्क आणि सायटिका हे ऑलमोस्ट सेमच आहे. सायटिका हे स्लीप डिस्क मुळेच होणारं लक्षण आहे.
0: खरंच आहे डॉक्टर, सायटिकेच्या संदर्भात किंवा स्लीप डिस्कच्या संदर्भात जर कोणाला अधिक माहिती घ्यायची असेल तर किंवा आपली जर काही तक्रार असेल या संदर्भात तर आपण कुठे संपर्क साधूया त्यांच्यासाठी आपला एक मोबाईल नंबर सांगूया.
1: ओके, तर मोबाईल आहे 7887735482.
0: मोबाईल नंबर आपण पुन्हा एकदा सांगूया 78 87 73 54 82. डॉक्टर, आता स्लीप डिस्क म्हणजे काय आणि सायटिका हे तर तुम्ही सांगितलं, तर त्यांची लक्षणं आपल्याला काय सांगता येतील.
1: तर लक्षणं म्हणजे काय होतं की पेशंटला कधी कधी अचानक वजन उचलल्यानंतर किंवा जोरात खोकल्यानंतर अशी शूटिंग पेन म्हणजे करंट लागल्यासारखं पेन कमरेच्या पासनं किंवा सीटच्या मागच्या भागातनं मांडीच्या पाठीमागून असं पायापर्यंत जातं आणि बऱ्याच जणांना हे पेन चालतानाही होतं, काही जणांना झोपल्यावरही होतं. हे जे टिपिकल पेन आहे ज्याला शूटिंग पेन, रॅडिक्युलर पेन किंवा रेडिएटिंग पेन म्हणजे इलेक्ट्रिक करंट लागल्यासारखं होणारं पेन ह्याला आपण सायटिका म्हणतो. ही त्याची मेनली लक्षण असतं.
0: बर,
1: याबरोबर काही पेशंटमध्ये थोडं बॅक पेन म्हणजे कंबरदुखी पण असते, पण कंबरदुखीपेक्षा सीटमध्ये आणि मांडीच्या मागून जे दुखणं जातं ते मेनली हे सायटिका किंवा स्लीप डिस्कमुळे होतं.
0: पण स्लीप डिस्क झाली म्हणजे सायटिका होतेच का किंवा असं काही नाहीये.
1: नाही, स्लीप डिस्कमुळे बऱ्याच 99% लोकांना तर सायटिका होतच, कारण स्लीप डिस्क झाली की ती नसांवर दाब देते किंवा काही केमिकल्स सोडते आणि त्यामुळे ती नस इरिटेट होते आणि मग तो सायटिका सारखा त्रास चालू होतो.
0: डॉक्टर, याच विषयावरती अधिक माहिती आपण दुसऱ्या भागात घेऊया. नमस्कार.
1: थँक्यू.
0: श्रोतेहो, आपल्याला जर पाठीच्या मणक्याचा कोणताही त्रास असेल तर आपण तात्काळ एंडोस्कोपिक आणि स्पाईन सर्जन डॉक्टर अश्विन साठे यांना भेटू शकता. डॉक्टरांचा पत्ता साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर, टोळाचा बोळ, दत्त चौक, सोलापूर. मोबाईल 77 87 73 54 82. श्रोते हो, स्लीप डिस्क आणि सायटिका या विषयावरची अधिक माहिती दुसऱ्या भागात आपण घेऊ शकता. नमस्कार.
2: साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आता आपण ऐकणार आहोत बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. बीआरडीएस यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपण भेटणार आहोत बीआरडीएसच्या सोलापूर शाखेचे प्रमुख धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
1: नमस्कार.
0: डिझाईन क्षेत्रामध्ये कॉलेजेस कोणते कोणते आहेत?
1: भारतात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन हे 1961 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चालू केलं. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस त्यांचे 5 शाखा आहेत. इथे अत्यंत चांगले डिझाईनचे कोर्सेस शिकवले जातात. तिथे प्रोडक्ट डिझाईन, त्याच्यामध्ये अॅनिमेशन डिझाईन आहे, ग्राफिक डिझाईन आहे, UI UX डिझाईन आहे. तसेच मास्टर्समध्ये NID मध्ये 19 करिअर पाथ्स आहेत. 19 इतके चांगले करिअर पाथ्स आहेत. याच्याबद्दल मी सविस्तर इथे बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात की MDesign 2.5 वर्षाचं NID मध्ये केल्यानंतर किती चांगले कंपनीज तुम्हाला सहजरित्या ओपन होतात. इथे एक विशेष सांगतो, NID चं जे प्लेसमेंट आहे ते IIT च्या प्लेसमेंटपेक्षा खूपच चांगलं आहे. आता मी दुसरं बोलतो ते NIFT बद्दल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. हे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कॉलेजेस आहेत. भारतामध्ये 19 ठिकाणी आहेत. NIFT ला जाऊन आलोय माझ्या मोठ्या मुलीच्या निमित्त. तिथे जे डीन असतात कॉलेजचे ते IAS ऑफिसर्स असतात. म्हणजे तुम्ही समजून घ्या काय दर्जाचे कॉलेजेस आहेत. NIFT मध्ये लाईफस्टाईल डिझाईन या क्षेत्रावरती खूप चांगले करिअर पाथ्स आहेत. 7 हून जास्त करिअर पाथ्स आहेत. तिथे बॅचलर्स पण आहे, मास्टर्स पण आहे, आणि मास्टर्स ऑफ फॅशन मॅनेजमेंट, BDesign, MDesign आणि MFM हे करिअर्स अत्यंत चांगले आहेत. NIFT चे काही प्रामुख्याने डिझायनर्सचे नाव घेतो, सभ्यसाची. NIFT चे भारतामध्ये सगळे मुख्य शहरांमध्ये, दिल्ली आहे वगैरे वगैरे, महाराष्ट्रामध्ये मुंबईला पण आहे, या सगळ्या शहरांमध्ये कॉलेजेस आहेत. सोलापूरचे आमचे विद्यार्थी आतापर्यंत 30 हून जास्त विद्यार्थी NIFT मध्ये गेलेले आहेत. NID मध्ये आमचे स्टुडंट गेलेले आहेत. आणि तसेच तिसरं कॉलेज जे आहे ते IITs आहेत. तर 7 IITs मध्ये बॅचलर ऑफ डिझाईनचे करिअर्स आहेत आणि 11 IITs मध्ये मास्टर ऑफ डिझाईनचे करिअर्स आहेत. 2 वर्षाचं मास्टर्स ऑफ डिझाईन असतं आणि 4 वर्षाचं बॅचलर ऑफ डिझाईन असतं. तर NID ची जे परीक्षेचे नाव आहे, NID DAT प्रिलिम्स आणि NID DAT मेन्स. तसंच NIFT ची जे परीक्षा आहेत त्याला CAT GAT आणि सिच्युएशन टेस्ट असं म्हणतो. IIT ची परीक्षेचं बॅचलर्स नाव आहे UCEED, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन, आणि मास्टर्सचं आहे कॉमन एंट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन. हे जे कॉलेजेस आहेत ते आपले वैयक्तिक चाचण्या घेतात. आणि सर्वात महत्वाचं इथे आहे की ह्या परीक्षेला NID, NIFT आणि IIT मध्ये फक्त 12 ते 15 हजार आणि मास्टर्सच्या परीक्षेला आणखी 2 ते 4 हजार विद्यार्थी असतात. इतकी कमी स्पर्धा आहे आणि जिंकायची शक्यता सर्वाधिक आहे. डिझाईन करिअर निवडल्यानंतर तुम्हाला स्वतःची व्यवसाय पण करता येते, नोकरी पण करता येते, आणि नोकरी मिळाली तर खूप चांगले पगार पण मिळतात. डिमांड आणि सप्लायचा गेम आहे पूर्णपणे.
0: अशा या मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर BRDS नेमकी काय तयारी करून घेतं?
1: आम्ही 9वी 10वी 11वी 12वी मध्ये NID, NIFT, NATA आणि IIT ची UCEED पेपर याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणीही येऊ शकतात. BRDS हे भारतातील सर्वोत्कृष्ट डिझाईन एंट्रन्स एक्झामची तयारी करणारी संस्था आहे. BRDS चे भारतात डिझाईन कोचिंगसाठी आणि आर्किटेक्चर कोचिंगसाठी सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन मिळते. BRDS ची सोलापूरची शाखा ही 7 रस्त्याला आहे. आमचे आतापर्यंत जेवढे विद्यार्थी आमच्याकडे शिकलेले आहेत ते सगळेचे सगळे चांगल्यातले चांगले डिझाईन कॉलेजेसमध्ये आता सध्या शिकतायत किंवा त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. ते टॉप 10 पैकी जवळपास टॉप 10 सगळे BRDS चे असतात. NID, NIFT आणि IIT मध्ये तर निम्म्याहून जास्त भारतात विद्यार्थी हे BRDS असतात. याशिवाय बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. भारतात 80 ते 100 असे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जिथे बॅचलर ऑफ डिझाईन व मास्टर ऑफ डिझाईनची पदवी देखील आपल्याला करता येते. NID, NIFT, IIT च्या व्यतिरिक्त तिथे देखील ज्या परीक्षा असतात त्या सगळ्याची तयारी आम्ही पूर्णपणे करून देतो आणि तुम्हाला एक गॅरंटी देतो आहे की भारतातल्या टॉप 5 कॉलेजेसपैकी तुम्हाला सिलेक्शन मिळवून देणार. स्पर्धक फक्त 15 हजार आहेत पण लोकांना माहीत नाही म्हणून गर्दी कमी आहे. आज तुम्हाला हे माहिती मिळाल्यानंतर तुम्ही याचा लाभ घ्याल आणि आमच्या BRDS ला व्हिजिट करून तुमचं करिअर कसं निवडायचं हे तुम्ही सहजरित्या ठरवू शकाल.
0: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा?
1: 635-735-7598 635-735-7598 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्याने कुठे जायला पाहिजे, कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे. करिअर बद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या आवडत्या छंदाला करिअर बनवाल तर तुम्ही मजेत राहाल आणि कधी नाही थकाल आणि पैसेही भरपूर कमवाल.
0: खूपच छान. तर धर्मेश टांगजी आज

0: आपण बीआरडीएसच्या डिझाईन कोर्सबद्दल ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.
2: बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात.
3: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, एफएम वर ऍडव्हर्टाइजने बिझनेस वाढला.
4: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.

आकाशवाणी सोलापूर सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: वाजले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण आचरण आणि दैनंदिन कृतीद्वारे त्या विश्वासाला जागणं आणि तो अधिक दृढ करणं ही त्यांची जबाबदारी आहे असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करताना सांगितलं. तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संरक्षण, सामरिक तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, शिक्षण आणि दोन्ही देशांमधील जनतेतील परस्पर संबंध यांसारख्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीची माहिती दिली. भारत आणि अमेरिका जागतिक हितासाठी एकत्रितपणे काम करत राहतील असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. शांतता प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण

पाठिंबा असल्याचं सांगून संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. रुबिओ यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर अमेरिकेचा दृष्टिकोन मांडून भारताला अमेरिकेचा एक महत्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या 26 मेला होणाऱ्या बैठकीत परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ सहभागी होतील. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार देश होणार आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात

मंत्री डॉक्टर जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ सहभागी होतील. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार, गुंतवणूक आणि सीईपीए अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. या कराराच्या नियम आणि अटींवर यावर्षी मार्चमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आली होती. वाटाघाटींची पहिली फेरी मार्चमध्ये दुरुस्त पद्धतीनं पार पडली तर दुसरी फेरी 8 मे रोजी संपली. या दौऱ्यादरम्यान ओटावा इथं वाटाघाटींची पुढील फेरी आयोजित केली जाईल. 2030 द्विपक्षीय व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या सामायिक महत्वाकांक्षेसह दोन्ही देश या वर्षाच्या अखेरपर्यंत एक संतुलित आणि परस्पर फायदेशीर सीईपीए करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्वाचं असल्याचं सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस च्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचे सॉफ्टवेअर तर रुग्णालय आणि सुविधा हार्डवेअर असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवोदित तज्ञांची कौशल्य आणि समर्पण देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि निरोगी भारत संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात 26,000 अधिक उमेदवारांना विविध वैद्यकीय पदव्या प्रदान करण्यात आल्या. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं नवी दिल्ली इथं साकुरा विज्ञान कार्यक्रम 2026 निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला. या उपक्रमाअंतर्गत 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी शाळांमधील 56 विद्यार्थी आणि 4 पर्यवेक्षक 30 तारखेपर्यंत जपान दौऱ्यावर असतील. विद्यार्थ्यांमध्ये 24 मुलं आणि 32 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक निकष आधारित गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडले गेले आहेत. भारतासोबत घाना, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका इथले विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सीतर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण करणं आणि जपानच्या प्रगत विज्ञान तंत्रज्ञानासह सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणं हा आहे. केंद्र शासनानं विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 अंतर्गत नियमांचा मसुदा व्यापक जनपरामर्शासाठी प्रकाशित केला आहे. कोणतीही व्यक्ती, संबंधित भागधारक, संस्था आणि संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत सादर करू शकतात, असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत जी रामजी कायदा 2025 अधिसूचना या महिन्याच्या 11 तारखेला जारी करण्यात आली असून 1 जुलै 2026 पासून तो सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. युएनसी अर्थात युनायटेड नागा कौन्सिलच्या 6 सदस्यीय शिष्टमंडळानं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांची भेट घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीत उपमुख्यमंत्री लोसी डिखो, गृहमंत्री गोविंद दास आणि नागा आमदार उपस्थित होते. युएनसीनं कांगपोकपी जिल्ह्यातील कोन्साखुल इथून अपहरण झालेल्या 6 नागा गावकऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं. 14 मेपासून शोधमोहीम सुरु असल्याची माहिती देत ओलीस ठेवलेल्या 14 कुकी नागरिकांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी युएनसीला केलं आहे.
आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ इथल्या एकनाथ क्रिकेट मैदानावर काल रात्री पंजाब किंग्जनं कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर लखनौ

0: सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सनं विजयासाठी ठेवलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जनं 18 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुपारी 3:30 वाजता सुरू होईल, तर कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेकडील काही राज्य तसंच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह ईशान्य भारताच्या काही भागात तसंच बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्र मंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफएम 103.4 मेगाहर्ट्झ वरून. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता काही दिनविशेषांसह मराठी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. श्रोतेहो, आज 24 मे, आज राष्ट्रकुल दिवस म्हणजेच कॉमनवेल्थ डे, एम्पायर डे म्हणूनही ओळखला जाणारा हा कॉमनवेल्थ डे भारत आणि ब्रिटनच्या इतर वसाहतींमध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या स्थापनेचा दिन दरवर्षी मार्च महिन्यात दुसऱ्या सोमवारी साजरा केला जातो. तथापि भारतात कॉमनवेल्थ दिन 24 मे रोजी साजरा केला जातो.

आरती प्रभू यांची रचना आतापण ऐकलीत. आशा भोसले यांच्या स्वरामध्ये संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेहो, 22 जानेवारी 1901 रोजी निधन झालेल्या राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर एम्पायर डे साजरा करण्यात आला. पहिला एम्पायर डे 24 मे 1902 रोजी साजरा करण्यात आला. तो राणीचा वाढदिवस होता. वार्षिक कार्यक्रम म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळण्यापूर्वीच ब्रिटिश साम्राज्यातील बऱ्याच शाळा हा उत्सव साजरा करीत होत्या. पूर्वी ब्रिटिश राजवटीखाली असलेल्या देशांना राष्ट्रकुल असं म्हटलं जायचं. ब्रिटिशांचे ज्या ज्या देशात राज्य होते त्याला ते कॉमनवेल्थ असे म्हणत असत. आपल्या राजवटीखाली असलेल्या देशांना स्वयंशिस्त लागावी या हेतून ब्रिटिशांनी सगळ्या देशांची एकत्रित स्पर्धा सुरू केली आणि त्यालाच कॉमनवेल्थ गेम्स अथवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असं नाव दिलं. 1930 पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि दर 4 वर्षांनी ही स्पर्धा होते. 1942 आणि 1946 साली दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. 1930 ते 1950 या कालावधीत राष्ट्रकुलला ब्रिटिश राजवट क्रीडा स्पर्धा म्हणूनही ओळखलं जातं.

श्रोतियों, आज 24 मई आज जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस 1986 सालापासून 24 मे हा दिवस जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस साजरा केला जातो. शारीरिक दुखणं, जखमा आजारांवर तातडीनं उपचार करून माणूस तातडीनं आजारातून सुटका करून घेतो, मात्र मानसिक आजाराच्या बाबतीत माणूस म्हणावा तितका सजग दिसत नाही. परिणामी माणसाला मानसिक त्रासाच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. आधुनिक जीवनशैलीमुळे ताणतणावामुळे याचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे स्किझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांचं प्रमाण दिवसागणिक वाढतंय. मुळातच मानसिक आजारांबाबत म्हणावी तितकी जागरूकता आज समाजामध्ये होताना दिसत नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा मानसिक आजारांबाबत जागरूकतेसाठी वेळोवेळी पावलं उचललेली आहेत.

सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये यशवंत देव यांची रचना आता आपण ऐकलीत. श्रोतो, अनेकदा मानसिक आजाराबाबत तातडीचा उपाय म्हणून कुटुंबियांसह नातेवाईकही मनोरुग्ण हॉस्पिटलचा मार्ग निवडतात, त्यामुळे तातडीनं कोणताही निर्णय न घेता स्किझोफ्रेनियाग्रस्तांशी प्रेमाने वागावं, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा. स्किझोफ्रेनियाग्रस्तांना समाजानं तिरस्कार न

करता त्यांना आधार द्यावा. असं केल्यानं रुग्णाला या आजाराशी लढा देण्याचं बळ मिळेल. 24 मे जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त जगभर जागरूकता कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये या विषयावर ठिकठिकाणी व्याख्यानं चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येतं. स्किझोफ्रेनियाग्रस्तांना आजारावर मात करण्यासाठी आपण मदत करूया. त्यांचा तिरस्कार न करता त्यांच्याशी प्रेमपूर्वक वागूयात. काही दिनविशेषांसह मराठी गाण्यांचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: आपण ट्यून केले एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 9 वाजले.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित पेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित पेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: ज्ञानशिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
6: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह.
5: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
6: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
7: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
6: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72-76-73-53-52.
8: किडनी स्टोन, मुतखडा, युरिट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
0: आता ऐकूयात दिशा भविष्यातील शिक्षणाची. हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
9: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
10: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
11: श्रोत्यो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉ नितीन कदम यांच्याकडून.
12: मागील भागात आपण कॉमर्स आणि इतर काही फील्ड बद्दलच्या करिअरची माहिती सगळी घेतलेली होती. यामध्ये स्पेशली कॉमर्स फील्डचे बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेतली होती. याचबरोबर आपण इतरही काही प्रोफेशनल कोर्सेस बद्दलची माहिती पाहत होतो. 10वीनंतर जसं आपण चर्चा केली होती त्याप्रमाणे एकतर आपण 11वी 12वीला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3 शाखांसाठी प्रवेश घेऊ शकता किंवा

0: काही वोकेशनल कोर्सेसला प्रवेश घेऊ शकता, ज्यामध्ये बरेचसे काही व्यावसायिक अभ्यासक्रम हे मिनिमम अगदी 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत आपण करू शकू. आणि त्याचबरोबर काही डिप्लोमाज आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, काही वेगळ्या करिअरचे टेक्निकल करिअर्स असतील किंवा मेडिकल करिअर असतील याच्यामधलेही डिप्लोमाज आहेत की जे कमीत कमी 6 महिन्यापासून 3 वर्षापर्यंतचे असे डिप्लोमा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याची त्याची बौद्धिक कपॅसिटी, पालकांच्याकडे असणारी उपलब्धता किंवा तिथं असणारे सोर्सेस अशा सगळ्या अर्थाने विचार करून आपण या पद्धतीनं 3 फील्डचा विचार नक्की करायला पाहिजे. करिअर ठरवताना जसं आपण 2 गोष्टींचा विचार करतोय, एस्पेशली जसं सोर्स आपल्याला आहेत त्याचा विचार आपण नक्की करू, पण त्याचबरोबर मुलांच्या आवडीनिवडीचाही विचार आपण करतोय. पण कित्येक वेळा असंही घडतं की आवड किंवा एखादी इच्छा असणं आणि प्रत्यक्षात त्या पद्धतीनं शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणं किंवा आर्थिक त्या पद्धतीनं सोय होणं ही पण कित्येक वेळा अडचणीची बाब अनेक पालकांच्या बाबत किंवा विद्यार्थ्यांच्या बाबत असते. अनेक हुशार मुले आहेत की परीक्षेत मार्क चांगले आहेत, आता मिळालेले बोर्डचे मार्क चांगले आहेत, पण पालकांच्यापर्यंत ती त्यांच्याकडे माहिती नाहीये किंवा माहिती असली तरी सुद्धा त्या पद्धतीनं खर्च करणं किंवा इतर सोय उपलब्ध करणं ही पालकांना शक्य होत नाही. तेव्हा अशा वेळेस जर काही परिस्थिती असेल आणि दुसरा कोणताही सहकार्याचं काही संधी नसेल तर तिथं पालकांना मात्र सजेशन आहे की मुलांना उपलब्ध असणाऱ्या स्किल बेस्ड कोर्सेसकडे आपण नक्की ऍडमिशनचा विचार करायला पाहिजे किंवा अशा विद्यार्थ्यांनी याच टाईपचं सिलेक्शन करणं अपेक्षित असेल. अन्यथा फॉर्मल किंवा रेग्युलर जर आपण शिक्षण घेत राहिलात तर भविष्यातल्या करिअरकडे लवकर सेट होण्यासाठीची अडचणी आपल्याला नक्की निर्माण होतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करिअर निवडताना नक्की आपण करावा. तर स्पेशली आपण ज्यावेळेस सायन्समधल्या करिअरबद्दल बोलत असताना मी इंजिनिअरिंगच्या करिअरबद्दलच्या गोष्टी अपेक्षित बोलल्या होत्या, त्याच्यामध्ये काही परीक्षांची माहितीबद्दल काही गोष्टी बोलल्या होत्या. याच्यामध्ये स्पेशली टेक्निकल करिअरमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस तुम्हाला दुसरी गोष्ट महत्वाची माहिती असायला पाहिजे की कशा पद्धतीनं आपण या करिअर ट्रेंडला उतरणार आहे आणि त्याच्यासाठीच्या असणाऱ्या परीक्षांच्या बद्दल निवड कशी करायची. जसं इंजिनिअरिंगचा विचार केला तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे बाहेरच्या राज्यांमध्ये 2 ठिकाणी ऍडमिशनचा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले ऍडमिशन असतील तर आपण स्पेशली सीईटीच्या परीक्षेच्या माध्यमातून ऍडमिशन्स आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यात असतील तर त्या त्या राज्यांच्या सीईटी परीक्षा किंवा जेई मेन परीक्षा किंवा आपण काही ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी असतील त्यांच्या एंट्रन्स एक्झाम आहेत. अशा पद्धतीनं 2-3 प्रकारे वेगळ्या राज्यामध्ये आपण ऍडमिशन करू शकतो. त्याचबरोबर आयआयटी सारख्या ज्या काही रेप्युटेटेड इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये ऍडव्हान्सची असणारी परीक्षा, जेई मेनच्या माध्यमातून एनआयटी असणार आहे, IIIT असणार आहेत, अशा पद्धतीच्या काही कॉलेजच्या ऍडमिशन्स आपण करू शकू. त्याच्यामुळे स्टेट आणि नॅशनल असे 2 प्लॅटफॉर्म तुम्हाला इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी आहेत. त्यामुळे तयारी करताना तुमचा हा निर्णय थोडासा क्लिअर असायला पाहिजे की मला कशा पद्धतीनं ऍडमिशनला पुढे जायचंय. जर 12वीनंतर मला थोड्या दुसऱ्या राज्यांमध्ये किंवा या सगळ्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटला टार्गेट करायचंय आणि माझी करण्याची तयारी चांगली असेल आणि मार्क बऱ्यापैकी मॅथ्स आणि इंग्लिश एस्पेशली इंजिनिअरिंगसाठी महत्वाचं आहे, या 2 विषयावर माझी कमांड आहे आणि चांगले मार्क आहेत किंवा त्या विषयात माझी आवड असेल तर त्या पद्धतीनं मी तो ट्रेंड निवडू शकतो किंवा ती परीक्षा निवडू शकतो. पण जेव्हा तुम्ही काही ठरवाल तेव्हाच त्या 11वीच्या पहिल्या दिवसापासून तयारी करावी लागेल हे पक्कं लक्षात ठेवा, तरच तुमचा तो नॅशनल लेवलची परीक्षा क्रॅक होण्यासाठीची संधी उपलब्ध असणार आहे. या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. मेडिकल स्ट्रीममध्ये मात्र असं नाहीये, मेडिकलला तुम्हाला अगदी क्लिअर आहे कोर मेडिकल ब्रँचेस, पॅरामेडिकल ब्रँचेस आणि एकच सेंट्रलाइज एक्झाम असल्यामुळे दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे त्याची तयारी किंवा त्याची निवड ही स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तुम्हाला सब्जेक्ट मात्र पीसीबी ग्रुप याप्रमाणे तुम्ही जाऊ शकाल. तर आता याच्याबद्दलची काही डिटेल आपण पुढील भागात टप्प्याटप्प्याने पाहत जाऊ.
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात.
4: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर. दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळे इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर. सोलापूरची नाट्यगाथा.

आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफएम 103.4 मेगाहर्ट्झ वरून. आता ऐकूयात कार्यक्रम नो यू आर इंग्लिश. श्रोते हो, हाय, हॅलो, नमस्कार. नो यू आर इंग्लिश या कार्यक्रमात मी रेखा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात लग्नाचा वाढदिवस हा खूप महत्वाचा असतो. जितका वाढदिवस महत्वाचा तितकाच लग्नाचा वाढदिवसही. लग्नाचा वाढदिवस खास आणि अविस्मरणीय दिवस असतो. त्यांच्या आयुष्यातील सुंदर क्षणांचा आनंद आपण द्विगुणित करण्यासाठी शुभेच्छा आपण देऊ शकतो आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गिफ्ट देऊ शकतो. मित्रांनो, गेल्या रविवारी आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा वेगवेगळ्या पद्धतीनं देऊ शकतो हे पाहिलं. आज आपण लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा वेगळ्या पद्धतीनं देऊ शकतो हे बघूयात. अगदी साध्या सोप्या शुभेच्छा आपण देऊ शकतो. हॅपी अॅनिव्हर्सरी, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. विशिंग यू बोथ अ लाईफ टाईम ऑफ लव्ह अँड हॅपीनेस. हॅपी अॅनिव्हर्सरी. तुम्हा दोघांना आयुष्यभर प्रेम आणि आनंद मिळो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मे युअर लव्ह ग्रो स्ट्रॉंगर विथ ईच पासिंग इयर. हॅपी अॅनिव्हर्सरी. तुमचं प्रेम प्रत्येक वर्षी अधिक मजबूत होत जाओ. शुभेच्छा. चीयर्स टू अनदर इयर ऑफ टुगेदरनेस. तुमच्या सहवासाच्या आणखीन एक वर्षासाठी शुभेच्छा. मित्रांनो, आणखीनही खूप छान पद्धतीनं आपण वेडिंग अॅनिव्हर्सरीसाठी शुभेच्छा देऊ शकतो. हॅपी अॅनिव्हर्सरी टू द परफेक्ट कपल. आदर्श जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. युअर लव्ह स्टोरी इज ट्रूली इन्स्पायरिंग. हॅपी अॅनिव्हर्सरी. तुमची प्रेमकथा खूप प्रेरणादायक आहे. शुभेच्छा. स्टील इन लव्ह लाईक डे वन. हॅपी अॅनिव्हर्सरी. पहिल्या दिवसासारखंच तुमचं प्रेम कायम राहो. शुभेच्छा. मित्रांनो, कॅज्युअली जर आपल्याला विश करायचं असेल तर आपण अशा पद्धतीनं देखील विश करू शकतो. कंग्रॅट्स ऑन अनदर इयर टुगेदरनेस. आणखीन एक वर्ष एकत्र पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. अनदर इयर मोर लव्ह. हॅपी अॅनिव्हर्सरी. आणखीन एक वर्ष अधिक प्रेम. शुभेच्छा. मित्रांनो, आज सांगितल्यापैकी तुम्हाला आवडलेल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा द्या आणि त्यांचा आनंद द्विगुणित करा. मित्रांनो, आजच्या नो युअर इंग्लिश या कार्यक्रमातून मी रेखा आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी आपल्या याच कार्यक्रमात. टिल देन, बाय बाय. नो युअर इंग्लिश हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आता ऐकूयात नाग देशपांडे यांची रचना अमेय दाते यांच्या स्वरामध्ये.

0: आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ. सकाळचे 9:15 झालेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम खमंग रुचकर.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
2: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
3: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
4: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागामध्ये मी तेजश्री
5: आणि मी अश्विनी
4: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. अश्विनी, सुट्ट्या चालू आहेत आणि मुलांना सारखं काहीतरी वेगळं खायला हवं असतं.
5: हो बरोबर.
4: आज मी अशीच एक रेसिपी सांगणार आहे आपल्या श्रोत्यांना आणि तुला सुद्धा.
5: बरं.
4: तर आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे मिनी पिझ्झा.
5: वाव, मिनी पिझ्झा.
4: अगदी छोटे छोटे असे मिनी पिझ्झे आपण देणार आहोत मुलांना खायला. तर त्याच्यासाठी साहित्य सांगते.
5: बर.
4: कांदा, गाजर, सिमला मिरची, कोबी, नंतर चीज, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, थोडंसं मीठ आणि आपलं गव्हाचं पीठ.
5: बर.
4: बस. कारण आपण मिनी पिझ्झे करत आहोत.
5: बर बर. म्हणजे तेजश्री, आपल्याला 2 पोळ्यांची कणिक घ्यायची आणि त्याच्यामध्ये किती मिनी पिझ्झे होणार आहे तेही सांग बरं.
4: हा, साधारण आपले छोटे छोटे 12 मिनी पिझ्झे होतील.
5: बर बर. आणि त्या पिझ्झे तयार करण्यासाठी मगा अशी तू म्हणालीस की आपल्याला बारीक चिरलेला कांदा,
4: हो,
5: टोमॅटो,
4: गाजर, सिमला मिर्च,
5: बर,
4: कोबी, चीज, हवं तर पनीर ते आवडीनुसार, आणि चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो मात्र घालावं लागेल म्हणजे त्याला त्या पिझ्झ्याची टेस्ट येईल.
5: बरं बरं.
4: आणि मीठ जरासं चवीपुरतं.
5: अगदी
4: इतकंच.
5: आताच 2 वेळा तू साहित्य आता रिपीट केलेलं आहे तेजश्री, तर आता तशीच रेसिपी पण छान
4: सांगते. हे बघ, आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या ह्या चिरलेल्या भाज्या आहेत म्हणजे कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, गाजर, कोबी, हे सगळं छान असं थोडंसं मीठ घालून शेलो फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्येच चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घालायचं आणि पनीर घालायचं. पुन्हा एकदा छान वाफ काढायची म्हणजे ते सगळं असं मऊ होऊन जातं छान. आणि एका भांड्यात काढून ठेवायचं हे मिश्रण. त्याच्यामध्ये चीज घालायचं. आता महत्वाचं, आपण चपातीसाठी कसं पोळपाटावर छान गोल असं चपाती
5: लाटून,
4: पोळी लाटून घेतो मोठी, तसं पोळी लाटून घ्यायची पोळपाटावर आणि एका छोट्याशा टोपणानं त्याचे छोटे छोटे छोटे छोटे असे आपण गोल गोल असे भाग करून घ्यायचे.
5: बरोबर.
4: साधारण ते अप्पे पात्रात आपल्या मावले पाहिजे. ही खरी ट्रिक आहे.
5: बरोबर. म्हणजे ते अप्पे पात्राचे छोटे छोटे जे गोल आहेत,
4: बरोबर,
5: त्या गोलामध्ये बसणारा छोटासा पिझ्झा बेस आपल्याला हवाय.
4: येस.
5: ओके.
4: अगदी बरोबर. मग त्याच बरोबर अप्पे पात्राच्या आपल्या साईजनुसार तेवढे छोटे छोटे टोपणांना असे आपले भाग करून घ्यायचे त्या पोळीचे. आणि ते थोडंसं तेल अप्पे पात्रात घालायचं आणि हे सगळे भाग प्रत्येक छोट्या छोट्या छोट्या छोट्या त्या आपल्या अप्पे पात्राच्या पात्रामध्ये घालायचे. एका साईडनं अर्धे थोडे भाजून घेतले की पलटायची साईड थोडंसं तेल घालायचं, दुसऱ्या साईडनं पलटून घ्यायचं.
5: ओके.
4: आणि आता त्यावरच आपण जे बाउलमध्ये मिश्रण आता तयार करून ठेवलंय ते घालायचं. वरून हवं तर तुम्हाला थोडंसं ओरिगॅनो घाला, जर तिखट हवं असले तर चिली फ्लेक्स घाला आणि मस्त असं झाकण ठेवून दणदणीत वाफ काढा.
5: बरोबर.
4: 2 मिनिटात ते छान
5: छान एक जीव असं ते मिश्रण बरोबर त्याच्या त्या मध्यभागी बसेल आणि त्याला खोलगट आकार पण येईल. नाही का तेजश्री?

0: बरोबर. आणि मग थोडंसं तेल घालायचं, दोनच मिनिटात ते छान शिजून मस्त, आणि त्या चीज पण मेल्ट व्हायला लागलेलं असतं, आणि छान असा पिझ्झा आपला रेडी आहे.
1: चीज मेल्ट झाल्यामुळे ते मिश्रण पण छान बांधीव होतं, नाही का, इकडे तिकडे पसरत
0: नाही.
1: बरोबर.
0: आणि छोटे छोटे मिनी पिझ्झे मुलांना पण खूप आवडतात, काहीतरी वेगळं त्यांना खायला मिळतं.
1: आणि पोळी पण
0: पौष्टिक,
1: छान छान,
0: मैदाही नाही जात पोटात, आणि सगळ्या भाज्या जातात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. बर, आता आजच्या आपल्या ह्या प्रोग्राम मधली टीप काय सांगते, हा विशेष टीप काय, आपलं अप्पेपात्र जे असतं ना ते मधून त्याला जास्त आच लागते बघ गॅसची, तर ठेवताना कायम मधल्याला ना शेवटी ठेवायचं. म्हणजे आपण अप्पे घालत असू किंवा आज आता आपण मिनी पिझ्झे केले ते सुद्धा घालत असू ना, तर मधल्या ज्या तीन किंवा चार आपल्या असतात ना खोलगट अशा अप्पे पात्राच्या गोल असे आकार असतात, ते शेवटी ठेवायचे. बरं, आधी बाजून घालून घ्यायचं आणि शेवटी मध्ये घालायचं.
1: बरोबर.
0: ही आहे आजची टीप,
1: म्हणजे आपले मिनी पिझ्झे करपणार नाहीये.
0: येस,
1: अगदी छान, अगदी छान, सोपी पण युनिक अशी रेसिपी तू आज तेजश्री आम्हाला सांगितली आहेस बरं का. आणि हा पोळीचा छोटा काय म्हणूयात अप्पे पिझ्झा आपण लवकरच आता मी करून बघणार आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हीही ही रेसिपी नक्की जरूर ट्राय करा. आणि या आग्रहासह आजचा भाग आम्ही संपवतोय, पण नक्की उद्याच्या भागात आपण भेटूयात एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मी अश्विनी
0: आणि मी तेजश्री
1: आपला निरोप घेतोय. नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर. आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर. खमंग रुचकर हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.
3: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
4: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसती गृह,
3: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
4: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
5: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
6: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52.
2: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, आता ऐकणार आहोत तिची कथा या कमल देसाई लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. या क्रमशः अभिवाचनाचं आम्ही पुन्हा प्रसारण करत आहोत.

स्टेशनातनं परतताना तिला मोकळं वाटतं. आता नेहमीचं सरळ जीवन, उगीच खळबळ नाही, गजबज नाही, कुणी काय येईना, त्याचा तिचा संबंध सुद्धा यायचा नाही. येऊ द्यायचाच नाही ना, कोण तो, कामत नव्हे का त्याचं नाव. ऑफिसचं काम हे काही त्याचं खरं इंटरेस्ट नव्हे म्हणे. वाद्य संगीत, त्यातही सतार, हे त्याचं स्वप्न. स्वप्न कसलं, खरं जीवन. उरलेला सगळा वेळ या साधनेत. एका नटणाऱ्या छापील बाहुलीशी त्यानं लग्न केलं होतं म्हणे. तिचं नटणं मुरडणं, तिच्या मोठ्याल्या पार्ट्या, नायलॉनच्या साडीसारखे पारदर्शक मन, वैतागला सगळ्याला तो. सोडून दिली झालं तिला, असे हेडक्लार्क सांगत होते. इतक्या मोठ्या कलावंताच्या वाट्याला ती जाईलच कशाला. तो असू दे कसाही, करू दे काही, मरू दे तिथं. आपलं काय

काही संबंध नाही. तेवढा केशवनं दिलेला कामाचा चार्ज दिला की संपलं. बरेच दिवसात आईला घेऊन ती त्या महादेवाच्या देवळात गेलेली नाही. तिला एक शिवलीला मृताची नवी पोथी हवी आहे, 15वा अध्याय असलेली. आणि गोकर्णाच्या फोटोची कास फुटली आहे, ती तेवढी घालून आणली पाहिजे. हे सगळं करून टाकावं. शैलाचे पेटीकोट किती फाटलेत. कुठल्याशा ट्रीपला जाण्याकरता तिला बूट हवेत म्हणे. वडील वारले त्यावेळी माईच्या नवऱ्यानं कसलीही मदत देण्याचं नाकारलं होतं. याला वाटलं होतं ही पोरकी मुलं एकदा आपल्याला चिकटली की सुटायची नाहीत. माई सगळ्यात थोरली बहीण. आपण पराधीन असल्याच्या शर्मिंद्या जाणीवेनं माई खूप रडली होती त्यावेळेला. तिनं सुमित्राला मिठी मारून आपण काही करू शकत नाही आणि त्याबद्दल आपल्याला खूप दुःख होतंय असं सांगितलेलं होतं. सुमित्रा त्यावेळी फारशी मोठी नव्हती, पण तिला तिची मिठी आवडलेली नव्हती. माईचं बोलणं खोटं आहे, तो फक्त देखाव आहे असं तिला वाटलं होतं. तिच्या मिठीत ती आकसली होती आणि कुणाला कसलंही आश्वासन न देता करत राहिली होती. बोलण्यात कसलीही दया नव्हती. पण सारं स्थिरावल्यानंतर माईनं आपल्या दोन्ही मोठ्या मुली वळण लागावं, तिच्यासारख्या व्हाव्यात म्हणून तिच्याकडे ठेवल्या होत्या. आणि तिला पैसे देऊन तिचा अपमान कसा करायचा म्हणून माईनं ते सोयीस्कररित्या टाळलं देखील होतं. तरी माईचा सुमित्रेवर विलक्षण राग. सुमित्रेला घालून पाडून बोलण्याची एकही संधी माई दौडत नव्हती. का कोणच टोप, बाळ सुद्धा असाच. मोठा झाला, नोकरी लागली, आपल्या मनासारखी बायको करून वेगळाच झाला आणि नंतर पुण्याला निघून गेला. त्याच्या बायकोच्या आईनं आयुष्यात नुसतं दुःखच पाहिलं होतं. बाळचा जीव तिच्यासाठी कळवळला. तो अश्राप जीव सुखाच्या वाऱ्यासाठी बाळच्या घरात विसावला होता. आणि बाळ आईला म्हणाला होता, तुला कसले कष्टच करायला नकोत, हिची आई बघ किती राबत असते. तरीही आईचा जीव त्याच्याकडे ओढतो. नातवंडांना पाहावंसं वाटतं, कशी गोजीरवाणी आहेत गती. मी जाऊन येऊ का ग 2 दिवस बाळकडे. सुमित्र काहीच बोलत नाही. आईचा जीव त्याच्या संसारात रमतो, पण बाळला ती यावी असं मात्र मुळीच वाटत नाही. तुला संसाराचा मोह अजून सुटत नाही बघ असं बाळनी म्हटल्यावर तो भोळा जीव व्यथित व्हायचा. ती बाळकडे अजून गेलीच नाहीये, तिला तसा प्रसंगच आला नाही आणि बाळनंही कधी बोलवलं नाही. पण तो आईला म्हणाला होता, बघ आली का सुमित्रा, तुला तिचा पुळका येतो. तिनं असं केलं, तिनं तसं केलं, केलं तर केलं, काय बिघडलं त्यात. माझ्याकडे यायची नाही ग ती, म्हणे मी तिला बोलवलं नाही. काय ग, आपल्या माणसानं बोलवायला का लागतं, बोलवायला कशाला हवं. तू नाही आलीस न बोलवता, पण तिला का ओढ वाटेल म्हणा. उलट माझ्या संसाराचा ती हेवा करते. तिला मिळालं नाही त्याला मी काय करू, सारखं केशवच्या हातात हात घालून हिंडते. त्यापेक्षा लग्न का नाही करत, इथं आम्हाला नावं ठेवतात लोक. हिला मात्र त्याचं काहीच नाही, कसलीच चाड नाही. नाहीतर माझ्या एकेका मित्राच्या बहिणी आहेत, काय विषाद आहे कोण वरमान करून बघेल तर. त्याने का नोकऱ्या करत, का नोकऱ्या केल्या म्हणजे नीती उंडाळून ठेवायला हवी. आता ही सुद्धा नोकरी करतीच आहे की. आणखीन पुष्कळ बोलला बाळ. आईला त्याचं पटलं देखील थोडस. तिला वाटलं संसारी माणसं चुकतील कशी. बाळच्या घरून परत आली की आई फार कचकच करते. त्यानं आपल्याला वाईट वागवलं म्हणून रडते, पण सुमित्रेनं तिला कधी जाऊ नकोस असं म्हटलं नाही, कधीही समजूत घातली नाही. आईला बाजारात नेऊन उंची पातळ घेऊन द्यायचा तो, तलम नागपुरी किंवा असलंच काहीतरी. नंतर सेकंड क्लासच्या डब्यात बसवून द्यायचा आणि आईचं ऋण झटकून टाकायचा. आई खुश, पण कधी कधी खुपायचं, नातवंड आपल्याकडे येत नाहीत, बोलत नाहीत, सुनेनं मान दिला नाही. सुमित्रेला इतकंच वाटतं आईनं काही बोलू नये, बाळनं सुद्धा. जीवनाची हीच एक नाजूक किनार आहे, चुरगुळ नये एवढंच. पण तसं होत नाही. केशव तिला म्हणाला होता, आता संसाराची जबाबदारी संपली आहे, आता रीत नाही का वाटायचं तुला. अजून काहीच संपलं नाही. कालच लिली बाळणपणासाठी आली आहे. आणि लिली काही तिच्याकडे आली नाही, आई आहे म्हणून आली आहे. आई नसती तर कशाला आली असती सुमित्रेकडे. तुला नाहीतरी फारच घमेंड वाटते, सारखं मी केलं मी केलं, चुलीत घाल तुझं करणं. मला नाही आवडत असलं बोलणं सारखं, आई आहे तोपर्यंत मी येणारच, हो हो मी येणारच. पण ती कधी काय म्हणाली होती. नीलाला वाटायचं सुमित्रेला मुलांची हौस फार, तिला कशानं मिळणार आहे मुलांचं करायला. तिनं आपला 1.5 वर्षाचा मुलगा तिच्याकडे ठेवला, चमत्कारच सगळा. हिला कुणी सांगितलं कोणच ठोक सुमित्रेला मुलांची हौस आहे म्हणून.
त्या मुलाचं करता करता

अगदी बेजार होऊन गेली. प्रत्येकाला तिच्याबद्दल काहीतरी वाटतं आणि आपापल्या मनाप्रमाणे ती सगळी मंडळी तिला कुरतडतात. खुणास ठोक म्हणा, ते सगळे म्हणतात तेच खरं असेल कदाचित. तिला फक्त माई इतकं खोटं व्हायचं नव्हतं, तेही तिला जमलं नव्हतं. घडलेल्या प्रसंगानं ती थक्क झाली, अवाक झाली आणि तडजोड करून एक वेगळीच सुमित्रा झाली. खोटी, तिला तरी कुठं आवडलं होतं असं होणं, पण हे वेगळं वळण केव्हा लागलं हे तिला समजलंच नाही. या वेगळ्या सुमित्रेचा ती सुद्धा चमत्कारिक तऱ्हेनं द्वेष करतीये. नाकावर बोट ठेवून तिच्यात वावरणाऱ्या या वेगळ्या सुमित्रेनं तिला खाऊन टाकले. तिला ती स्वच्छ नितळ अशी ती शोधून काढायची. मावशी मावशी, मी आज बूट आणू ना? आण, पण शैला मी आज बरोबर येत नाही हा तुझ्या, चालेल ना? तू नकोस, मी बघ ना कशी एकटी जाऊन आणते. तिला बरं वाटतं. शैलाची पाठ थोपटून ती ऑफिसला जायला निघते. आज कदाचित उशीर होईल ग आई मला यायला. कामातनं तिचं ऐकायला आईला मोकळी कस नाहीये. केशवनं तिला कसली तरी कादंबरी दिलीये, आज चाळायला न्यावी ती, पण तिला ती सापडत नाहीये. कुठे ठेवली आपण? केशवच्या बाबतीत आपण अशाच, कुठलीही गोष्ट आपल्याला कधीच आठवली नाही. बरं झालं आपण सुटलो ते. तिच्या मनात हे पुन्हा पुन्हा येत होतं. ऑफिसमध्ये शिरताना मात्र तिचं मन नितळ होतं. केशवच्या जागी कामत येणार आहे हे ती विसरते. तुकाराम हळूच आत येऊन उभा राहतो. काय रे तुकाराम, तुझ्या मुलाचं बरं आहे ना? आता अगदी बरं आहे बघा. मग नवे साहेब आलेत, त्यांना चार्ज द्यायचा आहे ना? अरे खरंच की मी विसरले होते, चल मी आलेच म्हणून सांगते ना. आणि ती त्याच्या खोलीत येते. आत पाऊल टाकताना तिला त्याच्या अस्तित्वाची ठळक जाणीव होते, इतक्या प्रकर्षानं की फक्त तोच. कुणाच्याही अस्तित्वाची इतकी स्पष्ट जाणीव आजवर तिला कधीही झाली नव्हती. तीव्र द्वेषानं तिचं शरीर धकधकतं, अगदी पेटून निघतं. तो पुढं झुकून काहीतरी लिहितोय. वर मान न करताच तिला बसण्याची खूण करतो. एवढं पुरं करतो मग चालेल ना? ती तशीच पार्टीशनच्या दाराशी पाठमोरी अवघडून उभी राहते. त्याच्या सुबक गोंडस स्थिर मनगटावर आपला हात घट्ट रोखून ठेवावा असं तिला वाटतं. बस इतकीच अतितीव्र इच्छा, कोरून तशीच राहते. तो काही चांगला नाही फारसा, मुळीच नाही. त्याचे ओठ उपरोधानं मुडपलेत, त्याचा चेहरा थोडा कठोर, गालाची हाडं वर आलेली, पण एक अर्थ आहे. काहीतरीच काहीतरीच म्हणजे काय? वाटतं पण असं, जणू फार दिवसापासून ती त्याचा शोध घेत होती आणि तो इथं आलाय. यात योगायोगाचं काहीच नाहीये, त्याला इथं यायलाच हवं होतं. तिलाही माहीत नसताना तिनं त्याची वाट पाहिली होती आणि तो आला होता. यात वावगं काहीच नव्हतं. तिला वाटतं तिच्याकडे बघून तो उपरोधना हसतोय आणि आपण अगदी लोळागोळा होऊन चुरगळून जाऊन त्याच्या पायाशी पडतोय. तिला चमत्कारिक सुख वाटतं. तरी अशा इतक्या दिमाखात त्याला तिथं बसू देता कामा नये. त्याला ओढलं पाहिजे, गर्तीत नेलं पाहिजे. इतकं कोणीतरी असायचं असं महत्वपूर्ण? त्याचा तो अर्थ खाऊनच टाकला पाहिजे. त्याच्या मनगटावर आपले दात खूप कर्कचून उठवले पाहिजेत रक्त येईपर्यंत. कच्चा पेरू लहानपणी आपण कसा खात होतो? तो वरती मान करतो, त्याचे डोळे तिला बांधतात. तिच्या शरीराला त्याच्या डोळ्यांचा लाल जळजळीत स्पर्श होतो. खोल चिरत चिरत अगदी हाडापर्यंत जातो. पोटात खोल गाभ्याला तीव्र सुखानं झपाटल्यासारखं वाटतं. हे काय, तुम्ही बसलाच नाहीत? पण ती ओशाळत नाही. तिच्या मनावर त्याच्या अस्तित्वाची जाणीव सारखी टकटकत राहते. तिला आपलीच अधिक जाणीव होते. हालचाल करताना उगाच अस्वाभाविकपणा येतो. मात्र तिला वाटलं होतं तसा तो उपरोधानं हसला नाही, उलट त्याचे डोळे खूप गंभीर आहेत. सांगा आता. आणि ती कामाकडे वळते, भराभरा बोलते, बोलता बोलता त्याला विसरते. मगाची तीव्रता विरघळते, त्यालाही फरक उमजतो. बऱ्याच वेळानं काम संपतं. खूप झालं, आता मी दमलोय, आपण आता चहा घेऊ, मग तुम्ही तुमच्या कामाला जा. ती निर्जीवपणे बसून राहते. मला इतका कडक चहा आवडत नाही, त्यात साखर कमी हवी आहे. तो काही आपल्याविषयी सांगत नाही, तिच्याविषयीच बोलतोय. तुम्ही सतार वाजवता ना? हो. कार्यक्रम देता? क्वचित. नाहीच म्हटलं तरी चालेल, रेडिओवर तर कधीच नाही.

कला ही काही एकट्याची मिरासदारी नाही, ती दुसऱ्यासाठीही असते. कुणी सांगितलं तुम्हाला? न समजता काय हवं ते बोलू नका. बाकी तुमच्या कलेची तत्व काही हवी ते असेनात, मी माझ्यासाठी वाजवतो, अगदी माझ्यासाठी. लोकांनी हवं तर ऐकावं, पण सूचना करू नये. काय हो, मी आलेच तर तुम्ही वाजवाल? अवश्य या, तुम्हाला समजतं?

तिला कळलेलंच नसतं नेमका हाच प्रश्न का यावा, मात्र तो तिला विचारावाच लागला होता. इंग्रजी कादंबऱ्यांमधून असे प्रश्न मी खूपदा वाचले नाही, कोण जाणे मी इंग्रजी कादंबऱ्या वाचल्याच नाहीत कधी, पण असं वाटलं की तुम्हाला तो विचारलाच पाहिजे मला. पण मला कधी ईश्वराची जरूरच वाटली नाही बघा. आणि तरी तुम्ही जगू शकता ईश्वराच्या आधाराशिवाय? त्याच्या आधाराशिवाय तुम्हाला कसलंही भय वाटत नाही? का वाटावं? फार भयंकर माणूस आहात तुम्ही, हसेन कदाचित. तुमचं हे भयंकर असणं मला आवडेल. मुडपलेले ओठ सैल सोडून तो मुक्त हसतो. ती त्याच्याकडे बघतच राहते आणि मग तिला त्याचं मनगटच दिसत राहतं. त्याला टाळता यायचं नाही तिला आता.

0: तिची कथा या कमल देसाई लिखित पुस्तकातील कथेचं अभिवाचन आता आपण ऐकलं. या अभिवाचनाचं आम्ही पुन्हा प्रसारण केलं.
1: ज्ञानशिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
2: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
2: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
4: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52.
0: आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ. श्रोते हो, आता काही क्षणातच विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सकाळी 10 वाजेपर्यंत

आपण ट्यून केले एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 10 वाजलेत. आता चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रुती हो, आज 24 मे, आज प्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांचा वाढदिवस. राजेश रोशन यांना आपल्या सर्वांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण देऊयात. राजेश रोशन यांनी आजवर भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीला भरीव योगदान दिलेलं आहे. 125 अधिक हिंदी चित्रपटांना त्यांनी मंत्रमुग्ध करणारं संगीत बहाल केलं. त्यांच्या गाण्यांनी तमाम सुपरस्टारच्या लोकप्रियतेत भर पडली. राजेश रोशन यांनी हजारो गाण्यांची रचना केली आणि सुरेल संगीताची पर्वणीच आपल्या सर्व रसिक श्रोतांना दिली आहे. तेव्हा आजच्या चित्रबिला या कार्यक्रमात त्यांनीच संगीतबद्ध केलेली गाणी आपण ऐकूयात. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत याराना या चित्रपटातलं गाणं. किशोर कुमार यांच्या स्वरामध्ये, रचना आहे अंजानी यांची.

प्रथम राजेश रोशन यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली कुमारा बाप या चित्रपटाला संगीत देऊन आणि स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट देखील दिले. जसं की जुलीमध्ये राजेश रोशन यांनी कमाल केलेली आपल्याला दिसते, यामध्ये भूल गया सब कुछ, याद नाही अब कुछ हे किशोर आणि लता दीदींच्या आवाजातलं गाणं आजही आपल्याला भान हरवायला लावतं. माय हार्ट इज बीटिंग ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं. रसिकांचा मूड एकदम फ्रेश करणारे संगीत हा राजेश रोशन यांचा विशेष पैलू. एक रास्ता है जिंदगी, परदेसिया, अंग्रेजी में कहते हैं सारा जमाना, बाहे तेरी खुशबू के तुझे संग प्रीत लगाई, जे कामचोर या चित्रपटातला है. दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, घर से निकलते ही जाती हूं मैं हसते हसते, कहो ना प्यार है, ही त्यांच्या प्रसन्न शैलीतली काही गाणी. तेव्हा आता आपण ऐकूयात कामचोर या चित्रपटातलं गाणं.

0: आपला डेझर्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोतेहो, अलीकडच्या काळात कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिश आणि काइट्स या चित्रपटातील संगीतानं तरुणाईची मन जिंकणारा राजेश रोशन हा एक विरळाच संगीतकार. काळानुरूप परंतु अभिरुचीपूर्ण, सातत्यानं फ्रेश करणारं संगीत देण्यात राजेश रोशन यांचा हात कोणीही धरू शकणार नाही.

0: ही कहानी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
2: श्रोतेहो, संगीतकार राजेश रोशन यांना पुन्हा एकदा आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूयात क्रिश या चित्रपटातलं गाणं.

श्रोते हो, या गीताबरोबरच चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 10:30 झाली आहेत. आता आमच्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत, बालसभा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील. ऐकूयात कार्यक्रम बालसभा.

नमस्कार बालमित्रांनो, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमचं बालसभा या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करतो. बालसभा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा. लेखक डॉक्टर सुनील विभूते. अभिवाचन केलंय संदीप जाधव यांनी.
1: नमस्कार बालदोस्तांनो, मजेत ना? असणारच. तुम्ही सगळी हुशार मुलं आहात. तुम्ही अभ्यास करता, मजा करता, धमाल करता, मस्ती करता आणि सोबतच अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथाही ऐकता. तर आज सुद्धा मी अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथांमधून तुम्हाला देणग्या कशा गोळा करायच्या हे शिकवणार आहे. म्हणजे तुम्ही, आपण सोलापुरात राहतो आणि सोलापुरात प्रचंड मिरवणुका, जयंत्या असतातच आणि त्यासाठी देणग्या गोळा केल्या जातात. तर त्या देणग्या गोळा करण्याची एक ट्रिक काय आहे हे मी तुम्हाला बेंजामिन फ्रँकलिन यांच्या गोष्टीतून शिकवणार आहे. गमतीचा भाग सोडा, पण असाच एक देणगी गोळा करणारा बेंजामिन फ्रँकलिन यांच्याकडे गेला होता आणि त्यावेळेस काय घडलं त्याचा एक किस्सा आपण ऐकूया. तर आपण, आकाशातील वीज कोसळून झाड जळालं, वीज कोसळून इमारतीची पडझड झाली, वीज कोसळून जनावरे दगावली, अशा अनेक बातम्या आपण पावसाळ्यात वर्तमानपत्रातून वाचतो. मुसळधार पाऊस सुरू असताना काळ्या कुट्ट ढगात कडाडणारी वीज जमिनीवर येऊन कोसळू शकते हे बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय. आकाशातून कोसळणाऱ्या विजेमुळे होणारी मनुष्यहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून इमारतीवर उंच टोकदार जाड सळई, ज्याला आपण आयन बार म्हणतो, ती लावून तिचं खालचं टोक जमिनीत पुरण्याची, म्हणजे अर्थिंग करण्याची कल्पना फ्रँकलिन यांचीच आहे. बरं का, सध्या आपण बायफोकल चष्मा वापरतो, त्याचाही शोध त्यांनीच लावलाय. बायफोकल चष्म्यामुळे जवळचं आणि लांबचं पाहण्यासाठी चष्मा बदलण्याची गरज पडत नाही. तर विज्ञानातील एक महान शास्त्रज्ञ म्हणून बेंजामिन फ्रँकलिन प्रसिद्ध आहेत. तर बेंजामिन फ्रँकलिन यांचे एक स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी इतरांना मदत करीत असत, त्यामुळे अनेक लोक त्यांची मदत मिळावी म्हणून त्यांना भेटत. एका धर्मोपदेशकाने लोकांकडून देणग्या गोळा करून धार्मिक प्रवचने करण्यासाठी मोठं सभागृह बांधण्याचं ठरवलं. देणग्या गोळा करण्यासाठी फ्रँकलिन यांच्या प्रसिद्धीचा उपयोग होईल या अपेक्षेने धर्मोपदेशक त्यांच्याकडे गेला. देणग्या गोळा करण्यासाठी आपण माझ्यासोबत फिरावं अशी त्याने विनंती केली, पण फ्रँकलिन यांनी त्याला नकार दिला. धर्मोपदेशकही बराच चिवट होता. देणग्या गोळा करण्यासाठी माझ्यासोबत येण्याची आपली इच्छा नाही, ठीक आहे, मी आपल्यावर जबरदस्ती करणार नाही, असं म्हणून देणग्या गोळा कशा कराव्यात याविषयी त्याने फ्रँकलिनला सल्ला विचारला. फ्रँकलिन यांनी धर्मोपदेशकाला सांगितलं की ज्या व्यक्तीकडून देणगी मिळायची खात्री आहे त्यांच्याकडे प्रथम जाऊन देणगी मिळवा, ज्या व्यक्ती देणगी देतील की नाही याविषयी शंका आहे त्यांच्याकडे नंतर जा, त्यांना देणगीदारांची नावे दाखवा, तेव्हा ते काही देणग्या देतील. देणगी देणारच नाहीत अशी खात्री असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही दुर्लक्षित करू नका. सर्वात शेवटी त्यांच्याकडेही जा, त्यांना देणगीदारांची नावे दाखवून त्यांना देणगी देण्याची विनंती करा, त्यामुळे त्यांच्यापैकी काही जण तरी नक्कीच देणार.

देणगी देतील हे ऐकून धर्मोपदेशक काय किरकोळ सल्ला आहे अशा अर्थाने हसला. त्याने लोकांना सरसकटपणे देणग्या मागण्यास सुरुवात केली, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळेना. शेवटी कंटाळून त्याने फ्रँकलिन यांच्या सल्ल्याप्रमाणे देणग्या मागण्यास सुरुवात केली, आणि काय आश्चर्य, त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त देणग्या त्याच्याकडे गोळा झाल्या. फ्रँकलिन यांचा किरकोळ वाटणारा सल्ला किती मोलाचा आहे हे कळाल्यावर

0: त्याला किती मोलाचं आहे हे कळाल्यावर धर्मोपदेशक त्यांचे आभार मानण्यास मात्र विसरला नाही. तर बालदोस्तांनो, कशी वाटली तुम्हाला ही देणग्या गोळा करण्याची संकल्पना? आवडली ना? तर अशाच छान छान गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथांमधून. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.
1: अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा आत्ताच आपण ऐकल्यात. लेखक डॉक्टर सुनील विभूते, अभिवाचन केलं होतं संदीप जाधव यांनी. मित्रांनो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम हॅलो गम्मत जम्मत. शनिवारी ज्या मित्रमैत्रिणींनी आम्हाला फोन केला, आमच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या आवडीची बालगीतं आम्हाला सांगितली, त्यांचा हा संवाद आणि त्यांची आवडीची बालगीतं घेऊन सादर आहे आजचा हॅलो गम्मत जम्मत.
2: नमस्कार. हॅलो गम्मत जम्मत.
3: हॅलो.
2: हॅलो, कोण बोलताय?
3: शौर्य राहुल चाले.
2: शौर्य, तर शौर्य कोणत्या शाळेत जातोस तू?
3: नारायण आई टेक्नो स्कूल, सेकंड स्टँडर्ड.
2: बरं, तर मग आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्यात ना?
3: हा.
2: मग एखादा क्लास किंवा एखादं शिबिर वगैरे जॉईन केलंस तू? मग काय गम्मत जम्मत करणार आहेस या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये?
3: खूप खूप खेळणार आहे.
2: अरे वा, अजून
3: आंब्याचा रस पिणार आहे.
2: अरे उन्हाळा म्हणल्यावर तर आंबे खाल्लेच पाहिजेत हो की नाही?
3: मला खूप आवडतं.
2: तुला कोणते छंद तुझे?
3: सरबत करायला आवडतंय, लिंबू सरबत.
2: बर, कसं करतात सांग बरं लिंबू सरबत.
3: एक ग्लास पाणी घ्यायचं आणि चार चमचे साखर घालायचं.
2: बर.
3: आणि इलायची पावडर. लिंबू पिळायचं.
2: बरोबर. मग
3: आणि करायचं.
2: अरे वा, खूप छान शौर्य. मग आज एखादी कविता किंवा गोष्ट सांगशील का आपल्या बालमित्रांना?
3: एक होती भिंगी, तिचे नाव भिंगी, फिरती फिरते गोल गोल, फिरता फिरता जातो तो, तिला आहे एकच पाय, पायावरती गिरकी खाय, गिरकी घेऊन आली चक्कर, भिंतीला बसली चक्कर.
2: अरे वा, खूप छान शौर्य.
3: हो.
2: मग कोणतं बालगीत ऐकायचं तुला आज?
3: परिराणी.
2: शौर्य, हॅलो गम्मत जम्मत मध्ये कॉल केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. धन्यवाद.
3: थँक्यू.

0: नमस्कार, हॅलो गंमत जम्मत.
1: हॅलो, रुद्राज विनय दिंडोरे.
0: बरं बरं, मग आणि कोणत्या शाळेत जातोस आणि कितवीत आहेस तू?
1: टिपरे मंडळी शिशू शाळा, जुळे, सोलापूर.
0: रुद्राज, अरे वा, खूप छान आहे रुद्राज तुझं नाव. काय अर्थ आहे रे या नावाचा, माहिती तुला? काय अर्थ सांग बरं.
1: महादेवाचं नाव.
0: अरे वा, खूप छान. तर मग रुद्राज, उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्यात ना, मग काय गंमत जम्मत करायचं ठरवलंयस?
1: मावशीच्या गावाकडे गेलो.
0: अरे वा, मावशीच्या गावी गेलास. कोणतं गाव आहे मावशीचं?
1: मंगळवाड्याचे कुड हुन्नूर.
0: अच्छा, मग तिथे एकदम मजा मस्ती चालू असेल ना आता. मग आज आपल्या बालमित्रांना एखादी कविता किंवा गोष्ट सादर करशील? कोणती? तुझ्या शाळेत एखादी कविता शिकवली असेल ताईंनी, ती कविता सादर कर.
1: गणपती देवा बुद्धी दे, सरस्वती तू विद्या दे, लक्ष्मी देवी तू धन दे, राम राया छाया दे, श्री कृष्ण देवा माया दे, प्रल्हाद देवा भक्ती दे, नारद देवा युक्ती दे, मारुती राया शक्ती दे.
0: अरे वा, खूप छान. ठीक आहे रुद्राज, हॅलो गंमत जम्मत मध्ये कॉल केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. धन्यवाद.
1: थँक्यू.

0: नमस्कार, हेलो गम्मत जम्मत।
1: हेलो,
0: हेलो, कोण बोलताय?
1: अक्षरा धनावडे।
0: अक्षरा धनावडे, बर, कोणत्या शाळेत जातेस आणि कितवीत आहेस तू?
1: मी आता 9वीत गेले आणि माझ्या शाळेचं नाव श्री दिगंबर जैन घरकुल बालक प्रशाला बाळवे सोलापूर।
0: अरे वा, खूप छान। मग आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असतील ना, काय गंमत जम्मत करायचं ठरवलंय सुट्ट्यांमध्ये?
1: त्यामध्ये स्विमिंग क्लास लावायचं ठरवलंय।
0: अरे वा, अजून काय काय आवडतं तुला, काय छंद आहेत तुझे?
1: अजून डान्स, अदा क्लास।
0: अरे वा, खूप छान खूप छान। बरं अक्षरा, मला सांग, आज आपल्या बालमित्रांना एखादी कविता किंवा गोष्ट ऐकवशील तू? तुझ्या शाळेतली असेल तरी चालेल।
1: कविता, एक कविता।
0: हो ऐकव।
1: बहुते कविता हिंदीची।
0: हो ऐकव।
1: रिम जिम काती बूंदे धरती पर है आती बूंद, खेतों बागों हरियाली मैदानों में हरियाली फैलाती बूंद, धरती से नालों नदियों में सागर में मिल जाती बूंद, मिसे तपते लोगों को शीतलता पहुंचाती बूंद, मेंढक बोल पपी है कोई सबका मन हर्षाती बूंद, लुलवाई के रथ पर चलकर इथलाती मुस्काती बूंद, इथलाती मुस्काती बूंद।
0: वाह, तर मग आज तुला कोणतं बालगीत ऐकायचं सांगशील मला?
1: आसावा सुंदर चॉकलेटचा बंगला।
0: ओके, हॅलो गम्मत जम्मत मध्ये कॉल केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
1: थँक्यू।

मित्रांनो, अशाच आणखीनही गमती जमती अनेक बालमित्रांनी आपल्यासोबत शेअर केल्या आहेत, त्या आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. हॅलो गम्मत जम्मत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. मित्रांनो, यासोबतच आजचा बालसभेचा कार्यक्रम आपण समाप्त करूया. हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला संदेशाद्वारे नक्की कळवा. संदेश पाठवण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94225617141. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 94225617141. तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळतील प्रतिबिंब या कार्यक्रमात सोमवारी रात्री 8:15. चला तर मग, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी सोलापूर सकाळचे 11 वाजलेत. आता जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहिती करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211

0: 748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: जितेंद्र खोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात.
2: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, या जाहिरात प्रसारणानंतर आपण आनंद घेणार आहोत मराठी गाण्यांचा.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारीही चालू.
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको फक्त साडी हवी ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
2: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
3: म्हणूनच पुर्डे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
2: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
3: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
4: पुर्डे हाइट्स क्लब हाऊस गणेश नगर राजस्व नगर जवळ विजापूर रोड सोलापूर. संपर्क 90 28 0 38 555.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
3: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये
4: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
5: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
6: श्रीकृष्ण गुरुकुल।
7: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
5: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
7: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
6: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
7: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 73 52।
8: आता मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत विमल लिमये यांची रचना, स्वर आणि संगीतच आहे श्रीधर फडके यांचा।

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मंदार माला या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद. स्वर आणि संगीतसाज आहे राम मराठे यांचा.

0: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
0: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
1: संपर्क 83 798 64 555.
0: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: डॉक्टर

0: संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर गॅलेक्सी अपार्टमेंट अशोक चौक पोलीस चौकी जवळ सोलापूर.
1: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
6: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
7: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
6: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
7: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
8: पुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 90 28 0 38 555.
9: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

हेच माझं माहेर या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं होतं. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. यानंतर आपण ऐकणार आहोत श्रीकांत तेलंग यांनी संगीतबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची रचना. उषा मंगेशकर आणि सुदेश भोसले यांच्या स्वरामध्ये चित्रपट आहे प्रेमासाठी वाटेल ते.

0: कच्चा कोंबडा तरी।
1: श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून 11:30 झालेले आहेत। या जाहिरात प्रसारणानंतर आपण आनंद घेणार आहोत हिंदी गाण्यांचा। तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेबलेंथ।
2: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
3: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
2: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
3: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
2: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
3: अरुण नरखेडकर अंगर।
2: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
4: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात।
5: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर।
4: मोबाईल 93-72-707-100।
6: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
7: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
8: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।
9: अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय। ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल। ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर। मोबाईल 99-220-30-363 किंवा 94-226-32-200।
10: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
11: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315-156।
12: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
2: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
12: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
2: पुणे सोलापूर हायवे मोडणीम।
12: संपर्क 87-4003-4008।
1: श्रोते हो, आता हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेऊयात। सुरुवातीला आपण ऐकूयात सरस्वती कुमार दीपक यांचं भक्तिगीत अनुप जलोटा यांच्या स्वरामध्ये।

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांनी गायलेली इसरार अन्सरी यांची रचना. संगीत आहे रूपकुमार राठोड यांचं.

0: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
1: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
0: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
1: अय्या खरं?
0: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्रीनंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
2: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर. मोबाईल 98 22 89 85 38.
3: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
4: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
3: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
4: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
5: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
6: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
7: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
6: मोबाईल 7083069496. मराठा सेवा संघ सोलापूर आणि मराठा वधूवर व सामाजिक विवाह कक्ष आयोजित मराठा वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत. स्थळ डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर पेठ, सिद्धेश्वर मंदिरा शेजारी, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 98 60 110 130 किंवा 84 84 80 30 49.
8: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स.
9: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
8: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
9: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
8: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99 22 111 725.
9: नुरवी अँड JK असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
10: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
11: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
10: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
12: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातले राहत फतेह अली खान यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत. संगीत आहे प्रीतम यांचं.

0: चलो निकले क्या?
1: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
0: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
2: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
3: अधिक महिन्यानिमित्त थिटे परिवाराच्या वतीनं 24 ते 30 मे पर्यंत श्री भागवत कथा महायज्ञाचं आयोजन केलं आहे। निरूपणकार वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य श्रीयुत ऋषिकेश विष्णुपुरीकर रामदासी नांदेड।
4: स्थळ शुभराय महाराज मठ सोलापूर। वेळ 4 ते 8। सर्वांना आग्रहाचं निमंत्रण।
5: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
6: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
5: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
6: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
5: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
7: श्रीकृष्ण गुरुकुल।
6: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
5: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
6: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
7: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
6: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 73 52।

0: त्वचा रोग कॉस्मेटॉलॉजी केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर जामदार टॉवर्स लकी चौक ते चार पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर
1: मोबाईल 77192225 55
2: कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूयात वीर झारा या चित्रपटातलं गाणं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मध्यान्हचे 12 वाजतायत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जा आणि मस्ती करण्याची सुट्टी, आंबेगरे खाण्याची आणि खूप फिरण्याची सुट्टी. आणि हो, फिरणं म्हणजे कुठेही नाही हा, तर कोकण फिरण्याची सुट्टी, तर कधी मस्त थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची आणि अनेक गड किल्ले पायी फिरण्यासाठीची ही सुट्टी. मैत्रिणींनो, गड किल्ले पाहताना एक वेगळंच चैतन्य आपल्यामध्ये येतं. शिवछत्रपतींचा इतिहास प्रत्यक्ष पाहायला मिळतो. मन आनंदाने आणि विशेष म्हणजे अभिमानाने भरून येतं. म्हणूनच तर अशा ठिकाणी आपण नतमस्तक होतो.

0: मैत्रिणींनो, या गड किल्ल्यांवर जाणं म्हणजे साहसी काम. तिथल्या आडवाटा, वाटेत दिसणाऱ्या वृक्ष, लता, वेली, मोठमोठे पाषाण, तटबंदी हे सगळं आपल्याला भारावून टाकतं. आणि मग एक, दोन, तीन असं करता करता कुणीतरी याच गडांवर किंवा उंच उंच शिखरांवर जाण्यासाठी आतुर होतं. अशाच काही गड किल्ल्यांची आणि शिखरांची भ्रमंती करणाऱ्या अंजली पिलंडकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांना आलेले अनुभव सुद्धा ऐकणार आहोत. संवादिका आहेत पूर्णिमा साठे. मैत्रिणींनो, आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अंजली पिलंडकर यांना. एका हायस्कूलमध्ये त्या मुख्याध्यापक आहेतच, पण केवळ नोकरी न करता काही एक वेगळी आवड त्यांनी मनापासून जोपासलेली आहे आणि ती आवड आहे ती म्हणजे भ्रमंतीची, अर्थात गड किल्ले आणि ट्रेकिंगची आवड त्यांना आहे. तर त्यांनी नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आतापर्यंत प्रवास केलाय, कुठली शिखरं पदाक्रांत केली आहेत, तसंच त्याबरोबर त्यांना इतर काही आवडी आहेत का, असं आज आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: मी आताच सुरुवातीला सांगितलं की भ्रमंतीची आवड तुम्हाला आहे आणि काही शिखरं सुद्धा तुम्ही सर केली आहेत, गड किल्ल्यांमध्ये जाऊन फिरून आलेला आहात.
1: हो.
0: तर सांगा, ही आवड आधीपासून होती का आताच सुरू झाली?
1: ऍक्च्युली मला निसर्गात रमायला आवडतं, पण ट्रेकिंग वगैरे असं काही विषय मनात नव्हता सुरुवातीला. आधी मी खूप तब्येत माझी तेवढी साथ देणारी नव्हती. आणि महत्वाचं म्हणजे मला उंचावर गेल्यावर खाली बघितल्यावर गरगरायचं. एक फोबिया असतो ना उंचीचा, तो होता. पण कळसुबाईचं मात्र आकर्षण होतं मला.
0: अच्छा.
1: म्हणजे शाळेमध्ये भूगोल शिकवताना बाईंनी महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर वगैरे असं शिकवलेलं होतं, तेव्हा असं वाटलं नव्हतं मला की आपण कधी पोहोचू शकतो तिथे. पण अचानक एकदा असंच माझी बहीण आणि तिथे जाऊन आली, त्यांना सुद्धा त्यांच्या ओळखीमध्ये एकीने नेलं होतं.
0: अच्छा.
1: आणि मग मला सुद्धा त्याची खूप उत्सुकता होती. कळसुबाई हे लहानपणापासूनच एक वेगळंच आकर्षण होतं.

0: आणि याच्यापुढे मी पण नक्कीच जाणार असं मी एक मनात ठरवलं. माझा एक विद्यार्थी आहे कौस्तुभ मयेकर म्हणून, तो सुद्धा ट्रेकिंग करतो आणि त्याला मी असंच विचारलं, त्याचे मी फोटो बघितले आणि मग तू कोणाबरोबर गेला होतास असं त्याला विचारलं. मग तेव्हा त्याने सांगितलं की ड्रीम बॅकपॅकर्सचे शुभम कदम म्हणून आहेत, त्यांच्याबरोबर आपण ट्रेकिंग करतो. तो रत्नागिरीतलाच आहे शुभम कदम. आणि मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही अगदी आरामशीर करू शकता, मी तुम्हाला सांभाळत नेईन. आणि खरोखरच जेव्हा मी कळसुबाई ट्रेक त्याच्याबरोबर केला तेव्हा त्याने मला अतिशय सांभाळत आणलं.
1: पहिल्या वर्षी कितव्या वर्षी सुरू केलं?
0: मी 49 वय होतं तेव्हा.
1: तुम्हाला उंचीचा फोबिया आहे असं तुम्ही म्हणाला होता, मग तिथे गेल्यानंतरचा काय अनुभव होता कळसुबाई शिखरावरती जेव्हा गेला?
0: शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव होता हा. रात्री आम्ही चढायला सुरुवात केली होती, रात्री म्हणजे पहाटे 3:30 वाजता चढायला सुरुवात केली. त्यावेळी वातावरणामध्ये थोडासा खाली गरमी होती, साधारणपणे जून महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो. आणि जेव्हा आम्ही वरवर जसं जसं उंचावर जायला लागलो तस तसं मात्र हवेमध्ये गारवा जाणवायला लागला. आणि नंतर एका पर्टिक्युलर उंचीवर गेल्यानंतर ढगामधूनच जायला लागलं आम्हाला. मग ते बाष्प असतं ना ढगामध्ये, तर तसं बाष्प होतं ढगामध्ये, त्याच्यामुळे आमचे कपडे अक्षरशः घामाने पण आणि नंतर बाष्पाने ओले चिंब झाले. आणि जेव्हा त्या शिखरापर्यंत आम्ही पोहोचलो, शिखरावर जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा तिथे कळसुआईचं दर्शन घेतलं आणि समोरचा सगळा जो वरून दिसणारा निसर्गाचा नजारा आहे, निसर्ग सौंदर्य आहे, अप्रतिम आहे, अप्रतिम.
1: आणि ते बघितल्यावर तुमचा फोबिया पण गेला?
0: हा नक्कीच. समोर बघितल्यानंतर हळूहळू जसजसं मी वर घेत जात गेले ना तस तसं मला ते उंचीचं नंतर काही वाटेन असं झालं. आणि तेव्हापासून मग मला उंचीचं आता तेवढा वाटत नाही काही.
1: बरोबर. साधारण आता तुम्ही म्हणाल की 49 वर्षी सुरू केलं आणि एका नव्या साहसाची तुम्ही सुरुवात केली आहे आणि कळसुबाई शिखर सर करून ट्रेकिंगचा श्री गणेशा केलायत आणि कळसुबाई म्हणजे एक अत्युच्च शिखर जे म्हटलं जातं तिथून सुरुवात केली आहे आणि गड किल्ल्यांवरती सुद्धा तुम्ही भ्रमंती केली आहे, तर ती सांगा थोडी, किती गड किल्ल्यांवरती फिरून आलायत?
0: 20 जास्त गड किल्ले मी सर केलेले, त्यामध्ये रायगड, प्रतापगड आहे, हरिहर आहे, कलावंतीण आहे, शिवनेरी आहे, गिरनार पर्वत मी चढून आलेली आहे, चढून अगदी 10,000 पायऱ्या मी वरती चढले आणि उतरले सुद्धा. नुकतंच आता मी नर्मदा परिक्रमा केली उत्तरवाहिनी.
1: बर.
0: त्यानंतर ट्रेल आहेत ना, देवकुंड धबधबा, भंडारदरा, या तर सरसगड आहे.
1: जेव्हा आपण असं वेगळं वाटेनी म्हणतो जातो म्हणजे एक ट्रीप वेगळी असते, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाणं ही ट्रीप वेगळी असते आणि अशी भ्रमंती वेगळी असते, काय वेगळे पण जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये?
0: आपण सहलीला जेव्हा जातो नुसतंच फिरण्यासाठी जातो, तिथे भौतिक सुख असतात म्हणजे हॉटेल वगैरे असं असतं, खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय असते, पण ट्रेकिंग मध्ये मात्र तसं नसतं. आपल्याला निसर्गाशी जुळवून घेत जावं लागतं. दगडधोंड्यातनं काटेरी पायवाटा असतात, त्या तुडवत तुडवत आपल्याला जायला लागतं. तिथे तुम्हाला आराम असा नाही मिळत, कुठेही दगडावर बसायचं, मातीशी आपला खूप जवळचा संबंध येतो आणि दगडावर सुद्धा छान झोप लागते.
1: याच्यासाठी काय वेगळी तयारी करावी लागते?
0: आताच मी तुम्हाला सांगितलं सहली आणि अशी दुर्ग भ्रमंती यातला फरक आहे. आपण जेव्हा सहलीला वगैरे असं जातो तेव्हा आपण छान छान कपडे, जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा आपण आयुष्य निसर्गामधलं आयुष्य तिथे जगतो, इतिहास जो आहे तो आपण तिथे जगतो आपण.
1: बरोबर.
0: आपण छान छान कपडे नेतो, छान छान फोटो काढण्यासाठी एरवी आपण जेव्हा निसर्ग सहलींसाठी जातो तेव्हा, पण इथे मात्र तसं नसतं. आपल्याला रात्री जायचं असतं, टॉर्च घ्यावी लागते आपल्याला, कधी कधी काठी सोबत असणं आवश्यक असतं, काही काटेरी वाटा असतात त्या तुडवत तुडवत आपल्याला जावं लागतं, उंच जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे उंचावरनं स्लिपरी भाग घातनं जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे प्रॉपर शूज आपल्याला लागतात आणि ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट. आणि एनर्जीसाठी आपल्याला पटकन आपल्याला काहीतरी एनर्जी मिळेल याच्यासाठी मेडिसिन्स थोडीशी घ्यावी लागतात.
1: पण मुळात कसं असतं की एक भीती असते काही जणींच्या मनामध्ये, मग मानसिक तयारी काय करावी लागते?
0: मानसिक तयारी म्हणजे पहिल्यांदा यदि अशक्य हा शब्द आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकायचा. 49 वर्षी जेव्हा मी ट्रेक केला तेव्हा मनामध्ये थोडीशी धाकधूक होती, आपल्याला हे जमेल की नाही असं मला वाटत होतं. पण नंतर मी जसं जसं हे ट्रेक करत गेले तस तसं माझ्या मनातली ही भीती गेली. महत्वाचं म्हणजे मला हे जमेल का हा जो प्रश्न आहे त्यावर आपण सकारात्मकच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं.
1: बरोबर. जेव्हा गडकिल्ले फिरायला तुम्ही जाता किंवा

0: एखाद्या ट्रेक साठी जाता तर आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत त्यातला सगळ्यात कठीण असा किंवा एक आव्हानात्मक असा कुठला ट्रेक वाटला तुम्हाला?
1: आव्हानात्मक हरिहर. अच्छा. हरिहर फोर्ट जो आहे तो आव्हानात्मक आहे, कठीण आहे चढण्यासाठी. त्याला चढताना ते मंकी क्लाइम्बिंग आहे ना, तसं करावं लागतं. म्हणजे सरळ आपण चढू शकत नाही, थोडा तो ट्रेक कठीण आहे. त्यानंतर दुसरा कळसूबाई.
0: त्याच्यासाठी काही विशेष तयारी करावी लागली होती तुम्हाला?
1: नाही,
0: काही ट्रेनिंग घ्यायला लागलं होतं?
1: नाही नाही, ट्रेनिंग वगैरे असं काही नाही. विशेष ट्रेनिंग वगैरे मी काहीच केलेलं नाही. मनात इच्छा असेल ना तर आपण सहज सर्व शक्य होतं, आपल्याला सर्व साधू शकतो आपण.
0: जेव्हा गडकिल्ल्यांची भ्रमंती केली, आता तुम्ही जसं म्हणाल की ऐतिहासिक वारसे असतात ते आपल्याला बघायला मिळतात, काय नेमकं जाणवलं ते पाहताना?
1: जेव्हा आपण या गडकिल्ल्यांवर जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक तटबंदीमध्ये, दरवाजांमध्ये आणि कातळ पायऱ्यांमध्ये इतिहास जिवंत असल्याचा आपल्याला भास होतो. आणि ज्या वाटांवरून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चालले असतील त्याच वाटांवरून आपला पाय चालतो ही भावना अंगावर रोमांच आणणारी.
0: पावनभूमी
1: नक्कीच. आणि इतिहास पुस्तकात वाचणं आणि तो प्रत्यक्ष अनुभवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यानंतर प्राचीन जे स्थापत्यशास्त्र आहे ते सुद्धा आपल्याला अनुभवता येतं, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता येतो. त्या काळामध्ये मोठे जे किल्ले आहेत, गड आहेत, फॉर एक्झाम्पल हरिश्चंद्रगड, तिथे पाण्याचे टाके कोरलेले आहेत. त्या टाक्यांमध्ये गोडं पाणी आहे आणि बाराही महिने ते टाके जे आहेत ते शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी असतं.
0: अच्छा. मी किती अभ्यासपूर्ण हे सगळं बांधकाम त्यावेळी त्यांनी केलं.
1: हा, त्या काळातल्या लोकांनी नक्कीच.
0: आता तुम्ही म्हणत की शाळेत शिकवणारा इतिहास जो शिकवला जातो, आपल्या पुस्तकातनं आपल्याला भेटणारा इतिहास आणि हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवातला, यात फरक आहे. तर तुम्ही सुद्धा एक शिक्षिका आहातच, तर मग शाळेमध्ये शिकवताना आधी आणि हे ट्रेक केल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवला?
1: शाळेमध्ये पूर्वी मी जेव्हा शिकवायचे किंवा माहिती सांगायचे त्यावेळी मी फक्त माझ्या, मला जी आता आयक्यू माहिती होती माझ्याकडे किंवा मी वाचन केलेलं होतं तेच मी मुलांना सांगायचे. पण प्रत्यक्ष जेव्हा मी अनुभव घेतला सर्वच बाबतीमध्ये, तर आता मुलांना जेव्हा मी शिकवत असते, सांगत असते, तेव्हा त्या सगळ्या अनुभवांचा मला फायदा होतो. मुलांना मी प्रत्यक्ष गड किल्ल्यांची रचना, त्यानंतर तिथला इतिहास, त्या लोकांची त्या काळात असणारी हुशारी, त्या काळामध्ये त्यांनी किती अभ्यासपूर्ण सगळी माहिती घेऊन सर्व गोष्टींची रचना केलेली आहे, हे सगळं मी आता स्वतः अनुभव घेतल्यामुळे मुलांना प्रखरपणे त्यांच्या समोर मांडू शकते.
0: बरोबर.
1: मुलांसाठी त्यांचे शिक्षक हे त्यांचे रोल मॉडेल असतात. आणि जेव्हा मी स्वतः या वयामध्ये ट्रेकिंग करते, अशा गडकिल्ल्यांची भ्रमंती करते, तर माझ्यामध्ये जी एनर्जी आहे, माझ्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपसूक मुलांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझ्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी काहीही करू शकते, आता एक भीती जी होती ना ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. उलट अशा प्रकारच्या साहसी गोष्टी करण्याची मला आधी थोडी थोडी आवड होती. मी झिपलाईन केलेली आहे. आपल्या रत्नागिरीमध्ये भगवतीच्या किल्ल्याची ते गुहा आहे, त्या गुहेमध्ये सुद्धा पाण्यामध्ये आतपर्यंत मी गेलेली आहे.
0: अच्छा.
1: आणि आता मला रॅपलिंग आणि पॅरासिलिंग करण्याची इच्छा आहे.
0: अरे वा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद.
0: हे जेव्हा आपण सगळे ट्रेक्स वगैरे किंवा ही जी भ्रमंती करतो वेगळी, तर त्यासाठी स्वतःची सुरक्षा ही सुद्धा खूप महत्वाची असते, तर त्यासाठी काय काळजी घ्यायची असते?
1: मी जे ग्रुप्स आहेत त्यांच्याबरोबर मी ट्रेक केलेले आहेत आणि ते आपल्याला, ते जे लीडर्स आहेत ते आपल्याला अतिशय सांभाळून नेतात. सोबत आपल्या काठी एक उतरताना, म्हणजे मला तरी लागते या वयामध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा पायामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्यासोबत एक काठी असली पाहिजे. ट्रेकिंगसाठी योग्य प्रॉपर शूज लागतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मनाची तयारी पाहिजे. जे समोर येईल, जी समस्या समोर येईल त्याला फेस करण्याची क्षमता आपल्या मध्ये पाहिजे.
0: बरोबर आहे. आणि मुळात त्याची आवड तर हवीच.
1: अर्थातच, आवड असल्याशिवाय काही होणारच नाही. मी हे ट्रेक करते ते माझे ट्रेक माझे मिस्टरांना फारशी आवड नाहीये, पण त्यांचा सपोर्ट असतो आणि माझे दोन्ही मुलगे माझ्यासोबत असतात.
0: बरोबर.
1: ट्रेक करताना आणि माझा लहान मुलगा तर आता ट्रेकिंगसाठी लीडिंग पण करतो.
0: अरे वा.
1: वेळ मिळेल तेव्हा करतो, पण आवड आहे त्याला. पण दोन्ही मुलं मला खूप सांभाळून देतात.
0: नक्कीच. कुटुंबाची साथ असल्याशिवाय अशा आपण वेगळ्या वाटेवरून जाऊ शकत नाही.
1: अर्थातच.
0: गुजरात राज्यामधलं जे गिरनार पर्वत आहे तो पूर्ण पर्वत चढून तुम्ही उतरलायत आणि तिथली जी 42 किलोमीटरची आध्यात्मिक पदभ्रमंती किंवा तिला आपण परिक्रमा म्हणू शकतो तीही तुम्ही केली आहे, तर काय वेगळा अनुभव तुम्हाला तिथे आला?
1: खूप सुंदर अनुभव होता तो. गुरुशिखरावर मी रात्री 9 वाजता सुरुवात केली चढण्यासाठी. हळूहळू

0: तो एक 2000 पायऱ्यापर्यंत जाणंच, त्या 2000 पायऱ्या आहेत ना पहिल्या, तिथे आपले दत्तगुरु आपली सत्व परीक्षा बघतात.
1: कसोटी तिथे असते,
0: कसोटी पहिली कसोटी तिथेच लागते. त्या पायऱ्या खूप कठीण आहेत सुरुवातीच्या 2000 पायऱ्या. अगदी सुरुवातीला चढताना 1000 पायऱ्या झाल्यावर आपल्याला हे चढता येईल की नाही, चढू शकतो की नाही असं एक वाटलं होतं मनामध्ये, कसं चढणार आपण. पण 2000 पायऱ्यांच्या नंतर हळूहळू दत्तगुरूंचं नाव घेत मी वरती गेले. त्रिपुरी पौर्णिमा होती आणि 1:30 वाजता तिथे मी पोहोचले गुरुशिखरावर. तिथे गेल्यानंतर एवढ्या 10000 पायऱ्या चढल्यानंतर एक थकवा असतो ना, तो अजिबात जाणवला नाही. तिथे गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर जो आनंद झाला त्यामध्ये सगळा थकवा नाहीसा झाला. पुढे थोडा वेळ तिथेच आम्ही नैवेद्य वगैरे घेतला आणि उतरायला सुरुवात केली. साधारणपणे 5000 पायऱ्या उतरण्यासाठी आम्हाला 6 वाजले. अंबादेवीचं देऊळ आहे तिथे आणि तिथून मग रोपवे चालू होतो. माझ्या बरोबर जे होते सहकारी ते म्हणाले आम्ही रोपवेने उतरणार, पण 7 वाजता रोपवे चालू होणार होता. मग 1 तास थांबण्यापेक्षा मी असं म्हटलं की आपण उतरायला सुरुवात करूया. आणि मग आम्ही रात्री, ते थकलेले होते, ते म्हणाले आम्ही 1 तास इथेच झोपतो. मी म्हटलं नको, मी चालायला सुरुवात करते. आणि मी चालायला सुरु केलं. हळूहळू पहाट होत गेली, उजेड झाला. तेव्हा रात्री चढताना काहीच दिसलं नव्हतं अंधारामध्ये, पण वरनं नंतर बघितल्यानंतर खूप छान वाटलं. सुरुवातीला जेव्हा मी उतरत होते तेव्हा माझ्या मनात एक छोटासा थोडासा अहंकार निर्माण झाला होता, थोडासा, की मी 10000 पायऱ्या चढले आणि आता मी पुन्हा त्या 10000 पायऱ्या मी उतरते. थोडीशी आत्मप्रौढीसारखं झालं होतं मला. पण जेव्हा मी उतरत गेले ते सुद्धा मला दत्तगुरुंनीच दाखवून दिलं की अहंकार करणं चुकीचं आहे. जेव्हा मी उतरत गेले तेव्हा समोर मी बघितलं ते जे तिथे स्टॉल्स असतात, तर ते स्टॉल्सवाले मोठमोठे सिलेंडर, त्यांच्या सगळं दुकानांचं सामान वगैरे सगळं घेऊन ते वरती सहज चढत येत होते, उतरत होते. त्याच्यात बायकांचा सुद्धा मुलांचा समावेश होता. ते सगळं बघितल्यावर माझी मलाच लाज वाटली की आपण नुसतं चढलो आणि उतरलो तर आपल्याला काहीतरी वाटतंय, आपण काहीतरी मोठं तीर मारलाय की काय. पण जेव्हा ते बघितलं तेव्हा माझ्या मधला तो अहंकार गर्वहरण झाला माझं.
1: लोकांसाठी हे रोजचं आहे.
0: हा, त्यांचं रोजच आहे, म्हणजे आपण त्यात काही नवीन काहीच केलं नाही असं मला वाटलं.
1: अगदी खरं आहे. आणि त्यानंतर जी 42 किलोमीटरची परिक्रमा आहे त्याबद्दल सांगा.
0: 42 किलोमीटरची परिक्रमा तर खूपच चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे ती. आपल्याला जंगलातून प्रवास करावा लागतो आणि हा जंगलातून प्रवास करताना तिथे जंगली श्वापद सुद्धा आहेत. मध्ये मध्ये साधू महाराजांचे मठ आहेत, अनेक वर्ष तपश्चर्या करणारे साधू त्या ठिकाणी, त्यांचा वावर आहे. थोडं आध्यात्मिक सुद्धा वातावरण आहे तिथे. छान वाटत होतं, फक्त ग्रुपिंगने चालायचं, कारण काही वेळा श्वापदांची भीती असते. पण परिक्रमा खूप खडतर आहे, खूप खडतर आहे. मध्ये मध्ये चढ उतार आहेत, स्लिपरी आहे, दगडधोंडे आहेत, त्या दगडधोंड्यातून वाट काढत आपल्याला जावं लागतं. पण याच्यात एक लक्षात येतं की आयुष्य सुद्धा असंच आहे, कुठेही तुम्हाला सरळ सहज काहीच मिळणार नाहीये. मध्ये मध्ये अडचणी संकटे येणार आहेत आणि त्या संकटी अडचणींतून मात काढत मार्ग काढत आपल्याला पुढे पुढे जायचं.
1: आता तुम्ही सांगितलं की गिरनार पर्वत आणि तिथली परिक्रमा ही एक वेगळीच आध्यात्मिक उंची देणारी अशी ही परिक्रमा आहे आणि अर्थातच एक मानसिक परिवर्तन मला वाटतं आपल्यामध्ये होतं यामधूनच. आणि शारीरिक कस आपण म्हणतो ते जी गडकिल्ल्यांची भ्रमंती आहे त्याच्यातून होत असतो. गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी पाडेवस्ती अशी आदिवासी समाज किंवा त्याला पाडेच आपण म्हणतो, तर तिथलं जनजीवन तुम्हाला अनुभवता आलं, काय सांगाल त्याबद्दल?
0: दुर्गम भागातील आदिवासी लोकांचं संघर्षमय जीवन मला जवळून अभ्यासता आलं, बघता आलं. अतिशय कमी साधनांमध्ये हे लोक, त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर आनंद दिसतो, खूप आनंदी असतात. हे छान निरागस हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं. आणि आपण सगळ्या सुविधा सोयी आपल्याकडे उपलब्ध असून सुद्धा आपण काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करत असतो. मला याच्यातून शिकायला मिळालं की जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आपण परमेश्वराचे, निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. आम्ही जेव्हा किल्ल्यांवरून उतरतो तेव्हा हे याच लोकांकडे आमचं जेवण वगैरे असतं, साधं पिठलं भाकरी, खूप छान. त्याच्यामध्ये एक त्यांच्या मनातला एक जेवण आपण करताना तो आनंद असतो ना, तो सुद्धा त्यामध्ये उतरतो, सात्विकता उतरते आपली. तर खूप गोड लागतं, खूप सुंदर जेवण लागतं ते.
1: तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेले आहेत, तसंच पर्यावरण दूत म्हणून तुम्हाला सन्मानित केलेलं आहे, तर नेमकं काय सांगाल?
0: मुलांमध्ये स्वच्छता आणि

0: प्रदूषण होऊ नये याच्यासाठी आता मुलांमध्ये भावना रुजवणं महत्वाचं आहे. कारण हेच आपले उद्याचे भावी नागरिक आहेत. या पर्यावरणाला आता जो धोका पोहोचतोय त्यामुळे पुढे काय होणार आहे हे जर आपल्या आत्ताच्या पिढीला जर आपण सांगितलं तर पुढे ती सुद्धा सर्व या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला म्हणजे पर्यायाने पृथ्वीला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळेल आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल.
1: बरोबर.
0: रत्नागिरी नगर परिषदेकडून ही ज्या वेगवेगळे उपक्रम या संदर्भात राबवले जातात त्या सर्व उपक्रमांमध्ये आमची शाळा सहभागी होते. यावेळेला रत्नागिरी नगर परिषदेमार्फत एक स्पर्धा घेण्यात आलेली होती.
1: अच्छा.
0: जिंगल स्पर्धा होती स्वच्छतेविषयी. तर त्या जिंगल स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि एक जिंगल लोकांना स्वच्छतेचं पर्यावरणाचं महत्व पटवून देणारं आणि आपली रत्नागिरी स्वच्छ सुंदर रत्नागिरी ठेवा याच्यासाठी आवाहन करणारं एक जिंगल मी लिहिलं होतं. त्यानंतर आमची शाळा, शाळेतले विद्यार्थी या स्वच्छतेसाठी असणाऱ्या प्रभात फेरींमध्ये किंवा त्यानिमित्त होणाऱ्या निबंध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. वृक्षारोपण, वृक्ष वाचवण्यासाठी प्रभात फेऱ्या, जनजागृती फेऱ्या आमच्या शाळेकडून काढल्या जातात. उपक्रम मला राबवायला सांगितले त्याच्यात मी सहभाग घेतला होता.
1: बरोबर. तर हे जे सगळे आता तुम्ही सांगितलेत ते उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांतर्फे सगळे राबवून घेतलेत आणि म्हणूनच तुम्हाला पर्यावरण दूत असा हा सन्मानित केलेला आहे. मला सांगा की पर्यावरण म्हटलं की आता पुन्हा एकदा मी तुमच्या भ्रमंतीकडे जाते की एवढे तुम्ही आतापर्यंत फिरलायत, भ्रमंती केली आहे, काय जाणवलं तुम्हाला या बाबतीत?
0: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ते सुरक्षित राखण्यासाठी आता हल्ली प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा ते ट्रेक लीडर्स, आमचे जे ट्रेक लीडर्स आहेत ते आम्हाला पहिल्यांदा सूचना देतात की कुठल्याही प्रकारचा साधा गोळीचा कागद सुद्धा आपण तिथे टाकायचं नाही. ते एक सवय लागलेली आहे आम्हाला आता की जे काही आपण खाणार आहोत ते आपल्या बॅगमध्येच ठेवायचं. तिथे कुठल्याही प्रकारच्या वातावरणातला, त्या तिथल्या स्थापत्यशास्त्राला किंवा त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये त्याच्यासाठी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे.
1: मला सांगा की एक महिला म्हणून हा ट्रेक करताना तुम्हाला अनेक अनुभव आले, ते तुम्ही शेअरही केलेत. अनेक जणींना असं वाटत असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की आपण पण जायला हवं, तर मुळात काय मानसिकता हवी किंवा त्यांना एक मैत्रीण म्हणून काय सल्ला द्याल?
0: महिलांना मी असं सांगेल की एज इज जस्ट अ नंबर, वय हा फक्त आकडा आहे. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे.
1: बरोबर.
0: लग्न, मुलं, संसार आणि नोकरी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतच असतो, पण हे करत असताना आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढला पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जगण्याची थोडी वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आणि एक असं एक मानसिकता असते की 50 आली की आपण विश्रांती घ्यायची, आराम करायचा आणि तब्येतीच्या तक्रारी.
1: बरोबर.
0: पण ही चौकट आपण मोडली पाहिजे. तुम्ही तुमचं आवडीचं कुठलंही क्षेत्र निवडा आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा.
1: बरोबर.
0: ज्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात रमा. एरवी आपण असंच शारीरिक व्यायाम किंवा काही करत नाही, एक्सरसाइज करत नाही, किमान त्या आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी चालतो, चढ उतार करतो, त्यामुळे आपला फिटनेस सुद्धा राहतोच.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करत जाणार आहोत.
1: बरोबर.
0: त्यामुळे सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करा, एक दिवस नक्कीच तुम्ही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकता.
1: बरोबर.
0: तेवढा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण होतो.
1: अगदी खरंय. अगदी जाता जाता विचारते की हे सगळं करण्यापूर्वीच्या तुम्ही आणि ट्रेकिंग नंतरच्या तुम्ही स्वतःमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला?
0: पूर्वी मला असं वाटायचं की मी उंचावर वगैरे जाऊ शकत नाही. साधारणपणे सेकंड फ्लोअर वर जरी मी गेले तरी मला खाली बघताना भीती वाटायची. पण कळसुबाई गिरनार सारखे ट्रेक मी केले त्यानंतर माझ्यातला हा फोबिया नाहीसा झाला, पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि स्वतः जर आपलं मन खंबीर असेल तर आपण आपलं वय जे आहे हे शरीराला कधीच थकू शकत नाही असं मला वाटतं. ट्रेकिंग करताना अचानक एखादा खडक येतो, मध्येच एखादं कठीण चढण येतं किंवा हवामान सुद्धा खराब होतं. कारण कळसुबाई पहिलाच ट्रेक मी जेव्हा केला तेव्हा जाताना नॉर्मल सगळं होतं, पण उतरताना निम्म्यावर आल्यानंतर एकदम अचानक वातावरणामध्ये बदल झाला, काळे ढग जमा झाले आणि खूप कडकडाट, विजांचा कडकडाट, गडगडाट होऊन

0: पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि वातावरणात सगळं पूर्ण बदलून गेलं आणि चिखल सगळीकडे, उतरताना वाट स्लिपरी झाली, पाय घसरत होते आणि शूजवर सगळा चिखल चढल्यामुळे चालायला सुद्धा, पावलं उचलताना सुद्धा जड जात होतं. अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा त्याला तोंड कसं द्यायचं हे सुद्धा मला त्या ट्रेकने शिकवलं. आपण अशा प्रकारचं जर हवामान, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आली तर आपण रडत बसायचं नाही, तर मार्ग काढायचा आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करायचा. माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असं एखादी समस्या येते तेव्हा मी घाबरत नाही. असं एखादं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मी आधी शांत होते, शांत डोक्याने त्याचा विचार करते आणि मग त्या समस्येला, प्रॉब्लेमला सामोरं जाण्याची, मार्ग शोधण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली असं मला वाटतं.
1: अंजलीताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या छान भ्रमंतीविषयी, गड किल्ल्याविषयी छान माहिती शेअर केली आमच्या बरोबर, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे, सर्व मैत्रिणींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. तसंच तुम्हाला पुढच्या सगळ्या ट्रेकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते.
0: आपणही मला आमंत्रित केलं आणि माझ्या या गडकिल्ल्या भ्रमंतीच्या बाबतीत मला अनुभव व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणीचे मी आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मैत्रिणींनो. अंजली पिलंडकर यांच्या या मुलाखतीतून तुम्हालाही वाटलं असेल की आता आपण सुद्धा जायला हवं असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात, हो ना? अहो मग वाट कसली पाहताय, मनापासून ठरवा आणि चला फिरायला, आपला इतिहास प्रत्यक्ष पाहायला. मैत्रिणींनो, आपलं कोकण सुद्धा निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत समृद्धच आहे. कौलारू घरं, रानात हरवलेल्या पायवाटा, सुंदर समुद्र, हिरवे डोंगर, पशुपक्ष्यांचा किलबिलाट, सारं कसं मनात घर करणारं.

0: मैत्रिणींनो, अशा या कोकणाचं सौंदर्य म्हणजे वर्णन करावं तितकं थोडं, त्याचप्रमाणे तारीफ करावी अशी इथली खाद्य संस्कृती सुद्धा आहे. चला तर कोकणातील काही पाककला जाणून घेऊया उल्का पटवर्धन यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत करतात पल्लवी गोरसे.
1: कोकण आणि मे महिना म्हणजे रानमेवा हा हवाच, हो की नाही? खरं तर वेगवेगळ्या ऋतूत आपण वेगवेगळ्या फळांचा आनंद घेतच असतो, पण कोकणात मे महिन्यात बाकी सगळी फळं जरी असली तरी रानमेव्याचा आनंद घेणं म्हणजे खरं स्वर्गसुखच, हो की नाही? खरं तर या रानमेव्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर रेसिपी बनवल्या जातात, काही साठवणीच्या तर काही त्वरित असतात, जेणेकरून याचा आनंद आपण वर्षभर घेऊ शकतो. श्रोते हो, अशाच काही सुंदर सुंदर रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय उल्काताई पटवर्धन यांना. उल्काताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज मी उल्लेख केला की रानमेवा आणि आपलं कोकण यांचं एक वेगळंच नातं आहे आणि जो माणूस कोकणात राहतो तो रानमेवाचा तर आनंद घेतोच पण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी सुद्धा करत असतो. मग उल्काताई, आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा?
2: अगदी आपण रानमेव्यापैकी म्हणजे पहिल्यांदा रतांब्याचं पन्ह सांगूया.
1: बरं.

0: कोकणात राहतो तो रानमेवाचा तर आनंद घेतोच, पण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी सुद्धा करत असतो. मग उल्काताई, आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा?
1: अगे आपण रानमेव्यापैकी म्हणजे पहिल्यांदा रतांब्याचं पन्ह सांगूया.
0: बर,
1: हा, त्याच्यासाठी आता घ्यायचं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आपण 10-12 चांगले अगदी पक्व झालेले असे रतांबे घ्यायचे, त्याबरोबर आपल्याला त्याच्यात घालायला गूळ पाहिजे, तर त्याला वेलची लागते, नंतर मीठ आणि थोडीशी ओली मिरची, म्हणजे असं, हा, तिखट गोड अशा चवीचं आणि वेगळ्या स्वादाचं असं आपलं रतांब्याचं पन्ह ते तयार होतं. आता ते रतांबे आपण काढून घ्यायचे झाडावरचे पक्व झालेले असे, नंतर ते स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर ते आपण फोडायचे. फोडताना सुद्धा शक्यतो दोन भाग व्यवस्थित करायचे.
0: बरोबर,
1: म्हणजे
0: बिया कोकम फोडणं हे सुद्धा एक कला
1: आहे. म्हणजे ते व्यवस्थित जर फोडलं तर त्याच्यापासून आपण पन्हही करू शकतो आणि अमृत कोकमही करू शकतो. असे आपण रतांबे फोडून घ्यायचे, नंतर त्या बिया असतील त्या बियामध्ये पाणी घालायचं, थोडं मीठ घालायचं आणि चांगले कुसकरून अगदी हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या बिया, म्हणजे कुसकरून घ्यायच्या बिया, नंतर त्या आपण गाळणीवर गाळून घ्यायच्या.
0: अच्छा, म्हणजे त्याचा गर आपल्याला,
1: सगळा गर आपल्याला मिळतो. आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी मिरची, म्हणजे मिरची म्हणजे भरपूर लावायची नव्हे, अगदी 4-5 ग्लास जर सरबत असेल तर त्याला अर्धी मिरची, मीठ घेऊन त्याच्यात चुरडून अशी मिरची लावायची आणि या पन्ह्याला गूळ घालायचा.
0: अच्छा,
1: हा, गूळ, मीठ, मिरची आणि वेलची पावडर. वेलची पावडरही त्याला लागते, कारण वेलचीचा एक स्वाद वेगळा येतो. वेलची आणि मिरची असा वेगळा स्वाद छान लागतो आणि हे असं आंबट गोड तिखट चवीचं पन्ह खूप छान लागतं. आता या 10-12 रतांब्यामध्ये आपलं साधारण 4-5 ग्लास सरबत होऊ शकतो.
0: आणि तुम्ही म्हणालात तसं की समजा त्यातलं काही उरलं तर तुम्ही त्याचं कोकम सरबत,
1: आणि ज्या कोकम उरतात ना त्या कोकमाच्या वाटामध्ये आपण जर साखर भरून उन्हात ठेवली किंवा असं थर लावून बरणीत जरी ठेवला, एक कोकमाचा थर एक साखरेचा थर असं करून जरी ठेवलं तरी त्याच्यापासून आपल्याला अमृत कोकमही मिळू शकतो.
0: अगदी, जे तुम्ही बाजारात जाऊन 2 मिनिटात आणता ते आपण
1: अगदी आणि घरच्या घरी केल्याचा आपल्याला आनंद मिळतो.
0: मला एक सांगा की आता उलकाताई तुम्ही म्हणालात की हे जे तुम्ही थर लावून ठेवायचं हे किती दिवस ठेवावं लागतं?
1: उन्हात ठेवलं तर 7-8 दिवसात ते होतं,
0: होऊन जात.
1: तेव्हा त्यामध्ये जिरं मीठ घालून आपण त्याला 1:5 प्रमाण 1:7 प्रमाण असं घालून त्याचं कोकम सरबतही तयार करू शकतो.
0: वा वा, छान उलकाताई, एकाच रेसिपीमध्ये तुम्ही 2 रेसिपी सांगितल्यात जवळजवळ.
1: आणि रतांब्याचं पन्ह हे खूप चवीला छान लागतं आणि विशेषतः ते चैत्र महिन्यात पूर्वीपासून केलं जायचं.
0: बरोबर,
1: जेव्हा आपल्याकडे चैत्रा गौरीचं हळदी कुंकू असेल त्यावेळी रतांब्याचं पन्ह आणि आंब्याची डाळ असा
0: ठरलेला मेनू,
1: असा तो ठरलेला मेनू असायचा.
0: अगदी अगदी,
1: त्याला कलरही छान येतो, चवही छान येते, असं आपलं रतांब्याचं पन्ह तयार
0: होतं. मस्तच एकदम. खरं तर हा मगाशी मी उल्लेख केला तसं की रान मेवा हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भागच आहे, नाही का? म्हणजे हा मे महिना असतो तेव्हा आपण नुसतेच आंबेच खातो असं नाहीये, तर जसजसा वसंत ऋतू येऊन फळं ही सगळी यायला लागतात तसतसं प्रत्येक फळ आपण खाल्लंच पाहिजे असं एक काय म्हणायचं आपल्या डोक्यात असतंच की नाही नाही मला या सीझनला हे फळ खायचंच आहे. आणि त्यातली एक सुंदर रेसिपी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितली. उलकाताई, दुसरी रेसिपी कुठली सांगाल?
1: आपण काजूचीच करूया ना दुसरी रेसिपी.
0: चालेल ना, अगदी
1: काजूची बोंडाची रेसिपी करूया.
0: चालेल,
1: म्हणजे काजूच्या बोंडूचं भरीत करतात.
0: बरं,
1: भरीत करतात, सरबत करतात, भाजी करतात, असे विविध प्रकार करता येतात.
0: अच्छा,
1: तर आपण त्यातला आज आपण भरीत करूया.
0: म्हणजे जो काजू आपण दिसतो बघतो आपण त्याच्यावरती जे फळ येतं
1: हा त्याला काजूचं बोंड
0: म्हणतात.
1: आणि त्या काजूच्या बोंडूचं आपण भरीत करणार.
0: अच्छा, सांगा मग याची रेसिपी आणि आधी साहित्य सांगा.
1: आधी साहित्य म्हणजे चांगले पिकलेले, म्हणजे पूर्ण पिकलेले असे ते आपल्याला बोंडू मिळायला पाहिजेत.
0: बरं,
1: ते आणायचे, नंतर त्याच्या काजू काढून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूचे देठ काढून आपण त्याचं फोडी करून घ्यायच्या. आणि त्याचं साहित्य तुम्हाला सांगते, मीठ लागणार
0: आहे,
1: साखर, ओली मिरची, दही, फोडणीसाठी तूप,
0: जिरं,
1: कारण त्याला तूप जिऱ्याची आणि हिंगाची खमंग फोडणी हवी. आणि जर कोणाला आवडत असेल कारण बऱ्याच जणांना मोहरी आवडते, तर ह्या कोंडूच्या भरिताला जर मोहरी वाटून लावली तर एकदमच छान लागतं असं. तर प्रथम
0: वाटतं हे साहित्य अगदी घरातलंच आहे ना,
1: अगदी अगदी.
0: म्हणजे ह्या रेसिपी इतक्या खरं तर सोप्या आहेत, फक्त त्या आता मागे पडल्या थोड्याशा की आपण त्यांच्याकडे तसं दुर्लक्षच

0: करतो असं म्हटलं तर हरकत नाही. किती साध्या साध्या गोष्टी आहेत, अगदी रोजच्या जेवणातल्याच आहेत. नाही सांगा आता कृती,
1: बऱ्याच जणांना माहितीही नाहीये या रेसिपी. तर आता प्रथम काय करायचं, बोंडू आणायचे, ते स्वच्छ धुवायचे, त्याची काजू काढून घ्यायची, दोन्ही बाजूची देठ काढून घ्यायची आणि ते चिरून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायच्या. नंतर या फोडी आपण वाफवून घ्यायच्या.
0: अच्छा,
1: वाफवून
0: रेग्युलर कुकरला लावायचं
1: अगदी, किंवा आपण भातावर जरी डिशवर ठेवल्या तरी सुद्धा त्या चालतात, अशा वाफवून घ्यायच्या. त्यानंतर त्या पोळी वाफवून थंड करून घ्यायच्या. थंड करून घेतल्या की त्यावर आपण हे सगळं साहित्य घालायचं, म्हणजे मीठ घालायचं, ओली मिरची घालायची, असं सगळं, साखर घालायची.
0: मगाशी तुम्ही एक मोहरीचा उल्लेख केला की मोहरी लावायची म्हणजे काय करायचं.
1: मोहरी लावायची म्हणजे मोहरी वाटायची.
0: बर,
1: मोहरीची पावडर म्हणजे मिक्सरला वाटली तरी चालते, आपल्या घरात मोहरीची पावडर असते ही केलेली, तर ती घ्यायची, थोडीशी घुसळायची दह्यात.
0: अच्छा,
1: आणि ती त्या भरित्याला लावायची.
0: म्हणजे मोहरी नाकात
1: नाकात गेली पाहिजे
0: प्रकार.
1: अगदी जसं मोहरीच्या आंब्याला मोहरी लागते तशीच ही मोहरी सुद्धा छान लागते.
0: अच्छा,
1: आणि मग या आपण भरिताला हे सगळं दही मिरची मीठ सगळं घालून झाल्यावर वरून चांगली तुपाची खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग घालून खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग कडीपत्ता घालायचा आणि छान खमंग फोडणी द्यायची.
0: झालं,
1: डाव्या बाजूचं आपलं भरीत तयार.
0: मी आता अगदी म्हणणारच होते, खरं तर डावी बाजू ही खूप महत्वाची असते. भाज्या तुम्ही कितीही केल्या तरी नेमकं डाव्या बाजूला चमचमीत काय आहे हे सगळेच जण शोधत असतात. आणि या मे महिन्यात विशेषतः या रानमेव्यांची ही अशी डावी बाजू खरंच आपल्याला आनंद देते, कारण ती 12 महिने मिळत नाही. खूपच छान. आता कुठली रेसिपी सांगणार आहात?
1: आता खरं म्हणाल तर मे महिना सुरू आहे, तर आपल्याकडे अधिक मासाची आता सुरुवात झालेली आहे.
0: हो,
1: प्रत्येक सासूबाईंची जावयाला वाण देण्यासाठी गडबड सुरू आहे.
0: नक्की,
1: जावयांना वाण देण्यासाठी एकतर अनारसे करतात, म्हैसूर करतात, बत्तासे करतात, अशा विविध रेसिपी करतात. आणि त्या 33 देण्याची जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्या जावयाला ते वाण देण्याची पद्धत आहे. प्रत्येकाकडे सध्या लगबग सुरू आहे, कारण आता महिना सुरू झालेला आहे. मुली आपल्या घरी येतात आईची ओटी भरायला, आपण जावयाला बोलावतो, जावयाला बोलावून त्याचं आदरातिथ्य करतो, त्याला गोडधोड खायला करतो आणि सगळ्यांचे मानपण करतो.
0: अगदी,
1: असा हा अधिक महिना असतो, त्याला पुरुषोत्तम मास असंही
0: म्हणतात. बरोबर आहे.
1: त्याच्यासाठी आपण अनारशांची रेसिपी बघूया.
0: अरे वा, छान. अनारसे तर मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचे आहेत, पण बऱ्याचदा कठीण म्हणून ते लांब ठेवले जातात, नाही का? तर मग आम्हाला ऐकायचीच आहे आज ही रेसिपी, सांगा.
1: आता अनारसे करण्यासाठी प्रथम आपल्याला तांदूळ पाहिजे, शक्यतो म्हणजे सुवासिक असेल तर चांगलं. त्यानंतर गुळ, तूप तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालतं, आणि खसखस, अगदी साहित्य मोजकच आहे.
0: बरोबर, पण त्याचं प्रमाण महत्वाचं असेल. नाही,
1: आता समजा अर्धा किलो तांदूळ घेतले तर जवळजवळ तेवढाच गुळ लागतो.
0: अच्छा,
1: आणि वेलची घालायची, म्हणजे एवढंच साहित्य मोजकं, 4-5 साहित्यातच आपले हे अनारसे होतात.
0: बरोबर.
1: आणि ते करणं थोडं क्लिष्ट आहे,
0: थोडं नाजूक काम आहे.
1: नाजूक काम, नाजूक हाताने करायचं आणि जरा संयम करायचं.
0: अगदी अगदी अगदी,
1: असं ते काम आहे. तर त्याच्यासाठी प्रथम आपण काय करायचं, तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ म्हणजे समजा आता अर्धा किलो मी तांदूळ घेतले तर ते चांगले स्वच्छ धुवायचे.
0: अच्छा,
1: स्वच्छ धुवून पूर्वी 7 दिवस भिजत घालायचे हे.
0: अच्छा,
1: अजूनही 7 दिवस भिजत घालतात. रोज त्यातलं पाणी बदलून टाकायचं आणि रोज त्याच्यात नवीन पाणी घालून असं 7 दिवस ते
0: भिजवायचे.
1: 7 दिवस झाले की 7व्या दिवशी आपण ते पाणी ओतून टाकायचं, तांदूळ स्वच्छ धुवायचे, नंतर ते चाळणीवर घ्यायचे ओतून. चाळणीवर जरा असे निथळवून घेतले की मग सुती फडक्यावर टाकायचे.
0: बर,
1: सुती फडक्यावर घरातच आपण वाळत टाकायचे आणि मधून मधून हात फिरवत राहायचं त्या तांदळांना. आणि ज्यावेळी आपल्या हाताला चिकट नाही असे झाले, तांदूळ सुकले की आपण मग ते मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं.
0: बर,
1: कारण एवढेसे तांदूळ कुठे ते जात्यावर दळणार, मग आपण आता मिक्सरवर
0: दळायचं.
1: मग एकदम मिक्सरवर दळून घ्यायचं,
0: पीठच करायचं
1: बारीक, अगदी आणि बारीक चाळणीनं ते चाळून
0: घ्यायचं. ओके,
1: छानपैकी बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं.
0: बर,
1: गुळ घ्यायचा, तो किसून घ्यायचा आणि या पिठात आपण थोडा थोडा थोडा थोडा गुळ घालून, ते छान ओले असतात तांदूळ ना, त्याच्यामुळे ते छान एकजीव होतं पीठ.
0: बर बर,
1: आणि अगदीच वाटलं तर तुपाचा हात लावायचा.
0: अच्छा,
1: नसेल तर पिकं केळं घेतलं, पिकं केळ्याचा वास सुद्धा, म्हणजे थोडं घेऊन ते सुद्धा लावलं तरी चालतं.
0: बर,
1: आणि त्या

0: त्याच्यातच तो घोळा घट्ट करून ठेवायचा.
1: ओके.
0: आणि हे
1: पण मग हे जे तुम्ही आता केळ्याचं उदाहरण दिलं तर केळं टिकतं मग?
0: हो हो, अगदी हे पीठ 6 महिने सुद्धा टिकतं.
1: हो का?
0: हा.
1: अच्छा.
0: आणि असे गोळे करून ठेवायचे घट्ट, आणि डब्यात ते गोळे घट्ट ठेवून द्यायचे,
1: तयार करून ठेवायचे.
0: आणि मग आपल्याला जेव्हा हवं असेल तेव्हा.
1: म्हणजे ह्याच्यात पाण्याचा हात अजिबात लावायचा
0: नाही,
1: जे भिजवायला घेऊ तेवढंच पाणी.
0: आणि त्या भिजलेल्या तांदळातच हे गूळ व्यवस्थित विरघळला जातो आणि छान आपले अनारसे होतात.
1: बरं बरं बरं.
0: नंतर आपल्याला हवे तसे आपण अनारसे करू शकतो.
1: अच्छा.
0: छोटी छोटी गोळी घ्यायची प्लास्टिकवर किंवा केळीच्या पानावर, आपण ते छोटे छोटे थापायचे.
1: बर.
0: नंतर त्याच्यावर खसखस लावायची, महत्वाची खसखस त्याच्यात. आणि मग ते खसखस लावून असे छान तुपात हवे तर तुपात किंवा तेलात हवे तेलात, जसं तुम्हाला हवं असेल तसे ते तळून
1: तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता.
0: तळताना सुद्धा ते नाजूक हाताने तळायला लागतात.
1: मला वाटतं त्याच्यावर वर तेल टाकायची पद्धत आहे ना?
0: टाकायचं वरती, म्हणजे त्याला जाळी अधिक चांगली येते.
1: त्याला थोडक्यात अजिबात धक्का न लावता ते करायचे.
0: असे हे सुंदर अनारसे होतात. करायला थोडी कटकट असली तरी जसे जसे ते अनारसे छान आपले तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो.
1: नक्कीच. आणि बघायला गेलं तर खूप काही त्याच्यामध्ये मेहनत नाहीये. तुमचे पेशन्स आणि मला वाटतं ते निगुतीनी करणं, म्हणजे ते 7 दिवस पाणी बदलणं किंवा त्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं, नाही काय ह्या खरं बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
0: थोडा असा आंबूस असा वाश येतो माहिती आहे तांदळाच्या.
1: बरोबर.
0: पण तसा वास आलाच पाहिजे.
1: आलाच पाहिजे, हीच त्याची खासियत आहे.
0: पिठावर सुद्धा केळीचं पान जरी टाकून ठेवलं डब्यात तरी सुद्धा चालतं, म्हणजे ते थंड पीठ आणि चांगलं राहतं.
1: अच्छा. अरे वा, खरं बघायला गेलं तर खूप सोपी आहे रेसिपी. मला वाटतं श्रोते हो तुम्हाला ही रेसिपी ऐकायला तर आवडली असेलच, पण तुम्ही करून बघायलाही काही हरकत नाहीये, नाही का? उल्काताई, पुढची रेसिपी काय आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
0: पुढची रेसिपी सुद्धा आपण अधिक मासासाठी म्हणून अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा म्हैसूर पाक बघूया.
1: अरे वा, म्हैसूर पाक तोही घरी?
0: अगदी.
1: क्या बात है.
0: आपल्याला कठीण वाटतं, आपण जाऊन अगदी हलवायाकडून नेहमी घेऊन येतो, पण तो आपण घरात करूया. आणि त्याच्यासाठी साहित्य असं फार काही नाहीच आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण शक्यतो रिफाईन तेल वापरतात. तुपाचं करायचं असेल तर पूर्ण तूप वापरलं तरीही चालतं.
1: अच्छा.
0: तर समजा बेसन जर समजा 1/4 किलो घेतलं, 1/4 किलो बेसन घेतलं तर त्याला तेल किंवा तूप जे घेऊ तेही तेवढंच घ्यायचं.
1: अच्छा.
0: आणि साखर मात्र 250 ग्रॅम आपण जर बेसन घेतलं तर 300 ग्रॅम त्याला साखर वापरायची,
1: जास्त
0: घ्यायची. आणि तेलात जर करणार असं तर थोडस तूपही घालायचं त्याच्यात.
1: अच्छा.
0: म्हणजे पूर्ण अगदी तेलात नको म्हणून थोडं तूप घालायचं. पूर्ण तुपात करणार असाल तरीही
1: हरकत नाही.
0: आणि साखर आणि वेलची पावडर,
1: म्हणजे पूर्ण साहित्य अगदीच थोडं आहे,
0: मोजक्या साहित्यात.
1: फक्त कृती महत्वाची आहे ती सांगा आमच्या श्रोत्यांना.
0: तर प्रथम काय करायचं तर बेसन आपण चाळून घ्यायचं. एका बाजूला आपण साखरेचा पाक करत ठेवायचं. आता साखरेचा पाक करताना त्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं.
1: बरोबर.
0: अगदी जेमतेम साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि त्याचा आपण पाक करायला घ्यायचं.
1: ते तारीमध्ये करायचं.
0: एक तारी टाइप पाक करायचा आणि त्यामध्ये आपण हे चाळून घेतले.
1: तारी म्हणजे मला वाटतं उल्काताई की 2 बोटांमध्ये असा पाक घ्यायचा आणि त्याची एक तार
0: आली पाहिजे असा तो एक तारी पाक करायचा. त्यानंतर त्या पाकात आपण हे चाळून घेतलेलं बेसन घालायचं आणि एका बाजूला दुसऱ्या गॅसवर आपण तूप तापत ठेवायचं. तूप किंवा तेल जे काही आपण ते तापत ठेवायचं आणि बेसन आपण छान असं अगदी खमंग भाजून घ्यायचं. त्या पाकातच बेसन भाजायचं. पाकात चांगलं बेसन भाजलं जातं. रंग बदलेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं असं. आणि थोडा रंग बदलला की त्यावर आपण थोडं पळीनं थोडं तूप घालत राहायचं. इकडून इकडे घेत राहायचं. पळीवर तूप घालायचं, ढवळायचं, ते तूप आत मिक्स झालं की परत तूप घालायचं. असं करता करता तेवढं तूप बरोबर तेवढ्या म्हैसूर पाकाला लागतो.
1: अच्छा.
0: हा. आणि जसं जसं तुम्ही तूप घालाल आणि ढवळाल तसा तसं त्याला जाळी पडत जाते.
1: अच्छा.
0: आणि आपला म्हैसूर पाक छान असा हलका फुलका होतो.
1: बरं.
0: हा. आणि जेव्हा आपण हे पाक बी करत असतो त्याचवेळी वेलचीही घालून ठेवायची आत.
1: अच्छा. बरं बरं बरं.
0: आणि असं सगळं तूप एक एक पळी पळी करत तूप संपवायचं आणि इकडे आपण घट्ट गोळा होईपर्यंत जसं आपण वड्यांचं मिश्रण करतो असं करेपर्यंत त्याला तूप सुटतच
1: राहणार.
0: सुटतच.
1: आणि गॅस चालूच ठेवायचा.
0: गॅस अगदी मंद गॅस चालू सगळं करायचं. आणि हा म्हैसूर पाक शक्यतोवर जर आपण चाळणीवर ओतला, आपली पीठ चाळायची बारीक चाळण असते ती जर तारायची असेल तर त्यावर ओतला तर अधिक उत्तम म्हणजे त्यातलं तूप सगळं बाहेर पडून जातं. नाहीतर आपल्याकडे ट्रे असेल त्याला बटर पेपर लावून त्याच्यावर ओतायचा आणि छान त्याच्या वड्या पडायच्या की आपला खमंग खुसखुशीत असा म्हैसूर पाक तयार होतो.
1: खरं तर रेसिपी तुम्ही सांगताय ती ऐकायला खूप छान वाटते, पण तेही एक स्किलचं

0: काम आहे की ते तूप घालणं आणि त्यावेळेला ते बरोबर ढवळत राहणं. आणि मला वाटतं अशा घरी केलेल्या पाककृती किंवा घरी केलेला पदार्थ आपण कौतुकाने जसं तुम्ही म्हणाल तसं जावयाला द्यायचा आहे तर तो आनंदही आपला वेगळाच आहे, नाही का? उल्काताई, आजच्या भागात तुम्ही खरंच खूप सुंदर रेसिपी सांगितल्यात. एक म्हणजे मे महिना चालू आहे त्यामुळे रानमेव्याच्याही रेसिपी तुम्ही सांगितल्यात आणि अधिक महिना सुरू झालेला आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही बाजारातनं काहीही न आणता घरच्या घरीच आपल्या जावयाला छान कौतुक करून हे पदार्थ देऊ शकता. आणि मला वाटतं सगळा या अधिक मासाचा आनंद, मे महिन्याचा आनंद तुम्ही अधिकाधिक घेऊ शकता. त्यामुळे अशाच रेसिपी श्रोते हो तुम्हीही ऐकत रहा, बनवत रहा, तुम्ही आनंद घेत रहा आणि दुसऱ्यांनाही देत रहा. उल्काताई, खूप सुंदर रेसिपी तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना सांगितल्या आहेत. मला वाटतं या सगळ्याचा प्रयोग नक्कीच प्रत्येकाच्या घरी होईल आणि या तुमच्या रेसिपी घराघरात नक्कीच पोचतील.
1: मैत्रिणींनो, कोकणामधल्या काही पाककला आपण जाणून घेतल्याच आणि हो, अधिक महिन्यासाठी सुद्धा अनारसे आणि म्हैसूर पाक सुद्धा कसा करायचा तो जाणून घेतलात. चला तर आता तयारी करा लेक आणि जावयासाठी मस्त बेत करण्याची आणि हो, आनंद घ्या या पदार्थांचा आपल्या नातेवाईकांसोबत. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पौर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलं होतं, संगीतकार राम फाटक. दुपारचं 1 वाजतोय.
1: ढाई बजे सिर्फ विविध भारती पर सदा बहार.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्त्वाची चर्चा। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर।

आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात सखोल आणि व्यापक सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या बैठकीदरम्यान सागरी सहकार्य तसंच दोन्ही देशांमधले व्यापार करार पूर्णत्वाकडे नेण्याचं महत्वही जयशंकर यांनी अधोरेखित केलं. ऊर्जा व्यापार वृद्धी आणि ऊर्जा पुरवठा या भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्रस्थानी असलेल्या धोरणांविषयीच्या चर्चेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी बोलताना मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहीमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. याशिवाय प्रगतीबरोबर धोके येतात, अशावेळी धोके कमी करणं आणि प्रगतीचे फायदे वाढवणं या दृष्टीनं दोन्ही देश धोरणं आखतील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असून कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी रचलेलं कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशाचे नागरिक सुज्ञ असून देशहिताविरोधातल्या गोष्टींची त्यांना स्पष्ट जाणीव आहे आणि इंडी आघाडीचं कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू असून 11व्या फेरीनंतर भाजपाचे देबांशू पांडा हे 44,000 मतांनी आघाडीवर आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंभूनाथ कुर्मी दुसऱ्या स्थानावर असून काँग्रेसचे अब्दुल रझाक मुला तिसऱ्या स्थानावर आहेत. डायमंड हार्बर महिला विद्यापीठात ही मतमोजणी सुरू असून मतमोजणीच्या 21 फेऱ्या होतील. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. लवकरच याबाबतची घोषणा होईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलंय. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा त्याचा अर्थ नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढली सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलंय. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलंय. कांगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता

वाघ नरेश मस्की आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि

0: त्यासाठी सरकारने वैध मापनशास्त्र नियम 2013 मध्ये सुधारणा केली. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार या केंद्रांच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी, एलएनजी आणि हायड्रोजन डिस्पेन्सर याची तपासणी करता येईल. या निर्णयामुळे पडताळणी सेवांमध्ये सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि देशभरात स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होते. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत उतरतोय. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिट्सबरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरेना सवालिंगा यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरेल. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 वाजता मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये कोलकाता इथं होणार आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदर वीर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलंय. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागात सरकारी कार्यालय, निवासी इमारती आणि शाळेजवळच्या बांधकामांना बसला असून यात किमान 10 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज एका रेल्वे मार्गावर झालेल्या शक्तिशाली स्फोटात 30 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. क्वेटा इथल्या चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. जंजिरा किल्ला पाहणं आता अधिक सुरक्षित आणि आनंददायी. राष्ट्रीय लोक अदालतीत 7078 प्रकरणं निकाली. रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली. आणि येत्या 30 आणि 31 मे रोजी रायगडावर पायी जाण्याचा मार्ग राहणार बंद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्हा प्रतिनिधी शोभना देशमुख.
2: रायगडमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी मुरुड जंजिरा किल्ला हे एक आकर्षण असते. भर समुद्रात उभ्या असलेल्या भव्य आणि ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास भेट देणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच असते. राजापुरी जेटीवरून शिडाच्या बोटीतून जंजिरा किल्ल्यावर पूर्वी जावं लागायचं. मात्र किल्ल्याजवळ जेटी नसल्याने किल्ल्यात जाणं हे अनेकदा जिकिरीचं असायचं. आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं पर्यटकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी किल्ल्याजवळ अद्ययावत आणि सुसज्ज अशी जेटी उभारली आहे. 11.5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जेटी पर्यंत बोटीनं प्रवास करावा लागतो. बंदरे आणि मत्स्यविकास मंत्री नितेश राणे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्या

0: हस्ते नुकताच या जेटीचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र या जेटीमुळे आमचा रोजगार बुडणार आहे, जेटी चुकीच्या ठिकाणी उभारली आहे असं सांगत शिडाच्या बोटी चालवणाऱ्या व्यावसायिकांनी एक दिवस किल्ला बंद ठेवून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जंजिरा किल्ल्यास भेट देणे आता अधिक सुरक्षित झाल्याने मुरुडला येणाऱ्या पर्यटकांची संख्या नक्की वाढेल असा विश्वास स्थानिक व्यक्त करताना दिसत आहे. दरम्यान येत्या 26 तारखेपासून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात येत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रायगड मध्ये राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यामध्ये 7078 प्रकरणे निकाली काढली गेली. त्यामुळे 20,50,20,615 रुपयांची तडजोड करण्यात आली. जिल्ह्यातील 25,681 वादपूर्व आणि 12,194 प्रलंबित अशी 37,875 प्रकरणे राष्ट्रीय अदालत समोर ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर आणि अंतर्गत रस्त्यावर सातत्यानं अपघात होत असतात. गेल्या 26 महिन्यात अपघातात 236 जणांचे बळी गेले आहेत, अनेक जखमी झाले आहेत. यातील बहुसंख्य अपघात दुचाकीचे झाले आहेत आणि हेल्मेट नसल्याने बळींची संख्या वाढली आहे. या विरोधात आता रायगड जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून शून्य मृत्यू उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक पंचसूत्री कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार अभियांत्रिकी अंमलबजावणी, आपत्कालीन अपघात काळजी, शिक्षण आणि नागरी सहभाग, डेटा आणि नियम निधी व्यवस्थापन आदींचा समावेश आहे. या पंचसूत्रीवर काम करून मृत्यूचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पोलीस आणि अन्य विभागाची मदत घेतली जाणार आहे. दर महिन्याच्या 3 शुक्रवारी आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावर स्पीड लिमिट बोर्ड लावणे, 50 ते 100 मीटर अगोदर अपघात प्रवण क्षेत्राबाबत बोर्ड लावणे, वाहन सावकाश चालवा तसे ठिकठिकाणी बोर्ड लावणे अशा उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत. किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 आणि 31 मे 2026 या 2 दिवसांसाठी रायगड किल्ल्यावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जारी केले आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक 16 तारखेनुसार 6 जून आणि तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार असून राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर शिवभक्त तसेच अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

मौसम नशे में चूर है, कुछ पी के आई है घटा, बस कुछ न

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या परदेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज खर्च केले तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली

वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्रदेशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहींमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारनं वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली आहे. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार एका वर्षात कोसळणार असल्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा हे दिवास्वप्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. नागपुरात गोदाम लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटनानंतर फडणवीस बातमीदारांशी बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसात इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपदक मिळवण्याच्या तयारीनं उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एमसेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिड्सबरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सबालिंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदाचं 125वं वर्ष आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 वाजता मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या

वानखेडे मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सला आतापर्यंत 14 गुण मिळाले असून मुख्य फेरीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं होणार आहे. स्पर्धेत काल लखनौमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनौ सुपर जायंट संघावर 7 गडी 12 चेंडू राखून 196 धावांचं दिलेलं लक्ष सहज पार केलं. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरविंदर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लास्गो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10:09 अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यांनी दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44:98 राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले. काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा पपई केळीच्या फळबागांना फटका बसला. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळाला. जालना हिंगोली परभणी जिल्ह्यातल्या विविध भागात शनिवारी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात अचानक हवामानात बदल झाला. 15 ते 20 मिनिटं जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी लांजा राजापूर चिपळूणसह अनेक भागांमध्ये पाऊस पडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या प्रवेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कॉंगो युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. एफएम वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आम्ही आमच्या सायंकालीन प्रसारणाला आता सुरुवात करीत आहोत. मंडळी, सायंकालीन प्रसारणात सुरुवातीला हिंदी अल्बम्स आपण ऐकणार आहोत. ऐकूयात मन्नत नूर, तुलसी कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे सुंदरचं गीत.

हिंदी अल्बम गाणी आपण ऐकत आहात मंडळी. आता आपण ऐकणार आहोत अरूप मोडक यांनी गायलेलं, लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे सुंदर संगीत.

मंडळी हिंदी अल्बम गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कैलाश खेर आणि परेश कामत आणि नरेश कामत यांच्या स्वरातलं हे सुंदरसं गीत.

0: प्रयत्न मंडळी या गीताबरोबरच हिंदी अल्बम गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
2: ऐका साहित्य संपदा.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
2: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
1: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
0: मंडळी, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता आमच्या युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युवावाणी आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: सुनली आहे प्रसारित करीत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण भेटणार आहोत एका युवा हार्मोनियम वादकाला. पण हा मी म्हणते हार्मोनियम वादक आहे, पण त्याचबरोबर गेल्या 18 वर्षांमध्ये त्याने बऱ्याच अशा स्ट्रीम्समध्ये खूप छान अशी कामगिरी केलेली आहे. तर ही नक्की कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स होत्या ज्या कला या शाखेतल्याच होत्या, त्या आपण त्याच्याकडनं प्रत्यक्ष ऐकणार आहोतच. चला तर अजिबात वेळ न दवडता आपण भेटूया आणि गप्पा मारूया श्रीरंग हेरंब जोगळेकर याच्याशी. श्रीरंग, आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये मी मीरा तुझं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज औचित्य मिळालंय ते म्हणजे भारत सरकार आयोजित कला उत्सव 2025-26 हार्मोनियम एकल वादनासाठी तुझी राष्ट्रीय स्तरावरती विशेष पारितोषिकाने तुला सन्मानित करण्यात आलं. तर या औचित्याने तू आज आमच्या सगळ्यांबरोबर इथे आहेस. सर्वप्रथम संपूर्ण आमच्या आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं मनापासून अभिनंदन करते.
2: धन्यवाद.
1: आणि आम्हाला खरंच जाणून घ्यायला आवडेल की राष्ट्रीय स्तरावरती तू आपल्या रत्नागिरीला रिप्रेझेंट केलंस, तर हा एक अनुभव कसा होता तुझा कला उत्सवाचा?
2: नमस्कार. कला उत्सव ही भारत सरकार आयोजित एक स्पर्धा

0: सुद्धा आहे. यामध्ये 16 ते 17 प्रकारचे कला प्रकार असतात. विविध प्रकार म्हणजे नाट्य असेल, संगीत विषयक असेल. यामध्ये मी इयत्ता 10वीत असताना एकल हार्मोनियम वादनासाठी महाराष्ट्रात तृतीय क्रमांक प्राप्त होता. त्यानंतर इयत्ता 12वीत असताना कॉलेज लेवलला मला सिलेक्शन झालं. त्यानंतर विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रात पहिला आलो. मग दडपण होतं की आता आपण राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन करणार आहोत.
1: बरोबर.
0: त्यामुळे ते एक दडपण होतं. राष्ट्रीय स्तरावर जेव्हा स्पर्धा झाली त्यावेळेला स्पर्धेच्या वेळेला सन्मानित परीक्षक आणि सन्मानित पाहुणे एवढेच उपस्थित होते आणि शूटिंगसाठीचे कॅमेरे.
1: ओके. म्हणजे तुमचे पालक तुमच्या बरोबर होते का? बरं.
0: तेव्हा पालकांना आत परमिशन नव्हती किंवा ओव्हरऑल त्या कॅम्पसमध्येच.
1: ओके.
0: कारण हा आमच्यासारख्या वयोगटातील मुलांना एकत्र आणण्यासाठीच्या दृष्टिकोनातनं असलेला उपक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे समोर ऑडियन्स असताना आपण वादन सादर करणं, ऑडियन्सचा एक रिस्पॉन्स असतो किंवा परीक्षकांच्या चेहऱ्यावरील हावभाव आपल्याला समजू शकतात. पण त्या ठिकाणी तसं नव्हतं, कारण ठराविक परीक्षक आणि ठराविक पाहुणे एवढेच होते. त्यामुळे एक दडपण म्हणण्यापेक्षा जरा वेगळं वाटलं, कारण नेहमी असं वादन करायची सवय नसते.
1: मग महाराष्ट्रात म्हणजे राज्यस्तरापर्यंत ज्या झाल्या तुझ्या स्पर्धा त्या कशा होत्या?
0: त्यावेळेला समोर ऑडियन्स होता, स्पर्धक होते. त्यामुळे माझ्या बरोबरचाच माझा मित्र किंवा वेगळ्या शहरातून आलेला कसा वाजवतोय, त्यातनं आपल्याला काय त्याचं चांगलं ऐकता येईल असा एक व्ह्यू असायचा. पण इथे कोणाचंच काही ऐकण्याचा चान्स नव्हता. पण त्याच कॅम्पसमध्ये आमचं त्या परिसरात जे आम्ही महाराष्ट्रातले होतो, काही वेगळ्या प्रदेशातले होते, त्यांची एकत्र ओळख होऊन तिथेच आमची मैफिल व्हायची असं एक 2-3 वेळेला झालेलं आहे. आणि एकंदरीतच चांगला अनुभव होता. आणि राष्ट्रीय स्तरावर जाऊन रत्नागिरीचं प्रतिनिधित्व करता येतंय, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता येतंय आणि तिथे मला माझं विशेष पारितोषिक प्राप्त झालं याचा खूप आनंद आहे.
1: नक्कीच. आणि त्याचाच अजून एक सोन्याचा तुरा तुझ्या मुकुटात अजून एक रोवला गेला तो म्हणजे अलीकडेच 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेला समारंभामध्ये तुला स्वतः प्रत्यक्ष सगळ्यांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली, तर ही संधी कशी तुझ्या वाटेला चालून आली?
0: त्यासाठीचं कारण ते सुद्धा परत कला उत्सवच आहे.
1: बरं.
0: त्यांचा क्रायटेरिया होता की यूथ प्रती असलेले बाबासाहेब आंबेडकरांचे विचार.
1: ओके.
0: त्यामुळे त्यांनी भारत सरकार आयोजित ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या रिलेटेड विद्यार्थ्यांना तिथे आमंत्रित केलेलं होतं. मला कला उत्सव मधील काही ठराविक जणांना, म्हणजे जवळपास 900 जणांना जे विद्यार्थी पारितोषिक प्राप्त आहेत त्यापैकी निवडक जणांना तिथे आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि तिथे सुद्धा एक खूप चांगला अनुभव होता. म्हणजे आपले मंत्री जिथे उभं राहून संभाषण करतात, भाषण देतात, त्या ठिकाणी जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप अभिमानाची गोष्ट होती आणि एक खूप आव्हानात्मक होतं. कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या शहराचं, आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायचंय हा एक खूप मोठा क्षण होता.
1: नक्कीच. खरंच खूप छान होतं, कारण तुझा सगळा आतापर्यंतचा एकंदरीत हे बघायला गेला तर एवढं मोठं भाषण आणि तुझं कल म्हणजे हार्मोनियम गायन किंवा या सगळ्याकडे होता, तर तू तयारी ही कशी केलीस हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तत्पूर्वी तुझ्या भाषणातली आपण थोडीशी एक फीत आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया. 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या समारंभामध्ये श्रीरंग हेरंब जोगळेकर याने दिलेलं भाषण ह्याची एक थोडीशी झलक फ्रेंड्स आता आपण ऐकणार आहोत.
2: नमस्कार. मैं महाराष्ट्र रत्नागिरी से श्रीरंग हेरंब जोगळेकर आज उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति और मेरे युवा साथियों को मेरा सादर प्रणाम. आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जयंती के अवसर पर उनके विचारों का आदान प्रदान करने के लिए हम सब यहाँ एकत्रित हुए हैं. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर केवल दलितों या शोषितों के नेता नहीं थे, बल्कि वे आधुनिक भारत के निर्माता और युवाओं के सच्चे मार्गदर्शक थे. यूथ के लिए बाबा साहेब का सबसे महत्वपूर्ण संदेश था, शिक्षित बनो, संगठित रहो और संघर्ष करो. उनका मानना था कि शिक्षा एक ऐसा हथियार है जिससे सारी दुनिया बदली जा सकती है. हम जैसे

0: का अर्थ केवल लड़ाई करना नहीं बल्कि उचित तरीके से अपने अधिकारों के लिए प्रयास करना है। भारत का संविधान निर्माता के रूप में उन्होंने हमें स्वतंत्रता, समानता और बंधुत्व के सिद्धांत दिए हैं। हम जैसे युवा यही देश का भविष्य है। यह हमारी जिम्मेदारी है कि बाबा साहब के सपनों को हम साकार करें, ऐसा भारत बनाए जाति, धर्म या लिंग के आधार पर कोई भेदभाव न हो। बाबा साहब के केवल प्रतिमा पूजन से ज्यादा उनके विचारों को पढ़ने की जरूरत है। उनके विचारों को अपनाकर हम एक समतामूलक, शिक्षित और सशक्त भारत का निर्माण कर सकते हैं। आज के दिन विशेष पर हम सभी युवाओं को एनसीईआरटी की तरफ से अपने पार्लियामेंट में आमंत्रित करना और हमारे विचार आपके सामने रखने का मौका देना, यही हमारे लिए सौभाग्य की और प्रेरणादायी बात है। अंत में मैं इतना ही कहना चाहूंगा, आइए हम सब मिलकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों को अपनाएं और राष्ट्र निर्माण में अपना योगदान दें। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।
1: खरंच खूप छान बोललास आणि तुझा आवाज, तुझी लकब किंवा व्हॉइस मॉड्युलेशन खरंच खूप छान वापरलंस, तर एकंदरीत ह्या भाषणाची तयारी तुला कळलं तिथपासून कशी सुरू झाली?
2: जेव्हा मला कळलं की संसदेत भाषण करायचंय, हा एक खूप मोठा सुखद धक्का होता, कारण जिथे आपले मंत्री किंवा आपले पंतप्रधान जिथे उभं राहून बोलतात, संभाषण करतात, तिथे आपण जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती।
1: नक्कीच,
2: त्यामध्ये माझे आई बाबा यांचं खूप सहकार्य लाभलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार 2 ते 2.5 मिनिटात मांडायचे होते।
1: बरोबर,
2: ते प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे मांडेल, पण त्यात आपण काय वेगळं मांडू शकतो असा एक विचार होता। त्यामुळे हा एक खूप चांगला अनुभव होता आणि तिथे जाऊन बोलायची संधी मिळणं हा खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी।
1: नक्कीच, तू आता जसं म्हणालास की आईबाबांचा खूप मोठा ह्यात सपोर्ट होता, तुझे बाबा तबला वादक, आई गायिका, तर घरातून संगीताला पोषक असं वातावरण अगदी लहानपणापासून आहे, पण नुसतं पोषक वातावरण असून उपयोगाचं नाही, तर तुलाही ते पुढे कॅरी ऑन करता आलं पाहिजे आणि जे तू आता हळूहळू करतोयसही, तर एकंदरीत लहानपणापासून घरात वातावरण म्हणजे तुला आवड निर्माण होण्यासाठी असं तू आता मागे वळून बघताना असं कसं होतं?
2: मी लहानपणापासून आई बाबांबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला जायचो, त्याच्यामुळे कार्यक्रमाची आवड होतीच लहानपणापासून। संगीत विषयक एक प्रेम होतं आणि भविष्यात मी काय हार्मोनियम वाजवेन, तबला वाजवेन किंवा गाईन असा कुठचाच विचार नव्हता, पण अचानक मी हार्मोनियमकडे वळलो। आई गाते, बाबा तबला वाजवतात, म्हणून मग मी हार्मोनियम वाजवतो असा विषय नव्हता, पण एक काय म्हणतात कुतूहल निर्माण झालं त्या वाद्याबाबतीत। तबल्याची आवड होतीच लहानपणापासून।
1: तबलाही तू शिकलेला आहेस?
2: हो, तबला बाबांकडे मी, त्या आवडच आहे तबल्याची। आणि बाबांबरोबर आमच्या घरी मी लहान असताना बऱ्याच मोठ्या जणांचं येणं जाणं असायचं, त्यामध्ये पंडित तुळशीदास बोरकर आमच्या घरी वास्तव्याला होते काही दिवस, तर ते निघताना त्यांची स्वतःची हार्मोनियम ते आमच्याकडे ठेवून गेले।
1: अरे वा,
2: त्याच्यामुळे हार्मोनियम घरात होती आणि बाबा रियाजाला बसलेले असताना मध्येच मग माझ्याबरोबर लहरा वाजव असं काही काही वेळेला व्हायचं, मग तेव्हा काही स्वर शोधत मग मी हे गाणं आता शोधतोय वगैरे असं होऊन मग तेव्हापासून हार्मोनियमची आवड खऱ्या अर्थाने सुरू झाली।
1: आणि मग त्याचं पुढे शिक्षण, कारण त्याचबरोबर तुझं अकॅडमिक ही शिक्षण सुरू आहे। अलीकडेच तू 12वी पास झालायस कॉमर्स फील्ड मधून आणि आता पुढे बीकॉमचं शिक्षण तुझं सुरू झालंय, तर हार्मोनियमचं शिक्षण तू कोणाकडे घेतलंस?
2: हार्मोनियमचं शिक्षण मी पहिल्यापासून गेली 10 वर्ष पंडित विश्वनाथ कानेरे, जगविख्यात हार्मोनियम आणि ऑर्गन वादक, यांच्याकडे माझं शिक्षण सुरू आहे। पंडित विश्वनाथ कानेरे यांच्यासारख्या गुरुंकडे शिक्षण घ्यायचं म्हणजे हे खूप मला न कळत्या वयात मोठ्या गुरुकडे गेल्याचं एक हे होतं की एवढ्या मोठ्या गुरुकडे जाऊन मी शिकतोय, हे मला आता
1: रिअलाइज
2: होतंय की मी एवढा लहान 8-9 वर्षाचा असल्यापासून मी त्यांच्याकडे शिकतोय, तर तो पण एक खूप छान अनुभव आहे की गुरुजींचे एवढे जुने वादक एवढ्या जुन्या दिग्गज कलाकारांबरोबर साथ केलेले, त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळते। हे आत्ताची ही सुरुवात आहे, म्हणजे मी म्हणेन आत्ता मला काहीतरी एक जरा जमायला लागलंय, त्यातून अजून पुढे खूप शिकायचंय।
1: नक्कीच. तू आता जसं म्हणालास की तुला घरातून एवढं बॅकग्राऊंड होतं, पण तरी सुद्धा ते तू जोपासलंस, घरच्यांनीही तेवढा नक्कीच सपोर्ट केला. आणि आता याच ह्याच्यामध्ये करायचंय तुला पुढे करिअर की कसं काय, तू ह्या गोष्टीकडे

0: कसं बघतोयस?
1: तसं म्हटलं तर मी एक सर्वसामान्य मुलगा आहे, मी जसे बाकीचे असतात तसाच मी आहे, आणि मी म्युझिक मध्ये म्हणून मी काही वेगळा नाहीये. पण हातात एखादी मास्टर्स डिग्री असून म्युझिकला बरोबर घेऊन पुढे जशा अपॉर्च्युनिटी येतील त्यांना सामोरं जात मला म्युझिक आणि अकॅडमिक्स हे दोन्ही विषय हातात हात घालून गेले तर आवडतील. त्याचप्रमाणे माझं साऊंड प्रोग्रामिंग मध्ये पण, म्युझिक प्रोग्रामिंग मध्ये पण शिक्षण सुरू आहे, त्यात देखील इंटरेस्ट आहे. ते सुद्धा भविष्यात करायची इच्छा आहे, जशा अपॉर्च्युनिटी येतील त्याप्रमाणे हे
0: करायला नक्की आवडेल. खूप छान. श्रीरंग, तू जसं आता म्हणालास की हार्मोनियम ह्याच्याकडे तुझा कल वळला, म्हणजे तू तबला वादन करत होतास, बाबांबरोबर आवड अजूनही आहे, पण तरी नंतर मग हार्मोनियमकडे तुझी आवड जास्त निर्माण झाली, तर त्याचबरोबर तू आई बाबा दोघही नाटकामध्ये, जास्त करून आई ही स्टेजवर जात होती आणि त्यामुळे तू एक छोटासा रोल म्हणून तुझी नाटकात पदार्पण झालं आणि मग नंतर एक खूप छान अशी भूमिका सुद्धा तुला मिळाली, तर या नाट्यप्रवासाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: रत्नागिरीतील नामांकित संस्था खलवायन रत्नागिरी या संस्थेत आई बाबा दोघेही संगीत नाटक या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यामुळे लहानपणापासून संगीत नाटक हे वेड होतं, म्हणजे संगीत नाटक बघायचं किंवा आई बाबांबरोबर जायचं, त्याच्यामुळे मी आई बरोबर प्रत्येक तानमेला जवळपास असायचो. त्याच वेळेला खलवायन संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी असं हे केलं की मला स्टेजवर आणायचं, तेव्हा मी संगीत प्रीतिसंगम या नाटकातून छोटा वारकरी वासुदेवाच्या भूमिकेत पहिल्यांदा पदार्पण झालं आणि तेव्हा लोकांना ते खूप आवडलं. मी दिंडीत नाचायचो आणि तिथून रंगभूमीवर एक सुरुवात झाली. आणि त्यानंतर रत्नागिरीतील अजून एक संस्था राधाकृष्ण कला मंच यांनी केलेल्या संगीत गोरा कुंभार या नाटकात मला संत ज्ञानेश्वरांची भूमिका करायची संधी मिळाली आणि तेव्हा मला गाण्याची, रंगभूमीवर गाण्याची देखील संधी मिळाली.
0: पण त्याचबरोबर तू संगीत नाटकामध्ये ऑर्गनची साथ सुद्धा केलीस, तर हा एक प्रवास आणि तो एक अनुभवही आम्हाला ऐकायला आवडेल.
1: संगीत नाटकाची साथ मी पहिल्यांदा परस्पर सहाय्यक संघ वाघांबे या संस्थेच्या संगीत जय जय गौरी शंकर या नाटकाला केली. तो सुद्धा एक चांगला योग होता. त्या संस्थेला उणीव बसलेली की ऑर्गन वादकाची उणीव होती, काही त्यांचे ऑर्गन वादक दुसऱ्या ठिकाणी बिझी होते त्यामुळे, तर तेव्हा माझ्या बाबांचा विद्यार्थी प्रथमेश शाण याने विचारणा केली होती, तर तेव्हा त्या नाटकाला साथ करण्याचा योग आला. आणि त्यानंतर खलवायन रत्नागिरी या संस्थेचं संगीत प्रीतिसंगम या नाटकाला देखील ऑर्गन साथ करत आहे,
0: म्हणजे जिथे तुझं पहिलं पदार्पण म्हणजे स्टेजवरती झालं त्याच नाटकाला तू आता
1: साथ करतोय,
0: साथ केलीस.
1: 2015 मध्ये मी वासुदेवाच्या भूमिकेतनं लोकांसमोर आलेलो आणि 2026 मध्ये मला नाटकाची साथ करायला मिळाली.
0: अरे वा, किती छान.
1: एक म्हणजे मला पण एक असं वेगळं वाटतंय की मी 10 वर्षापूर्वी दिंडीत नाचायला जो उभा राहिलो त्याचा ऑर्गन वादक म्हणून खाली बसून साथ करतोय.
0: खूप छान. नाटक करणं किंवा ही एक गोष्ट वेगळी आहे, पण त्याचबरोबर तू सिनेमामध्ये सुद्धा तुझं थोडं का होईना पदार्पण झालेलं आहे, तर तो एक तुझा अनुभव कसा होता श्रीरंग, की नाटकात तर आई होती, आई बरोबर मी जात होतो त्यामुळे ते चेहरे ओळखीचे होते, पण सिनेसृष्टीमध्ये जेव्हा जातो तेव्हा कॅमेरा समोर प्रेक्षक नाही आहेत आणि आजूबाजूला चेहरे वेगळे, तर तो अनुभव एकंदरीत कसा होता?
1: चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सुद्धा नाटकच कारणीभूत आहे, कारण मी नंतर 2023-24 साली कट्यार काळजात घुसली या रत्नागिरीतील एका संस्थेनं नाटक करायचं ठरवलं आहे, त्यात मी चान उस्मान पैकी उस्मानची भूमिका करत होतो. तर तेव्हा आमच्यातलाच एक कलाकार स्वानंद देसाई हा एका पिक्चरच्या शूटिंगसाठी त्याचं बोलणं सुरू होतं, तर तेव्हा त्याने मला सांगितलं की तू ऑडिशन दे, रत्नागिरीत एका पिक्चरसाठी ऑडिशन आहे लहान मुलांची, तर तेव्हा तू ऑडिशन दे. मी आईबाबांची चर्चा करून मग ऑडिशनला गेलो, तर पहिल्या स्टेकमध्ये ते सिलेक्शन झालं आणि तेव्हा श्यामची आई या चित्रपटाची एक चित्रपटात काम करण्याची सुरुवात झाली. तर तेव्हा नाटक आणि चित्रपट यातला फरक तेव्हा समजला की नाटकात एकदा ही गोष्ट घडून गेली आहे ती परत दिसणार नाहीये, चित्रपटात तो सीन करण्यासाठी काही वेळा 4-5 तास सुद्धा लागायचे किंवा अख्खा दिवस पण जायचा, त्या इमोशन्सने तो व्हायला हवा अशी मागणी असायची, त्यामुळे हा फरक तेव्हा दिसून आला. आणि चित्रपटात काय घडतं म्हणजे चित्रपट निर्माण करताना काय घडतं हे त्यावेळेला समजून आलं.
0: मला खरंच खूप छान वाटलं श्रीरंग, म्हणजे 14 एप्रिल असेल, त्याच्यानंतर कला उत्सवात तू राष्ट्रीय स्तरावरती केलंस, त्यानंतर तुझा नाट्य प्रवास, सिने प्रवास हा असाच अविरतपणे सुरू राहू, ह्याच शुभेच्छा.

0: हा एक थोडीशी विश्रांती घेते आणि मी वळते थोडंसं रॅपिड फायरकडे. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचंय काय तर मी एक कुठल्याही गोष्टीचं नाव घेणार आणि त्यातली तुला जी आवडणारी गोष्ट आहे ती तू पटकन सांगायची जी तुझ्या डोक्यात येते. आर यू रेडी?
1: येस.
0: ओके. आवडता राग?
1: यमुनी मांड.
0: आवडतं गाणं?
1: वेड्या मना तळमळशी.
0: खाद्यपदार्थ?
1: श्रीखंड.
0: आवडतं ठिकाण?
1: भरलेल्या सभागृह जिथे मी परफॉर्म करत असेल.
0: अरे वा. आवडते वादक कलाकार?
1: माझे गुरु पंडित विश्वनाथ कानरे आणि गोविंदराव पटवर्धन.
0: आवडतं नाटक?
1: आवडतं नाटक तशी म्हटलं तर बरीच आहेत, पण त्यातल्या त्यात संशय कल्लोळ हे एक जुनं नाटक आहे.
0: ओके. आणि आवडतं नाट्यपद?
1: नाट्यपद प्रेमसेवा शरण.
0: ओके. बॅक टू आर फर्स्ट नोट, तू सगळं हे जे करत होतास तर तुझं एकल वाद्याचा परफॉर्मन्स माझ्या मते 8व्या वर्षी झाला पहिला, तर तो परफॉर्मन्स कसा होता आणि तिथपासून जे एकल वाद्य तुझं सुरू झाला हा प्रवास, तर त्यातला कुठलाही एक अविस्मरणीय असा क्षण आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
1: माझा अगदी पहिला परफॉर्मन्स म्हटलं तर मी तो शाळेतल्या गॅदरिंग मध्ये केलेला, आम्ही तेव्हा कीबोर्ड वाजवलेला. त्यानंतर हळूहळू संगीत नाटक किंवा कार्यक्रम यांच्याशी हे साथसंगत करायला लागलो. तर तेव्हा त्या दरम्यान पंडित मुकुंद मराठे, पंडित ज्ञानेश पेंढारकर, श्रुतीताई सडोलीकर या दिग्गजांबरोबर साथ करण्याचा योग आला. त्याचप्रमाणे गुरुजींनी माझ्यावर टाकलेला एक विश्वास म्हणजे ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीत एक कार्यक्रम होणार होता, तर तो रत्नागिरीत होणारा कार्यक्रम मला गुरुजींनी साथ करायला सांगितला, हा एक मोठा क्षण होता.
0: नक्कीच.
1: अजून मुंबई पुण्यासारख्या स्टेजवर गुरुजींनी माझं केलेलं कौतुक, त्यात अजून एक गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीत पंडित चंद्रकांत लिमये यांनी डॉक्टर वसंतराव देशपांडे फाउंडेशन तर्फे माझा सत्कार केलेला होता आणि माझं वादन ठेवलेलं होतं. तर तेव्हा अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे तेव्हा पंडित साई बँकर हे माझ्या साथीला होते, हे माझं खूप मोठं भाग्य होतं. आणि मुंबईतल्या एवढ्या दर्दी रसिकांसमोर चंद्रकांत लिमयेनी सत्कार केल्यावर वसंतराव देशपांडे फाउंडेशनच्या स्टेजवरनं मला माझी कला सादर करता आली, हा एक मोठा क्षण होता.
0: नक्कीच.
1: त्याचप्रमाणे आर्ट सर्कल रत्नागिरी, न्यूज 18 लोकमत, चतुरंग दिवाळी पहाट, तरुण भारतचा वर्धापन दिन, नादब्रह्म ठाणे, आकाशवाणीत देखील मला माझी कला सादर करायला मिळालेली, अशा नामांकित व्यासपीठावरून मला माझी कला सादर करायला मिळाली आहे, याचं श्रेय मी माझे गुरु आणि माझे आई वडील या सगळ्यांना देऊ इच्छितो.
0: नक्कीच. श्रीरंग 18 वर्ष म्हणायला गेली तर तशी छोटी आहेत, पण घरातलं एकंदरीत वातावरण, आईबाबांचा सपोर्ट, गुरुजनांचा सपोर्ट, या हे एक एक एक एक मानाचे तुरे तुझ्या मुकुटामध्ये रोवले जात आहेत आणि असेच अनेको तुरे तुझ्या मुकुटामध्ये येवोत. याच सदिच्छांसोबत आज आपण इथेच तुझा निरोप घेऊया आणि जाता जाता आम्हाला नक्की आपण इतक्या सगळ्या बडबड बडबड केलं पण त्यामध्ये आम्हाला तुला जाता जाता आम्ही सोडणार नाही आहोत, ते म्हणजे तुझ्याकडनं एक तरी आम्हाला नाट्यपद ऐकायचं आहे, तर तू कोणतं नाट्यपद आमच्या समोर पेश करशील?
1: मी आपल्या समोर संगीत शाकुंतल या नाटकातील नांदी सादर करतो.
0: नक्कीच, आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.

0: खूप छान वाटलं खरंच. संगीतामध्ये मंत्रमुग्ध होयला होतं, त्याचा अनुभव मिळाला. श्रीरंग, आज तू इथे आलास आणि खूप छान अशा गप्पा आमच्याबरोबर मारल्यास. 14 एप्रिल 2026 रोजी जे संविधान भवनामध्ये तू भाषण दिलंस, त्या औचित्याने आपली आज इथे भेट झाली. पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी औचित्याने आपली पुन्हा एकदा भेट व्हावी याच सदिच्छांसोबत आणि खूप खूप शुभेच्छांसोबत आजच्या या कार्यक्रमामधनं मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते आणि तुलाही खूप खूप अशा शुभेच्छा देते.
1: धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 94035473485. नंबर पुन्हा एकदा सांगते 94035473485. त्याचबरोबर आमच्या विविध रंगी कार्यक्रमांच्या क्विक अपडेट्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा इन्स्टा, FB आणि ट्विटरला. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांचा खजिना उपलब्ध आहे आकाशवाणी रत्नागिरीच्या युट्यूब चॅनलवरती. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय. निवेदन मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती.

युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.

एफएम वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात संध्याकाळचे ठीक 6:20 झालेली आहेत. आता आपण मराठी गाण्यांचा आनंद घेणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेली ही अरुणा ढेरे यांची सुंदर अशी भक्ती रचना. संगीत मिलिंद जोशी यांनी दिलेलं आहे.

0: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
1: श्रीकृष्ण गुरुकुल। सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
0: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
1: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
2: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
3: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 53 52।
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
5: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची। ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड। आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक। त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं। वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा। कार नाही तर माझा फोटो तरी घे। तुम्ही कोण?
6: RBI सांगते,
5: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
7: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वैशाली सामंत, श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे अशोक गुळवी यांचं सुंदर असं लोकगीत। संगीत प्रदीप लाड यांनी दिलेलं आहे।

0: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान।
1: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण।
0: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
1: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
2: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध।
0: डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
3: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
6: मंडळी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत उत्तरा केळकर यांनी गायलेलं आहे नाधवन महानोर यांचं सुंदरसं लोकगीत, संगीत हर्षित अभिराज यांनी दिलेलं आहे।

0: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार.
1: पण तू कसा ओळखलास?
0: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
2: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
3: मंडळी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण शेवटी ऐकणार आहोत गुपचूप गुपचूप या चित्रपटासाठी उत्तरा केळकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे शांताराम नांदगावकर यांचं सुंदरसं गीत, ज्याला संगीत अनिल अरुण यांनी दिलेलं आहे. ऐकूयात.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी, संध्याकाळचे 6:30 वाजत आहेत. आता आपण हिंदी गाण्यांचा आनंद घेणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात नुसरत फतेह अली खान यांनी गायलेली ही सुंदरशी कव्वाली आपण ऐकणार आहोत.

0: डेझर्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंदर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
3: एकोणीसशे 81 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।
4: अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉक्टर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय। ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल। ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर। मोबाईल 99 220 30 363 किंवा 94 226 32 200।

0: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
1: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
2: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
1: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
2: पुणे सोलापूर हायवे मोंडनी,
1: संपर्क 87400304008.
3: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
4: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: मराठा सेवा संघ सोलापूर आणि मराठा वधूवर व सामाजिक विवाह कक्ष आयोजित मराठा वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत. स्थळ डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर पेठ, सिद्धेश्वर मंदिरा शेजारी, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 98 60 110 130 किंवा 84 84 80 30 49.
6: चलो निकले क्या?
7: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
6: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
8: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.

0: ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
2: ओम नमो भगवते वासुदेवाय.
3: अधिक महिन्यानिमित्त थिटे परिवाराच्या वतीनं 24 ते 30 मे पर्यंत श्री भागवत कथा महायज्ञाचं आयोजन केलं आहे. निरूपणकार वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य श्रीयुत ऋषिकेश विष्णुपुरीकर, रामदासी, नांदेड.
4: स्थळ शुभराय महाराज मठ, सोलापूर.

0: नागपूर, वेळ दुपारी 4 ते रात्री 8. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: नमो भगवते.
2: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
3: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
3: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
4: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
5: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 53 52.
6: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
7: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
6: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
7: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105.
8: मंडळी, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत ब्रह्मास्त्र या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांनी गायलेलं हे अमिताभ भट्टाचार्य यांचं सुंदर संगीत प्रीतम यांनी दिलेलं आहे.

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
3: FM वाहिनीच्या 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। मंडळी, आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात संध्याकाळचे 6:58 होत आहेत। यानंतर ठीक 7 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करतोय। तत्पूर्वी काही संदेश आणि जाहिराती सुद्धा।

0: हार्मोनियम साथ जयश्री रानडे, सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपल्याला ऐकता येतील। तत्पूर्वी काही संदेश।
2: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे।
3: बेटा,
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते?
3: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल।
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री। चल,
2: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह।
2: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा।

माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना.

0: म्हटलं
1: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
2: सांगून थकलो.
3: काय झालं?
2: नवी किटबॅग पाहिजे.
3: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
2: करेक्ट.
3: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किटबॅग.
4: आरबीआय सांगते, आधी आपली बँक मग आरबीआय ओम्बुड्समन.

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढे विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढलं सर्वात मोठं आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होते आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: माल वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायतीराज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारताने आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. या संकटाचा सामना करण्यासाठी आफ्रिकन युनियनबरोबर समन्वय साधून भारत सर्वतोपरी सहाय्य करेल असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं होतं.

लोकायुक्त कायद्याला राज्यात मान्यता मिळूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती असते असं मत व्यक्त करत त्यांनी युवा शक्तीकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये असा इशारा दिला. देशातले नागरिक भाजपला पर्याय शोधतायत, कॉक्रोच जनता पार्टी त्याचाच परिणाम आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. नागरिकांमधला असंतोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सपुढे विजयासाठी 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 205 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 13 षटकांमध्ये 5 बाद 131 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. कोलकाता इथं थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडला आणि काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात आज वीज कोसळून झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्येही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यांमुळे वेंगुर्ल्याजवळ शिरोडा इथल्या समुद्रात आज पहाटे मच्छीमारीसाठी गेलेली एक बोट बुडाली. बोटीवरचा एक मच्छीमार बेपत्ता असून मत्स्य विभाग पोलिसांच्या समन्वयानं त्याचा शोध घेत आहे. येत्या 2 दिवसांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका आणि कसारा परिसरात 2 ठिकाणी पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणारे 2 टँकर पकडले. यावेळी 87,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात डिझेल आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं असून अवैध इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. हॉर्मुझची समुद्रधुनी खोली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्सपुढे विजयासाठी 206 धावांचं आव्हान.

0: आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मंडळी, संध्याकाळचे 7:11 होत आहेत.
3: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
4: श्रीकृष्ण गुरुकुल.
5: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
3: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
5: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
4: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
5: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 53 52.
6: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
7: ऐका साहित्य संपदा.
8: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
6: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी, कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.

दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.

0: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
1: जमीन,
2: शेतकरी,
1: पाऊस,
2: पाणी,
1: उघडीप,
2: वापसा,
1: पेरणी,
2: लावणी,
1: खुरपणी,
2: निंदणी,
1: कुळपणी,
2: फवारणी,
1: खतावणी,
2: कापणी,
1: छाटणी,
2: काढणी,
1: उफणणी,
2: पाखडणी,
1: प्रगत
2: शेतकरी,
1: गावकरी,
2: मंडळ,
1: आकाशवाणी
2: सोलापूर,
1: दररोज
2: सायंकाळी 7:30
1: माझं, तुमचं, प्रत्येकाचं,
2: सर्वांचं गावकरी मंडळ।
0: FM वाहिनीच्या 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। मंडळी

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, नॉर्वेमध्ये ओस्लो इथं तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत भारत आणि नॉर्डिक राष्ट्रांमधल्या भागीदारीत हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष प्राधान्य देण्यात आलं. सध्याची जागतिक स्थिती पाहता ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली आव्हानं आणि या संकटांवर मात करण्यासाठी हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं महत्व आज वाढलंय. या अनुषंगानं हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भारतानं घेतलेला पुढाकार याविषयी ऊर्जा क्षेत्रातले अभ्यासक अभय यावलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकूया. नॉर्वेमधल्या ओस्लो इथं नुकतीच तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद पार पडली. या भागीदारीमध्ये हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रात संशोधन याला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं. भारतासाठी याचं काय महत्व आहे सांगाल का?
1: हरित ऊर्जा जर आपण म्हटलं तर नॉर्डिक जे देश आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड हे जे देश आहे हे या तंत्रज्ञानामध्ये अगोदर पुढे आहे आणि त्यामुळे स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, कार्बन कमी करणारं तंत्रज्ञान, शाश्वत विकास याच्यामध्ये हे देश आघाडीवर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा भारताला निश्चित फायदा होणार आहे. तसंच आपण असं म्हटलं होतं G20 परिषदेमध्ये की आपण 2070 पर्यंत आपण कार्बन इमिशन जे आहे ते पूर्णपणे शून्यपर्यंत नेऊ आणि त्यामुळे हरित तंत्रज्ञानातली ही जी भागीदारी आहे ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, ग्रीन हायड्रोजन असेल या क्षेत्रामध्ये भारत अधिक वेगाने प्रगती करू शकेल. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन संशोधन याला काही सहकार्य मिळेल का असंही या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे भारतीय संशोधक जे आहेत त्यांना चांगला वाव मिळेल, स्टार्टअप्स आणि इतर उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळेल त्यांना. तसंच गुंतवणूक ज्याला म्हणतो आपण की नॉर्डिक देशांकडनं भारतामध्ये काहीशा प्रमाणात गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे भारतामध्ये नवे उद्योग उभे राहिले म्हणजे रोजगार निर्मितीला त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. तसंच समुद्रीय संशोधन ज्याला आपल्या समुद्रामध्ये जी काही जहाज आहेत तर नॉर्वे वगैरे या देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणारी ही जी जहाजं आहेत तर ही जहाजं आपल्याला सुद्धा कशा प्रकारची जहाजं तयार करता येतील का. तसंच संरक्षण आहे, हवामान अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे समुद्रातलं जे काही उत्पादन आहे त्याच्यातून जी मिळणारी अर्थकारण आहे म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वाचं ठरू शकतं. भारताचा विकास, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान प्रगती आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे आणि अर्थातच नॉर्डिक देशांच्या माध्यमातून ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता येणार आहे.
0: नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड या नॉर्डिक देशांचं हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्राबल्य आहे. प्रत्येक देशाचं बलस्थान हे भारतासाठी कसं उपयुक्त ठरणार आहे?
1: नॉर्वे सारखा जो देश आहे की ज्याच्याकडे आपण म्हणजे एक वेगळ्या देशाने पाहतो की हायड्रो इलेक्ट्रिसिटी, ब्ल्यू इकॉनॉमी, त्याच्यानंतर वेल फंड आपण ज्याला म्हणतो की तिथल्या एकूण जो आपण फंड त्यांच्याकडे आहे तो जवळजवळ 1.7 लाख कोटी एवढा मोठा फंड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मग भारताला जर त्याचा उपयोग काय असं म्हटलं तर ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी यांची मदत होणार आहे. तसंच समुद्रा अति खोलवर खाणी करण्यासाठी आणि समुद्रीय संशोधनासाठी आपल्याला यांचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडचं जे आहे ते आपण निश्चित या ठिकाणी वापरू शकणार आहोत.

0: सारखं म्हटलं तर स्वीडनकडे ग्रीन स्टील आहे, बॅटरी टेक्नॉलॉजी आहे. आज भारताला लिथियम बॅटरी जी आहे ती खूप महत्वाची वाटते, ते तंत्रज्ञान आज स्वीडनकडे आहे. तसंच लेड बॅटरी ज्या आहेत त्या लेड बॅटरीतलं सगळं लेड कसं आपल्याला कलेक्ट करता येऊ शकतं, ग्रीन हायड्रोजन कसा निर्माण करू शकतो, आणि ज्याला आपण स्टीलची निर्मिती जी आहे त्याच्यामध्ये कार्बन हा कुठेही निर्माण होणार नाही अशा प्रकारचं स्टील बनवताना काही काळजी घेता येऊ शकेल का, ते तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. डेन्मार्कचं म्हणाल तर डेन्मार्क विंड एनर्जीच्या साठी खूप प्रसिद्ध आहे, कारण जगातील जवळजवळ 50% टर्बाईन्स म्हणजे जनित्र वीज निर्मितीसाठी जे जनित्र लागतात हे जनित्र डेन्मार्क तयार करतं, आणि त्यामुळे भारताला जर विंड मिल उभारायचे असतील तर त्या विंड मिल उभारणीसाठी डेन्मार्कचा उपयोग होईल. तसंच कचऱ्यातून जी ऊर्जा निर्मिती करायची त्याच्यासाठी त्यांचा उपयोग होईल. फिनलँडचं म्हटलं तर 5G 6G हे जे आहे किंवा शैक्षणिक पद्धती, फिरती आर्थिक व्यवस्था आणि कचऱ्याचं रिसायकलिंग याच्यासाठी फिनलँड आपल्याला उपयोगात येईल. आणि आइसलँडचं जर आपण विचारात घेतलं तर ज्याच्यामध्ये तिथली जी घरं आहेत, कारण पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी जो थंडावा आहे तर लोकांना ऊब देण्यासाठी 90% घरं हे भू औष्णिक ऊर्जेने गरम केली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन इमिशन खूपच कमी होतं.
1: नील इकॉनॉमी अर्थात पर्यावरण पूरक सागरी अर्थव्यवस्था यावर अधिक भर देणं आज का गरजेचं आहे, याअंतर्गत पर्यावरण पूरक नौवहन या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यात कशी भागीदारी होऊ शकेल.
0: ब्लू इकॉनॉमी किंवा नील इकॉनॉमी असं ज्याला म्हणतो आपण, की समुद्रातील संसाधनांचा जो आपण वापर करतो उपयोग करतो तर त्याच्यात पर्यावरणाचं नुकसान न करता आर्थिक विकासासाठी शाश्वत असा वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल याविषयी खऱ्या अर्थाने संशोधन होणार आहे. आज जगभर आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग ज्याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतो, हवामान बदल, प्रदूषण आणि इंधन संकट वाढत आहे, त्यामुळे पर्यावरण पूरक असं सागरी अर्थव्यवस्थेला मला वाटतं जास्त महत्व आता पुढच्या काळात निर्माण होणार आहे. ही समुद्रीय संशोधन जे आपण म्हणतोय किंवा ती जी अर्थव्यवस्था का महत्वाची आहे, तर पारंपरिक जहाजांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि तेलाचंही प्रदूषण होतं. आपण बघतो बऱ्याच वेळा तेलाचे टँकर फुटतात आणि पाण्यावरती तेल पसरतं, मासे त्याच्यातले मरतात आणि हे नुकसान होतं. आणि त्यामुळे पर्यावरण पूरक तंत्रज्ञान हे जे आहे हे आपल्याला पुढच्या काळात आणावं लागणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे जे प्रदूषण करणार नाही अशा प्रकारची जहाजं आपल्याला समुद्रात आणावी लागतील. तसंच हवामानाचा सामना करण्यासाठी, कारण आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकीकडे समुद्राची पाण्याची पातळी जी आहे ती वाढते आहे आणि त्याच्यातच काही वादळं येतात आणि अनेक धोके त्याच्यातून निर्माण होतात. मग याच्यातून शाश्वत सागरी विकास कसा करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय चालतो म्हणजेच आपण अन्न सुरक्षा असं म्हणूया, तसंच ऊर्जेची सुरक्षा, सागरी जी जैवसंपत्ती आहे आणि ज्याला आपण थोडस म्हणजे समुद्रामध्ये ज्या ज्या प्रकारचं याच्यामुळे प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे माशांवरती परिणाम होणार किंवा इतर जैविक साखळीवरती परिणाम होणार, त्यामुळे निश्चितच कुठेतरी अन्न सुरक्षा हा अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि मग याच्यामध्ये ती अर्थव्यवस्था आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन कसं घेता येईल, कारण एकीकडे प्रदूषण थांबलं की निश्चितच उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढण्याची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकेल. याच्यातून एकच आहे की आपल्याला हरित ऊर्जा, स्वच्छ नौवहन, सागरी व्यापार आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांना याच्यातून चालना मिळणार आहे.
1: हरित ऊर्जा निर्मितीसाठी भारतानं आतापर्यंत कोणती पावलं उचलली याची काही उदाहरणं सांगता येतील का? भविष्यातली ध्येय आणि आव्हानं काय आहेत?
0: भारताने कसं म्हटलं तर हरित ऊर्जेसाठी खूप छान काम केलेलं आहे. खूप छान याचा अर्थ प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे G20 मध्ये सोलर विषयीचं जे काही म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स आपण ज्याला म्हणूया की ते त्या ठिकाणी झालं, त्याच्यामध्ये 120 देशाचे सदस्य आले होते आणि त्याच्यातून मग आपण पाहिलं की राजस्थान मधला भादला प्रकल्प आहे सर्वात मोठा सोलर प्रोजेक्ट झाला की जिथे 2245 MW एवढी वीज निर्मिती होते. गुजरात मध्ये आहे की खावडा म्हणून जो भाग आहे तिथला एक प्रकल्प आहे. म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 150 GW सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचं उत्पादन आता होत आहे. त्याच्यानंतर विंड एनर्जी म्हणजे आपण पवन ऊर्जेच्या माध्यमात बघितलं तर तामिळनाडू गुजरातमध्ये विंड फार्म्स आलेत. त्याच्यानंतर डेन्मार्क सोबत आपण करार केलेला आहे आणि त्याच्यातून पुढच्या काळात 47

0: गिगावॉटचे प्रोजेक्ट इन्स्टॉल होणार आहे आणि अर्थातच ज्यावेळेस दिवसा सोलर आहे पण रात्री सोलर नाही अशा वेळेस पवन ऊर्जेचा वापर करून रात्रीची विजेची गरज आपली भागवली जाणार आहे. एक सर्वात महत्वाचं जे मिशन छान ठरलं त्याचं की आपण एलईडी म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस 400 रुपयाला एलईडी बल्ब मिळत होता पण नंतरच्या काळामध्ये या बल्बची किंमत 70 रुपये झाली आणि 37 कोटी एवढे एलईडी बल्ब तयार करून जगामध्ये एक मोठा विक्रम केला आणि दर वर्षाला या एलईडी बल्बच्या माध्यमातून 48,000 कोटी युनिट वीज आज वाचते आहे की ज्याच्यामुळे पैशात रुपांतर म्हटलं तर 19,000 कोटी रुपये याच्यातून वाचत आहे. तसंच बायोफ्युएल आपण ज्याला म्हणतो इथेनॉल ऊस आहे किंवा तांदूळ आहे याच्यापासून आता इथेनॉल करून पेट्रोल मध्ये त्याचा वापर केला जाऊ लागलेला आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू लागलेत. 50,000 कोटी परकीय चलन आपलं त्याच्यामध्ये वाचलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत आपण 5 मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादनाचं आपलं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्वे स्वीडन हे मदत करणार आहे की ज्याच्यामधून वेगवेगळ्या रिफायनरी त्याच्यात उभ्या राहतील खत स्टील कारखाने उभे राहतील आणि ते सर्वच्या सर्व कारखाने डिझेल मुक्त राहतील हा महत्वाचा भाग. त्यानंतर एक दुसरा असा आपण प्रयोग केला की दिवसा सौर ऊर्जेवरती जी वीज निर्माण होते त्याचा वापर करून पाणी पंपाने वरती चढवलं आणि ते पाणी रात्री उंचावरून खाली सोडलं की ज्याच्यामुळे टर्बाईन फिरले म्हणजे जनित्र फिरले आणि वीज निर्मिती झाली. अशा प्रकारचे प्रकल्प आपण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्रीची वीज नाही असे हे प्रश्न आपण आता दूर करू लागलेलो आहोत त्यामुळे निश्चितच भारताचा हा प्रगतीचा भाग आहे. मगाशी हे म्हटलं की लडाखमध्ये पुगा नावाचा जो प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे की जमिनीत अतिशय खोलवरती ड्रिलिंग केलेलं आहे आणि त्याच्यातून जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्याच्यावरती टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. अर्थातच पहिल्यांदा असं म्हटलं होतं की साधारणतः 4 मेगावॉट वीज याच्यातून निर्माण होईल परंतु त्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते जवळजवळ 11 मेगावॉट इतकं असल्या कारणाने त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाईल आणि हा प्रकल्प आज जो पायलट प्रोजेक्ट होता तो पुढच्या काळात आणखी अनेक ठिकाणी वापरला जाईल ज्याच्यामुळे सगळी लडाखची जी गावं आहेत ती डिझेल मुक्त होणार आहेत.
1: सध्याच्या भूराजकीय संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाले या पार्श्वभूमीवर ऊर्जा आत्मनिर्भरतेचं महत्व आणखी गडद झालंय. या काळात भारतातल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जीवाश्म इंधनाचं अवलंबित्व कमी कसं करता येईल.
0: अगदी जरूर आपल्याला याच्यावरती काम करता येणार आहे कारण भारतामध्ये बघा किमान 300 दिवस सूर्यप्रकाश आहे आणि ह्या 300 दिवस सूर्यप्रकाशाचं पोटेन्शियल बघितलं तर त्याच्यातून 748 गिगावॉट एवढी वीज निर्मिती होऊ शकते. कोळसा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला म्हणजे कोळशापासूनची जी वीज निर्मिती आहे ती थांबवता येऊ शकेल. दिवसा आपले उद्योगधंदे जे आहेत ते चालू ठेवून सोलरवरती आपल्याला कामं करता येऊ शकतील. 2030 पर्यंत आपण टार्गेट ठेवलंय की 500 गिगावॉट वीज निर्मिती याच्यातून होईल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा लडाखचा जो प्रोजेक्ट आहे की ज्याच्यात 11 गिगावॉट एवढी वीज तसंच इतर ठिकाणं सुद्धा आपल्याला तसे प्रोजेक्ट करून करता येणार आहे. आपण जे पवन ऊर्जा म्हणतो विंड मिल्स तर समुद्र किनारा आपल्याला खूप मोठा लाभलेला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला या किनाऱ्याला आपण विंड मिल्स उभारल्या तर जवळजवळ 695 गिगावॉट त्याच्यातून वीज निर्मिती करता येईल. थोडक्यात भारतामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की येस आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि आपणच आपली सगळी जी काही ऊर्जेची गरज आहे ती भागवून इतर देशांना सुद्धा काहीशा गोष्टी देऊ शकतो. त्याच्यानंतर पाणी सुद्धा म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे आपल्याकडे हवा आहे आपल्याकडे पाणी आहे याच्यातून अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. ज्याच्यातून आपण जे जलविद्युत प्रकल्प म्हणतो ते सुद्धा आपल्याला उभे करता येतील आणि मगाशी म्हटलं आपण की दिवसा पाणी वरती चढवलं आणि रात्री पुन्हा ते सोडलं की त्याच्यावरती वीज निर्मिती असंच अनेक धरणांमध्ये आज पाणी सोडलं जात आहे तर तेच आपल्याला अपलिफ्ट करून सुद्धा पुन्हा ते वापरता येऊ शकेल. शेतातील कचरा हा खूप महत्वाचा भाग आहे कारण आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मी असं म्हणतो की 60 कोटी टन एवढा घन कचरा आपल्याकडे निर्माण होतो. छान उदाहरण देतोय कारण मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की जे शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो त्याच्यापासून एक म्हणजे बायोचार थोडस 400 डिग्री सेल्सिअसला मका काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तो भाग गरम केला जातो 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि त्याच्यातून बायोचार नावाचा एक भाग शिल्लक राहतो. तर हा बायोचार

0: शेतात वापरला तर सोयाबीन सारखं जे उत्पादन आहे ते 50 ते 300 पटीने वाढवता आलेलं आहे. म्हणजे काय तर सोयाबीन जर जास्त आलं तर त्याच्यातून तेलाची निर्मिती जास्त करता येऊ शकेल आणि तेलाची निर्मिती जर जास्त झाली तर आपण जे इतर देशांना जो काही पैसा देतो तो निश्चितच आपल्याच देशात राहील आणि भारत प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकेल.
1: श्रोते हो, जगावर युद्धाचं सावट असताना आज अनेक देश ऊर्जा आणि जीवाश्म इंधनाच्या टंचाईचा सामना करत आहेत. त्यामुळेच ऊर्जा क्षेत्रातल्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारतानं हरित ऊर्जा आणि या क्षेत्रातल्या संशोधनाबाबत राबवलेलं धोरण जगातल्या बहुतेक सर्व देशांना नव्यानं उभारी देणारं ठरेल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे.
2: आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मंडळी, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

0: मंडळी नमस्कार, आज आहे रविवार। भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 24 मे 2026।
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
0: मंडळी, आजच्या गावकर मंडळ या कार्यक्रमात देणं निसर्गाचं हे डॉक्टर दिलीप डबीर यांचं कीर्तन आपण ऐकणार आहोत।

तुला समर्थ। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा लोकप्रसिद्ध असलेला अभंग सृष्टीच्या यथावत घटकात परमात्माच भरून राहिला असल्यामुळे सृष्टीशी तादात्म्य होणं म्हणजे परमेश्वराच्या व्यापक स्वरूपाची अनुभूती येणं हे या अभंगाचं प्रतिपाद्य। भगवान अर्जुनाला म्हणाले, अर्जुना यद्यद् विभूतिमत्सत्वम् यद्यद् विभूतिमत्सत्वम् श्रीमदुर्जितमेव तत्तदेवावगच्छत्वम् मम तेजोर्षसंभवम्। परमात्म्याच्या विश्वव्यापी स्वरूपाचा साक्षात्कार करून देणारा सगळ्यात श्रेष्ठ मार्गदर्शक कुणी असेल तर तो निसर्ग हाच आहे। निसर्गानं आपल्याला काय काय दिलेलं नाही, सर्व प्राणी मात्रांचं जीवनच त्याच्यावर अवलंबून आहे। आपल्या लौकिक जीवनाचं भरण पोषण तोच करतो, अलौकिकाचा आनंदही तोच मिळवून देतो आणि पारलौकिकाच्या प्राप्तीच्या वाटाही निसर्गच आपल्याला दाखवितो। म्हणून निसर्ग हाच आमचा खरा सोयरा, म्हणजे सोय करणारा आणि सोय पाहणारा, अशी विशाल अनुभूती भावगर्भपणे सांगताना तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणाले, वृक्ष

निसर्गाचं देणं आपल्याला केवढं मोठं आहे हे समजून घ्यायचं असेल तर नुसती काही गोष्टींची कल्पना करून बघा. 15 दिवस पावसाळा उशिरा सुरू झाला की बळीराजा चिंतातूर अशा बातम्या प्रसिद्ध होऊ लागतात. आपल्या तन मनाला पुलकित करणारा हिवाळा एखाद्या वर्षी सुरूच

पुलकित करणारा हिवाळा एखाद्या वर्षी सुरूच झाला नाही तर आपण कसे घामाघूम होऊन जाऊ? उद्या सगळ्या नद्यांनी एकदम बंद पुकारला तर आपल्या तोंडचं पाणी पळायला कितीसा वेळ लागेल बरं? आणि या निसर्गाचा सगळ्यात श्रेष्ठ घटक असलेल्या वृक्षांनी आपल्या मंद मंद झुळकांमधून प्राणवायू सोडणं थांबवून दिलं तर आपले प्राण कंठाशी यायला किती वेळ लागेल? सृष्टी झाडाझुडपांनी फळाफुलांनी अगदी ठरल्याप्रमाणे ठरल्या वेळेवर बहरते, म्हणूनच आपलं जीवन सुरक्षित आहे. यासाठी सृष्टीची उपासना, निसर्गाची पूजा म्हणजे त्या सर्वात्मक परमेश्वराची खरी भक्ती, अशी अनुभूती संतांना आली. आमचे प्राचार्य कैलासवासी श्रीपाद महादेव माटे सृष्टीला एक जुनी पुराणी मास्तरीण असे संबोधतात. तत्वाचं मार्गदर्शन करणं, ज्ञान करून देणं आणि तत्वाचं दर्शन घडवणं या तिन्ही गोष्टी निसर्गच आपल्यासाठी एकाच वेळी करत असतो हे लक्षात आलं पाहिजे. जी अनुभूती संत कवींची, तोच अनुभव आधुनिक कवींचाही आहे

म्हणूनच आपले प्राचीन ऋषीमुनी अरण्यात जाऊन राहिले, सृष्टीशी निसर्गाशी तादात्म्य झाले, त्यातूनच जीवनाचं समग्र दर्शन घडवणारी अरण्यके म्हणजे उपनिषदे त्यांच्या प्रतिभेनं निर्माण केली. वृक्ष हा जसा लौकिक जीवनाचा पोषक आहे तसा आध्यात्मिक जीवनाचा वाटाड्या आहे. आदर्श ज्ञानी भक्ताची लक्षणे वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देताना म्हणतात, अर्जुना जो खांडावया घाव घाली कालावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा. आपल्याला लावणारा आणि आपल्याला तोडणारा या दोघांसाठी वृक्षाच्या ठिकाणी एकच वागणूक असते. परमात्म्याच्या निष्काम सेवेचा आणि फलत्यागाचा आदर्श दाखवून देताना माऊली म्हणते, अर्जुना

मिळायचं तर अवतीभोवती राहणाऱ्या गावकऱ्यांना भाजी मिळायची. यातूनच लोकमानसात लपलेला परमात्मा पाहण्याचं शिक्षण मिळतं. सृष्टीत दडून बसलेला परमेश्वर पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. एकदा निसर्गाचं हे पुस्तक वाचून त्या सर्वात्मक परमेश्वराचं रूप कळलं की मग भक्तीला उपचारांची गरज पडत नाही. उलट परमात्मा स्वतःच ज्ञानी भक्ताच्या हृदय मंदिराचा आश्रय घेण्यासाठी त्याच्याकडे चालून येतो. हा परमात्मा कसा चालून येतो हे आख्यानाच्या आधारानं पाहू. वृक्षवल्ली.

सिद्ध वृक्षापासून सृष्टीचा आनंद घ्यावा, प्राणवायू घ्यावा, समत्व बुद्धी घ्यावी, कर्म फल त्यागाची शिकवण घ्यावी. निसर्गाला आपण कणभर द्या तो आपल्याला मनभर देतो, याबद्दल वाद किंवा विरोध राहू शकत नाही ना, कारण त्याचा अनुभव जर आपल्याला आपण प्रत्यक्ष घेऊ शकतो. चार झेंडूची फुले पावसाळ्यापूर्वी कुस्करून अंगणात नुसती फेकून द्या, ती 400 फुले आपल्याला देतात. कापून खाल्लेल्या पपईच्या बिया नुसत्या बाजूच्या वाफ्यात टाका, स्वतःचे पोट भरून भोवताली वाटता येतील इतकी फळे त्या एका वृक्षाला येतील. एक मोठा मजेदार किस्सा आहे. पुणे मुंबई डेक्कन क्वीननं रोज नोकरीसाठी प्रवास करणारा एक चाकरमानी पावसाळा सुरू झाला की रोज आपल्याबरोबर भेंडी, काकडी, वांगी, दोडकी अशी बियांची एक पोतळी घेऊन निघायचा आणि खिडकीजवळ बसून त्या बिया बाहेर फेकायचा. काही दिवसातच या रेल्वे मार्गाच्या भोवतालचा सगळा परिसर झाडाझुडपांनी आणि वेलींनी बहरून येऊन त्याला फळे यायची, आणि वेलींनी बहरून येऊन फळे आली की हा सगळा परिसर उजळून जायचा. या चाकरमान्याच्या दृष्टीला रोज जाता येतात ते पाहून सुख मिळायचं.

आपल्या महाराष्ट्रात 13व्या शतकात निर्माण झालेल्या भागवत संप्रदायानं आध्यात्मिक लोकशाहीचा पाया घालून भक्तीचं असं अपूर्व विकेंद्रीकरण केलं की त्याचा परिणाम म्हणून 18 पगड जातीत पांडुरंगाचे भक्त जन्माला येऊन त्यांच्या भक्तिप्रेमाच्या पाशानं विठ्ठलाला बांधून टाकलं आणि आषाढी कार्तिकीला पंढरपुरात होणाऱ्या यात्रांमधून भक्तिप्रेमाची चंद्रभागा ओसंडून वाहू लागली. त्या भक्ती सुखाची मोहिनी अशी विलक्षण होती की काय वर्णन करावं. विठ्ठल

पांडुरंगाचं हे भक्तिवैभव पाहून रुक्मिणी मातेलाही उमाळा यायचा. ती म्हणायची, देवा आषाढी कार्तिकीला दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढतेच आहे हो. पांडुरंग म्हणतात, रुक्मिणी यात्रेची उपस्थिती आणि जमणाऱ्या गर्दीवरून भक्ती तत्वाचं मूल्यमापन करून स्वतःला गोंधळात का पाडतेस? माझे खरे भक्त इथे येतच नाहीत. चल तुला माझ्या खऱ्या भक्ताची, माझ्या खऱ्या स्वरूपाची उपासना कशी चाललेली असते हे दाखवितोस. असं म्हणून पांडुरंग रुक्मिणीला घेऊन पंढरपुरापासून जवळ 8 कोसावर असलेल्या अरण भेंडी नावाच्या एका मळ्यात आले. हा मळा पांडुरंगाचा एकनिष्ठ सेवक असलेल्या सावता मळ्याचा मळा होता. नुकताच मळ्याचं काम संपवून सावता माळी त्याच्या बायकोनं वाढून ठेवलेल्या पात्रावर जेवायला बसले होते. पती पत्नींचा कौटुंबिक संवाद चाललेला होता. एका झाडाआड लपून पांडुरंग रुक्मिणीला ऐकवू लागले. सावता माळ्याची बायको म्हणते, धनी जा.

सहज कारभार नाही. अगं आपल्या मळ्यात असलेला पांडुरंग तुला दिसत नाही काय? रुक्मिणी एकदम दचकली, यानं आपल्याला पाहिलं तर नाही. पांडुरंग तिला गप राहून ऐकण्याची खूण केली. माळी भाऊ म्हणतात, कारभारणी

हा संवाद चाललेला असतानाच सावता मेळ्याची नागू नावाची 8 वर्षाची मुलगी धावत धावत आली आणि माळी बुवांना बिलकुल म्हणाली, बाबा आपणही पंढरपूरला जाऊ ना, माझ्या सगळ्या मैत्रिणी जाणार आहेत. मुलीच्या लढीवाळ मागणीला मखर कसं घालायचं या लहान लेकराला वेदांत सांगून उपयोग नव्हता. वेदांताच्या आधारानं बायकोची समजूत काढता येईल एखाद्या वेळी, पण मुलांचे हट्ट नाही पुरवित आहेत. माळी बुवा म्हणतात, नागू अग हा मळा आपला पांडुरंगाचा आहे, त्याच्या आज्ञेशिवाय मळा सोडून गेलो तर त्याला आवडेल काय. आपल्या मळ्याहून जाणाऱ्या यात्रेकरूंची सेवा जर आपण केली नाही तर पंढरपूरच्या वाटेवर मळा असून उपयोग काय. आपण पंढरीला जाण्यापेक्षा आपल्या मालकाला इथं बोलावलं तर योग्य नाही का होणार. नागू म्हणते, बाबा आपण त्याला बोलावलं तर तो येईल. माळी बुवा म्हणतात, अग भक्तानं बोलवावं आणि भगवंतानं येऊ नये असं कधी झालं आहे काय, बोल बेटा. माळी बुवांनी अशी समजूत काढताच नागूची कळी खुलली आणि ती उड्या मारीत निघून गेली. त्याचवेळी एक दिंडी मळ्यावरून चाललेली होती.

या वारकऱ्यांसोबत आपण पांडुरंगाला निरोप पाठवावा म्हणून तिनं पटकन थोडीशी भाजी ओच्यात घेतली आणि वारकऱ्यांना येऊन म्हणते, दादा दादा आमच्या मळ्याचे मालक पांडुरंग आहेत ना, त्यांना एवढी भाजी आमच्याकडून पोहोचवा आणि आमच्या धन्याला पांडुरंगाला सांगा की तुमचा चाकर सावता माळी मळ्यात तुमची वाट पाहतोय, सांगाल ना, कराल ना एवढं काम. तो वारकरी निरोप ते वारकरी त्या नागूचा निरोप ऐकून हसायला लागले, म्हणाले तुझा बाप एक ढोंगी आणि तू 60 ढोंगी, पंढरीत निरोप वाचवायला आम्ही काय तुझ्या बापाचे नौकर आहोत, असं म्हणून त्यांनी नागूची भाजी उधळून दिली आणि भजनाच्या नादात खाली पडलेली नागू आपल्या लाथांनी तुडवू लागलेत. तेवढं त्या माळीबुवांनी पाहिलं आणि ते धावले आणि म्हणतात, ना

माझ्या नागूतला पांडुरंग जर तुम्हाला दिसत नाही तर त्या पंढरीत जाऊन तुम्हाला तो काय दिसणार? वारकरी म्हणतात वा, स्वतः पंढरीला जात नाही आणि वारकऱ्यांना शाप देता, माळी बुवा अहो कुठे भराल ही पाप, आणि कावळ्याच्या शापानं ढोर थोडीच मरतात, असा उपहास करून वारकरी निघून गेले. इकडे हिरमुसली झालेली नागू सावताबुवांना तिने सांगितलं, बाबा माझी भाजी पांडुरंगाला पोहोचली नाही तर मी अन्न पाणी घेणार नाही. असं नुसतं बोलली नाही तर हट्टून बसली. तिचा तो बालहट्ट पुरविण्यासाठी पांडुरंगानंच एका दिंडीचं रूप घेतलं आणि तिची भाजी स्वीकारली आणि तिचा निरोपही स्वीकारला. आता आपल्या विठ्ठलाला निरोप मिळताच ते रुक्मिणी मातेला घेऊन येतील म्हणून नागू आनंदानं चूर झाली. आपल्या धन्याचं स्वागत कसं करावं याच्या तयारीला लागली. इकडे नागूला तुडवणारे वारकरी पंढरी झाले आणि राऊळात दर्शनासाठी गेले तो चमत्कार असा की त्यांना विठेवर पांडुरंग दिसेना. पाहता पाहता ही वार्ता सगळीकडे पसरली, पंढरपुरात पांडुरंग नाही, पंढरपुरात पांडुरंग नाही. ज्ञानोबा आले, गोरोबा आले, नामदेव आले आणि नामदेवानं मनोमन विठ्ठलाचं ध्यान केलं आणि बघतो तो काय आश्चर्य संता

असं म्हणून त्यांनी ते सगळे त्या दिव्य ज्योती मागून जाऊ लागले. इकडे नीरव पाठवण्यातून पांडुरंग येत नाही असं पाहून सावता मळ्याच्या नागून अन्न पाणी सोडलं. चार दिवस झाले नागू अगदी शेवटचा घटका मोजू लागली. मुलीची ती दयनीय अवस्था पाहून माळीबुवा हवालदिल झाले आणि म्हणतात, पांडुरंगा अरे या लहान लेकराचा किती अंत पाहशील. शेवटी सात्विक संतापानं म्हणाले, नागू हा पांडुरंग दुसरा कुठेच नाही, माझ्या हृदयात पांडुरंग आहे, थांब तुला दाखवतो. असं म्हणून माळीबुवानं आपल्या हातात बिळा घेतला. चर चर चिरिले हृदया, चर चर चिरिले हृदया, हाती घेऊन.

माईबुवाने हातात विळा घेऊन खसकर आपली छाती चिरली आणि ते त्याचं दिव्य पाहून पांडुरंग प्रगट झाला आणि त्याने माईबुवाला आणि नागूला उचलून पोटाशी धरलं. नागून पांडुरंगाला पाहिलं, तिला आसमान ठेंगणं झालं. त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालंय. सावता मिळाला तर काय बोलावं हे सुचेना. एवढ्यात पंढरपुरातून येणाऱ्या ज्ञानोबा नामयाची आणि मागून येणाऱ्या दिंड्यांची चाहूल लागली. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग म्हणतात, सावत्या माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख ज्यांना पटली नाही त्यांचं तोंड मला पाहायचं नाही, मला त्यांच्यापासून कुठेतरी लपव. माळीबुवा म्हणतात, देवा सर्वत्र तू व्यापून आहेस, मग तुला मी काय लपवणार. एवढ्यात पांडुरंग माळीबुवानं चिरलेल्या छातीतून आत शिरले, पण त्या धांदलीत त्यांचा शेला पदराच्या बाहेर राहून गेला. सगळे संत मळ्यात येऊन माळीबुवांना विचारतात, माळीबुवा पांडुरंग इकडे आले का हो. आणि सगळ्यांचं लक्ष माळीबुवांच्या छातीकडे गेलं. पांडुरंगाचा शेला त्यातून डोकावताना पाहिला आणि माळीबुवांचा अधिकारही कळला. नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात, प्रभू

माळीबुवांची उपासना आणि निसर्गाच्या सान्निध्यातून त्यांनी घेतलेली परमात्मा स्वरूपाची अनुभूती सगळ्यांना जीवाचे शिवाचे आणि निसर्गाचे अनुबंध सांगून गेली. हेच अनुबंध सांगताना संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या पूर्वरंगाच्या अभंगामध्ये म्हणतात,

0: हरि विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय।
1: देणं निसर्गाचं हे डॉक्टर दिलीप डबीर यांचं कीर्तन आता आपण ऐकलं, आणि याबरोबरच गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत।

0: गावकरी मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मंडळी रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93 72 707 100.

0: महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
2: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
1: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
2: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
3: पुरडे हाईट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 90 28 0 38 555.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
5: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात.
6: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
5: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
6: अय्या खरंच?
5: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
7: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाउट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात, VIP रोड वर. मोबाईल 98 22 89 85 38.
8: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
9: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
8: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
9: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
10: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
11: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
12: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
11: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
13: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
14: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
13: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
15: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
16: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
17: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
18: मोबाईल 77 19 92 22 55.
19: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
9: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
9: संपर्क 83 798 64 555.
4: FM वाहिनीच्या 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी रात्रीचे 8:05 होत आहेत. आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराण बरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशु पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय. 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज एक सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्रदेशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कडीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारतानं आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशु पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला. पांडा यांना 1,49,000 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शंभूनाथ कुर्मी यांना केवळ 40,645 मतं मिळाली. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी मतदानाच्या 2 दिवस आधी आपण निवडणूक लढवायला इच्छुक नसल्याचं सांगत भाजपला पाठिंबा जाहीर केला होता, मात्र त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली नव्हती. माघार घेऊनही त्यांना 7,000 मतदारांनी पसंती दर्शवली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिजं याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाही देशातलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये संरक्षण, सुरक्षा आणि धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य या विषयावर चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतानं आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली. पुरुषांच्या ग्रीको रोमन स्पर्धेत 63 किलो वजनी गटात भारताच्या सुमित दलालनं अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या खेळाडूचा 12-2 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. 55 किलो वजनी गटात नीरज पटेलनं कझाकिस्तानच्या खेळाडूचा 8-0 असा आणि 87 किलो वजनी गटात

0: रोहित बुरा यानं किर्गिस्तानच्या खेळाडूचा 9-0 असा पराभव करत कांस्य पदकं पटकावली. महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात भारतानं आज एक कांस्य आणि 2 रौप्य पदकं पटकावली. 50 किलो वजनी गटात भारताच्या स्वीटी हिला व्हिएतनामच्या गॉक लिन दो हिच्याकडून 7-5 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे स्वीटीला रौप्य पदक मिळालं. 59 किलो वजनी गटात निहा सांगवान हिलाही उझबेकिस्तानच्या खेळाडूविरोधात झालेल्या सामन्यात पराभव झाल्यामुळे रौप्य पदक मिळालं. तर 55 किलो वजनी गटात अहिल्या शिंदेनं किर्गिस्तानच्या खेळाडूचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 205 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 9 गडी गमावून 175 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या 7व्या षटकाअखेर 1-57 धावा झाल्या होत्या. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक एथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदरवीर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरिंदरवीर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यानं दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44 सेकंद 98 मिलीसेकंदचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं, मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होत आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भृतहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गोवर सदृश्य आजारामुळे बांगलादेशात गेल्या 24 तासात 16 जण दगावले. या आजारानं वर्षात 528 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यावर्षीच्या मार्चपासून बांगलादेशात 8600 रुग्णांना गोवराची लागण झाल्याची पुष्टी केल्याची माहिती आरोग्य सेवा महासंचालनालयानं केली आहे. रशियानं युक्रेनची राजधानी क्यूमधल्या बिला स्केरक्वा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात 2 जण ठार झाले. रशियानं ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या सहाय्यानं केलेल्या या हल्ल्यात शक्तिशाली स्वानातीत ओरेशनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची

0: सूचना. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशु पांडा यांचा मोठ्या मतधक्क्यानं विजय. 23 वर्षांकालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी, रात्रीचे 8:15 वाजले आहेत.
2: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.
4: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
5: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
4: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
5: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
6: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
7: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52.
8: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
9: पण तू कसा ओळखलास?
8: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
10: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
11: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
12: तंत्रशिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
13: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्या विभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
12: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
13: संपर्क 97 67 107 104 आणि 97 67 107 105.
1: मंडळी, रात्रीचे 8:19 होत आहेत. आता आपण मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अग्गबाई अरेच्चा या चित्रपटासाठी शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांनी दिलेलं आहे.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बिनकामाचा नवरा. या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं हे शांताराम नांदगावकर यांचं गीत संगीत राजेंद्र विनय यांनी दिलेलं आहे.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत अष्टविनायक या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे शांता शिळके यांचं गीत. संगीत अनिल अरुण यांनी दिलेलं आहे.

याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी, रात्रीचे 8:45 होत आहेत. आता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या अर्थात हिंदीतलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
1: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
2: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
1: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
2: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
3: पुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 90 28 0 38 555.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
5: लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
6: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
7: मनोदय न्युरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
6: मोबाईल 7083069496.
7: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स.
6: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स.
7: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
6: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
7: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, तंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221117725.
6: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
8: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
7: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्ष वेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
6: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
7: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
6: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन.
7: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
9: श्रीकृष्ण गुरुकुल.
6: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
7: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
6: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
7: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
9: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
6: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52.
10: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
11: पण तू कसा ओळखलास?
10: सर्वात सुंदर, नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्हीआर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
12: मंडळी, रात्रीचे 9:05 झालेत. आता आपण मराठी गाणी ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं हे सुधीर फडके यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेलं आहे.

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आणखीन एक आशा भोसले यांनी गायलेलं हे सुंदरसं गीत आपण ऐकणार आहोत. गीतकार आहे जगदीश खेबुडकर, तर संगीत यशवंत देव यांनी दिलेलं आहे.

एफ एम वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी रात्रीचे 9:15 होत आहेत. आता रात्रीच्या 10 वाजेपर्यंत आम्ही विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

0: रसिक हो, संगीतकार आरडी बर्मन यांनी बॉलिवूडमध्ये 1961 साली आपली कारकीर्द सुरू केली आणि त्यांना यश मिळालं ते 1966 साली प्रदर्शित झालेल्या तिसरी मंजिल या चित्रपटापासून. लॅटिनो संगीतात साल्सा बेंजो, कुंबिया, रेगेटन, वेल्ज रॅप आणि हिप हॉप प्रकारच्या शैलीचा समावेश असतो. याचा वापर लय आणि ताल तीव्र आणि आकर्षक करण्यासाठी ही पद्धत त्यांनी नृत्यगीतासाठी वापरली. यासोबतच पियानो, ड्रम, गिटार या वाद्यांचा वापर करून ते गाणं कंपोज करत असत. तंत्रज्ञानाची उच्च समज असणारे आरडी बर्मन केवळ इलेक्ट्रिक वाद्याचाच नव्हे तर उपलब्ध साधनांचा उपकरणांचा उपयोग करून उच्च दर्जाचं संगीत देत असत. 1968 साली सुनील दत्त, सायरा बानू, किशोर कुमार, मेहमूद यांच्या प्रमुख भूमिका असलेला पडोसन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यातली गाणी राजेंद्र कृष्ण यांची तर संगीत राहुलदेव बर्मन यांचं होतं. पडोसन हा विनोदी चित्रपट होता. गाणं ऐकूया.
1: अरे

आता आपण जे गाणं ऐकलत ना यामध्ये म्युझिकचा एक छोटासा पीस आहे. तो आर्डिननी खडबडीत वस्तूवर कंगवा घासून तयार केला होता. हे असे प्रयोग ते नेहमी करत असत. हे गाणं दृश्य स्वरूपात पाहिल्यावर लक्षात येईल चित्रीकरण करत असताना सुद्धा कोणकोणती साधनं वापरली आहेत. सायकल या वाहनाचा वापर करून दिग्दर्शकानं देखील एक सुंदर गाणं शूट केलंय. त्याचाही आनंद घेऊया.

काही गाणी विविध म्युझिक पीस मुळ तर काही गाणी दिग्दर्शकांच्या कौशल्याचा भाग असलेली असतात, तर काही गाणी नृत्यासाठी तर काही गाणी अभिनय

त्यांच्या भावमुद्रांमुळे लोकप्रिय ठरतात. सुवर्ण काळातील रोमॅन्टिक आणि हलकी फुलकी गाणी म्हणून तर आज देखील लोकप्रिय आहेत. पडोसन चित्रपटातील गाणी 58 वर्ष झाली तरी ऐकली जातात, हेच खरं यश त्या गीतकार संगीतकार आणि गायकांचं. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ना, त्यामध्ये सायरा बानू यांची मजेशीर शैली, चुलबुले गाण्याचे शब्द, आकर्षक धून आपल्याला जाणवतेच आणि नकळत ते गाणं आपण गुणगुणू लागतो.

अब जाएंगे कितनी दूर भाई बत्तूर भाई बत्तूर।

किशोर कुमार उत्कृष्ट अभिनेता तर आहेतच, पण एक गायक म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत। गाणं रेकॉर्डिंग करताना गाण्याची चाल जर नाही आवडली तर संगीतकारांना ते ठामपणानं सांगत असत आणि एक दोन वेळा प्रॅक्टिस करून त्या गाण्याच्या शब्दांना योग्य न्याय देत असत। असे कितीतरी गाणी आहेत जी केवळ किशोर कुमार यांच्यासाठीच अनेकदा ऐकली जातात। अशाच प्रकारचं गाणं आता आपण ऐकणार आहोत। हलके डोळे बंद करून शांत डोकं ठेवून हे गाणं ऐका, आपला भूतकाळ नक्कीच आठवेल।

पडोसन चित्रपटामध्ये एक जुगलबंदी असणारं गाणं आहे. खरं तर पडोसन चित्रपट पाहत असताना 2-2.5 तास कधी संपले कळतच नाही, इतकी धमाल या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ज्या गाण्याविषयी मी बोलतोय ते गाणं वेळ मिळाला तर दृश्य स्वरूपात नक्की पहा आणि आता मात्र ऐकण्याचा आनंद घ्या. मला खात्री आहे ऐकत असताना सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष पाहतोय असा भास होईल.

0: चतुरा गोला, ये क्या रहा गोला चतुरा, गोला चतुरा एक पे रहना, या गोला बोला या चतुर बोला गा।
1: एक चतुर नार करके सिंगार,
2: एक चतुर नार बड़ी होशियार,
1: मेरे मन के द्वार ये भुसत जात,
2: अपने ही जाल में फंसत जात,
1: हम मरत जात, अरे आय आय आय आय आय आय।
2: चतुर नार बड़ी होशियार
1: करके सिंगार,
2: अपने ही जाल
1: मेरे मन के द्वार
2: फंसत जात,
1: ये भुसत जात,
2: हम हंसत जात,
1: हम मरत जात, मरत जात, मरत जात।
3: एकोणीसशे अडुसष्ट या वर्षातला तिसरा सुपरहिट चित्रपट म्हणजे शिकार। यामध्ये धर्मेंद्र आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत। हा रहस्यमय चित्रपट होय। या चित्रपटातील रचना हसरत जयपुरी यांच्या आणि संगीत शंकर जयकिशन यांचं होतं। मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, लता मंगेशकर, आशा भोसले आणि कृष्णा कल्ले अशा पाच गायकांचा आवाज गाण्यांकरिता वापरला होता। मोहम्मद रफी यांच्या सुमधुर आवाजातील गाणं खास आपल्याकरिता।

शिकार हा धर्मेंद्र यांचा दुसरा हिट चित्रपट. ज्या पद्धतीनं आखे चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता तसाच शिकार हा चित्रपट देखील गोल्डन ज्युबिली साजरी केलेला चित्रपट आहे. या चित्रपटातील गाण्यासाठी आशा भोसले यांना फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ गायकीचा पुरस्कार देण्यात आला होता. ते गीत गुणगुणण्यासाठी

ब्रह्मचारी हा 1968 सालचा चौथा सुपरहिट चित्रपट. स्वतः अनाथ असणारा युवक घरी अनेक अनाथ मुलांचं पालन पोषण करत असतो आणि एका आत्महत्या करणाऱ्या मुलीला त्यापासून वाचवतो. पुढे पैशासाठी एका स्वैराचारी व्यक्तीशी लग्न लावून देण्यासाठी तो अनेक योजना आखतो आणि हे करत असताना तो स्वतःच तिच्या प्रेमात पडतो असं कथानक असणारा हा चित्रपट. यामध्ये शम्मी कपूर, राजश्री, प्राण, मुमताज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजेंद्र कृष्ण, हसरत जयपुरी, शैलेंद्र यांच्या रचनांना संगीत शंकर जयकिशन यांचं आहे. यामध्ये दुसऱ्या एका चित्रपट गीतासाठी वापरलेली चाल जी नाकारली गेली होती ती वापरून तयार केलेल्या गाण्याचा समावेश केलाय जे सुपरहिट ठरलं. त्याचा आनंद घेऊया जे शम्मी कपूर आणि मुमताज यांच्यावर चित्रित केलंय.

ब्रह्मचारी चित्रपटात शिवरंजनी रागावर आधारित असलेले गाणं आहे, जे गाण्यासाठी खूप अवघड असं आहे, कारण गाण्याची गती अधिक असल्यानं श्वास घेण्यास अवघड जात होतं। पण हे आवाहन रफी यांनी स्वीकारलं आणि गाणं रेकॉर्डिंग झालं। आपल्याला सुद्धा ऐकत असताना लक्षात येईल की किती अवघड आहे हे गाणं। चला आपण गुणगुणण्याचा प्रयत्न करूया।

नायक किंवा नायिका यांचा डबल रोल असणारे अनेक चित्रपट सुवर्ण काळातही होते आणि आज देखील पाहायला मिळतात. 1968 पाचवा सुपरहिट चित्रपट होता हसीना मान जाएगी. यामध्ये शशी कपूर दुहेरी भूमिकेत होते. शिवाय बबीता आणि अमिता सहनायिका होत्या. कॉलेज जीवनावर आधारित कथानक असणारा हा चित्रपट होय. हसीना मान जाएगी चित्रपटातील लता मंगेशकर, मोहम्मद रफी यांनी गायलेलं अख्तर रुमानी यांचं युगल गीत प्रचंड गाजलं आणि आजही ते ऐकलं आणि पाहिलं जातंय. याचे संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. ते गीत गुणगुणण्यासाठी

0: विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं।
0: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं। संकलन लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे यांचं। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।
1: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं।
2: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। सादर करते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील।
3: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
4: ऐका साहित्य संपदा।
5: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
0: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
3: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
0: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
3: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव।

0: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: FM वाहिनीच्या 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। मंडळी रात्रीचे 11 वाजत आहेत। आता हिंदीतलं बातमीपत्र आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतलं बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।